मेगा हर्ट फेम ध्वनारींवर आकाशवाणीचे चंद्रपूर केंद्र आहे. आज रविवार भारतीय सौर उदयाष्ट 1948 अर्थात दिनांक 5 जुलै 2026 सकाळची 5:57 होत आहेत. आजच्या प्रसारण सभेची सुरुवात मंगल वंदना करीत होत

नमस्कार होते हो मंगल प्रभात या कार्यक्रमात मी रिती बडकेलवर आप सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले आणि सहकारी यांनी गायलेली बाळी.

लता मंगेशकर यांनी गायला संत तुकाराम महाराज यांचा अभंग ऐकलात. संगीतबद्ध केला होता श्रीनिवास काळे यांनी. कार्यक्रमात यानंतर कविता होत प्रल्हाद शिंदे आणि सहरे यांनी गायलेली भुवाळे. दत्ता पाटील यांच्या रचनेला संगीत मधुकर पाठक यांनी.

प्रल्हाद केशवर यांची रचना पण ऐकली होती उदयराजे गोडबोले यांनी. श्रोते हो कार्यक्रम शेवटी ऐकवीत आहोत देशभक्ती गीत.

ते हो, याबरोबरच भक्ती संहिताचा कार्यक्रम मंगल प्रभाता इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार. हा कार्यक्रम आकाश विजया चंद्रपूर केंद्रहून प्रसारित करण्यात आला.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण. सकाळची 6:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम चेतन. या कार्यक्रमात सकारात्मक बल याविषयी आश देव यांचे विचार जाणून घेऊयात.
1: मी हर रोज हर एक प्रकारे हर एक बाबतीत अधिकाधिक चांगला होतो आहे. मी हर रोज हर एक प्रकारे हर एक बाबतीत अधिकाधिक चांगला होतो आहे. ही डॉक्टर एमिल क्रो यांनी दिलेली वैश्विक स्वयंसूचना आहे. ही स्वयंसूचना अखिल जगतासाठी आहे. मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो, कोणत्याही विचार प्रणालीचा असो, मनुष्य 24 तास स्वतःशी बोलत असतो. झोपेतही त्या स्वसंवाद सुरूच असतो अगदी त्याच्या न कळत. अशा बोलण्याला सेल्फ टॉक असे म्हटले जात असते. असा हा सेल्फ टॉक जर सकारात्मक असेल तर मनुष्याकडून विधायक कार्य होत असते. या उलट जर तो नकारात्मक असेल तर विघातक कार्य होत असते. मला जमेल का? मी करू शकेन का? मला जमले नाही तर मी काहीच करू शकत नाही. खूप वाईट आहे. माझ्याजवळ आत्मविश्वासच नाही. मला हे जमत नाही, मला ते जमत नाही. या प्रकारे सतत अन्नाचा पाडा उकणारे आयुष्यात काहीतरी साध्य करू शकणार आहेत का? अजिबात नाही. यावर मी हररोज वाली स्वयंसूचना दिवस बाह्य मनात दिली तर रात्री झोपेत ती अंतर्मनात जाऊन व्यक्तिमत्वात अत्यंत सकारात्मक असा बदल होत असतो. मनुष्य सेल्फ टॉक जर करतोच तर त्याने तो नकारात्मक का करा? मी हररोज हरे

0: प्रकारे असा सकारात्मक करूने अधिकाधिक चांगला होत नराचा नारायण का होऊ नये. मन चिनी ते वैरी न चिंती असे म्हटले जात असते. मन मनुष्याचा मित्रही आहे आणि शत्रूही. या मनाचा आपण मित्र म्हणून सदैव करून घेतो की त्याला शत्रू बनवून स्वतःची हानी करून घेतो हे आपणच ठरवायचे असते. डोळ्याचा लगाम जसा स्वतःच्या हातात ठेवणे आवश्यक असते त्याचप्रमाणे मनावर आपला अंकुश असणे जरुरी असते. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान हिटलरने ज्यूचा अनन्वित छळ केला. या छळ छावणीत डॉक्टर विक्टर फ्रँकल पण बंदिस्त होते. पण अत्यंत प्रतिकूल अशा काळात सामना स्वतःचे मनोबल सोडून न येता ज्या स्वयंसूचनेच्या सहाय्याने त्यांनी केले ती स्वयंसूचना होती, माझ्या अनुमती शिवाय मला कोणीही डिस्टर्ब करू शकत नाही आणि मी कोणाला परवानगी देण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. बघा किती सुंदर ही सूचना आहे. आणि त्या छळ छावणीतल्या अनुभवावर आधारित त्यांनी पुस्तक लिहिलं होतं इन सर्च ऑफ मिनिंग. त्याचा डॉक्टर विजया बापट यांनी मराठीत अनुवाद केला होता अर्थाच्या शोधात. कुठे जाईल पुस्तक मिळालं तर जरूर वाचा की प्रतिकृती व्यक्ती स्वयंसूचनेच्या सहाय्याने कशी उभी राहू शकते आयुष्यात. तेच की स्वयंसूचनेमध्ये स्वसंवादामध्ये चांगली आणि शक्ती दडली असते. इतर कोणती सूचना देण्यात जरी जमत नसेल तर एक सूचना मात्र आपण सतत स्वतःला देऊ शकतो आणि ती म्हणजे येस आय कॅन. येस आय कॅन, हो मी करू शकतो, हो मी करू शकतो, मी सर्व काही करू शकतो, हो मी करू शकतो.
1: सकारात्मक बदल विषयी आशिष यांचं चिंतन आपण घेत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून प्रसार करण्यात आला. श्रोते आम्ही आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून बोलत आहोत. सकाळची 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊया आज प्रसारित तसेच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा आणि आजचे काही दिनविशेष.

6:40 कृषी वाणी, 6:45 आरोग्यम संपदा आणि 6:50 रिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी भाषेच्या मुळ केंद्रावर सहक्षेपित होतील. कार्यक्रम सुप्रभात 6:55 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आणि मराठी 7:40 करिअरच्या नवदिशा या कार्यक्रमात विज्ञान क्षेत्रातील प्रवेश आणि करिअरच्या संधी याबाबत डॉक्टर मनीषा मडकईकर वैज्ञानिक निर्देशक ICMR महाराष्ट्र यांची हेमा बहादे यांनी केलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. सुगम संगीत 7:50 हिंदी चित्रपट संगीत 8:15 8:20 बालश्रोतांसाठी कार्यक्रम बालसभा या आरोही सुगम संगीत विद्यालय राजुराच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम आपण ऐकू शकाल. ठीक 9 विविध भारती प्रसारणचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून दहक्षेपी करू. मराठी चित्रपट संगीत 10:00 10:20 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र गुके सराफ सहवासची सोनवले कार्यक्रम 10:30 यातील वसंत महादेवराव ताजणे आणि अनुसया ताजणे यांची मुक्ता पूजावार यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. तांत्रिक सहाय्य विकास पावणे सादर करते उमेश दुपारे. अकरावा युवा स्पंदन यात पाऊस आणि तरुणाई या आधारावर निवेदन करतील किशोर भावरकर. हे चित्रपट संगीत 11:30

0: बारावास महिलांसाठी कार्यक्रम वनितामडळ मुंबईहून आम्ही सहक्षेपित करू. 1 वाजता विविध भारती प्रसंगसेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू. सायंकाळी 5:20 युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्राहून सहक्षेपित होईल. 6 वाजेपासून विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून सहक्षेपित होऊ. 7:20 ICC महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2020 अंतर्गत लॉयस क्रिकेट ग्राउंड लंडन येथे इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघादरम्यान खेळल्या जाणाऱ्या अंतिम फेरी सामन्याचं दिल्ली केंद्राहून थेट प्रसारण आपण ऐकाल. तर श्रोते हो, ही आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता जाणून घेऊया असे काही दिनविशेष. आज 5 जुलै. आजच्या दिवशी 1943 नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जपानमध्ये आज हिंद सेनेची स्थापना केली. 20व्या शतकातील एक श्रेष्ठ जर्मन वास्तुविशारद आणि बेहोस या कलेक्शन संस्था संस्थापक वॉल्टर ग्रेपियस यांचा आज मृत्यूदिन. 5 जुलै 1980 आजच्या दिवशी बिजन बोर्गने 5व्यांदा अलगपणे विम्बल्डन जिंकलं. 5 जुलै 1987 बोर्ग प्रमाणेच या दिवशी मार्टिना नवरता तिलावन 6व्यांदा सलग महिलांचं विम्बल्डन जिंकलं. 5 जुलै 1954 मध्ये BBC दूरचित्रवाणीच्या बातम्या आज सर्वप्रथम वातावरणात प्रक्षेपित केल्या गेल्या. 5 जुलै 1888 हर्बर्ट स्पेनर गेस्ट या जीवशास्त्राचा हा जन्मदिन. त्यांनी स्नायू आणि मज्जातंतू यांच्या कार्यावर विशेष प्रकाश टाकणारं संशोधन केलं. तर श्रोते हे होते आजचे काही दिनविशेष. आता 6:40 झाली आहेत. ऐकूया कृषी.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या कृषीवाणी कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत धान पिकाचे काही महत्वाचे वाण, त्यांचा कालावधी, उत्पादन आणि त्यांची वैशिष्ट्य. PDK साधना हे वाण, याचा कालावधी आहे 118 ते 120 दिवसांचा आणि हेक्टरी 40 ते 25 क्विंटल उत्पादन आपल्याला PDK साधना पासून मिळू शकतंय. या वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे ठेंगी आणि न लोणारी आणि खोडक्या तसे कर्पारोगास सारण प्रकारक हे वाण आहे. तर PKV HMT वाण 35 ते 140 दिवसात तयार होत आहे. 40 ते 45 क्विंटल प्रति हेक्टरी याचं उत्पादन होऊ शकतंय. PKV HMT या वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे ठेंगू कर्पारोगा साधारण प्रतिकारक, दाण्याची प्रत उत्तम आणि खाण्यास अतिम. नंतर सिंधवाही एक हे धानचं वाण 115 ते 120 दिवसात तयार होत आहे. हेक्टरी 40 ते 45 क्विंटल उत्पादन आपल्याला सिंधेवाही एक पासून मिळतंय. सिंधेवाही एक च वैशिष्ट्य म्हणजे खाण्यास उत्तम, पाणी उन्हाळी लागणीस उपयुक्त, तसेच कर्पारोगा साधारण प्रतिकारक. सिंधेवाही 2001 हे वाण 130 ते 135 दिवसात होतंय. हेक्टरी 45 ते 50 क्विंटल उत्पादन आपल्याला यापासून मिळतंय आणि या वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे तुडतुडे साधारण प्रतिकारक, कर्पा आणि कडा कर्पारोगाचंही प्रकारक असं हे सिंधेवाही 2001 हे वाण आहे. तर साकोली 9 यानाचं वाण 135 ते 140 दिवसात तयार होते आणि हेक्टर 38 ते 42 क्विंटल उत्पादन आपल्याला यापासून मिळतंय. साकोली 9 चं वैशिष्ट्य म्हणजे मध्यम उंच, जे 108 ते 114 सेंटीमीटर उंच. खोडकिडा तसेच पानावरील कर्पा, मानमोडी, परकोश, कुजव्या, तपकिरी ठिपके या रोगांना साधारण प्रतिकारक असं हे वाण आहे आणि खाण्यासही उत्तम आहे. PKV अक्षर

0: 130 ते 135 दिवसा कालावधी आहे. 40 ते 45 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळत आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे ठेंगणी आणि अधिक उत्पन्न देणारी खाण उत्तम असं हे वाण आहे. खोडकिडा आणि कर्पारोगासही साधारण प्रकार करणं असं हे वाण आहे. तर पिकवी गणेश हे 126 ते 128 दिवसात तयार होत आहे. हेक्टरी 40 ते 45 क्विंटल उत्पादन आपल्याला पिकवी गणेश पासून मिळणार आहे. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे तुडतुडे, गादमाशी, करपा आणि कडा करपा रोगास साधारण प्रतिकारक आहे. साकोली 6 हे 115 ते 120 दिवसात तयार होणार आहे आणि 40 ते 45 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन आपल्याला मिळू शकतंय. कर्प रोगास साधारण प्रतीक आहे. खाण्यास उत्तम, खरीप आणि उन्हाळी दोन्ही हंगामात उपयुक्त. सह्याद्री संकरित वाण याचा कालावधी आहे 125 ते 130 दिवसाचा. हे वाण 60 ते 65 दिवसात तयार होते आणि साधारण सुवासी तसेच पोळ्यांसाठी उत्तम असं सह्याद्री संकरित वाण आहे. SKLRRA हे वाण 135 ते 137 दिवसाचा कालावधी याचा आहे आणि 40 ते 45 क्विंटल प्रति हेक्टरचं उत्पादन मिळणार आहे. या वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे ठेणी, खोकिडा आणि कर्पारोग साधारण प्रतिकारक, लोहा प्रमाण यात जास्त आहे. तर मंडळी, आजच्या कृषी आणि या कार्यक्रमात आपण धान पिकाचे महत्वाचे वाण, त्यांचा कालावधी, त्याचं उत्पादन आणि त्याची वैशिष्ट्य जाणून घेतली. नमस्कार.
1: एकरी बांधासाठी सुनापर कृषी वाणी आपण ऐकलात. वाचक स्वर होता संगीता लोखंडे यांचा. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून प्रसारित करण्यात आला. आता 6:45 होत आहेत. आरोग्य धनसंपदा तसेच 6:50 परिसर दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्राहून सहक्षेपित होत.

0: आकाशवाणी केंद्र निमित्त आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोर्डे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, पावसाळा सुरू झाला की सगळीकडे हिरवाई पसरते, मातीला सुगंध दरवळतो आणि वातावरणात एक वेगळाच उत्साह निर्माण होतो. पावसाळा म्हणजे निसर्गाच्या नवचैतन्याचा काळ. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ज्या पावसामुळे निसर्ग ताजातवाना होतो त्याच पावसात आपली त्वचा आणि केस मात्र अनेकदा काळसर होतात. हा ऋतू आपल्या त्वचा आणि केसांसाठी काही आव्हाने घेऊन येत. आज आपण जाणून घेणार आहोत की पावसाळ्याचा त्वचा आणि केसांवर नेमका काय परिणाम होतो. श्रोतो, पावसा सुरू झाला की चेहऱ्यावर मुरूम येतात, त्वचा तेलकट होते, केस गळायला लागतात, हे नेमके का होते? आयुर्वेदात वर्षा ऋतू हा अत्यंत महत्वाचा ऋतू मानला आहे. चरकाचार्यांनी सांगितले आहे की या काळात शरीराची ताकद तुलनेने कमी असते. उन्हाळ्याच्या उष्णतेमुळे शरीर आधीच थकले असते आणि त्यावर पावसाळ्यातील दट वातावरण, सूर्यनारायणाचे क्वचित होणारे दर्शन म्हणून कमी सूर्यप्रकाश आणि मंदावलेली पचनशक्ती यांचा परिणाम होतो. वर्षा ऋतूमध्ये वात दोषाचा प्रकोप होतो आणि पचनशक्ती म्हणजेच अग्नी मंदावते. पचन नीट न झाल्यास शरीरातील रस, रक्त आणि इतर धातूंचे पोषण व्यवस्थित होत नाही. त्वचा आणि केस हे आपल्या अंतर्गत आरोग्याचे प्रतिबिंब असल्यामुळे त्यांच्यावर त्याचा परिणाम दिसून येतो. पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता खूप वाढते, त्यामुळे त्वचेवरील तेलग्रंथी अधिक सक्रिय होतात. अनेकांना चेहरा तेलकट होणे, मुरूम येणे, त्वचेवर चिकटपणा जाणवणे अशा तक्रारी सुरू

0: काही व्यक्तींमध्ये मात्र त्वचा निस्तेज दिसणे, खज येणे किंवा त्वचा नाजूक होणे अर्थात संवेदनशीलता वाढणे असे बदल होऊ शकतात. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी पोषण आपण खातो त्यातून मिळते. जेव्हा पचन व्यवस्थित होत नाही तेव्हा धातून पोषण नेट होत नाही. त्याचा परिणाम सर्वप्रथम त्वचा, केस आणि नखार दिसून येतो. याशिवाय पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता खूप वाढते. या दमट वातावरणामुळे त्वचेवरील तेलग्रंथी अधिक सक्रिय होतात, त्यामुळे छिद्रे बंद होतात आणि मुरुम पुर यांची समस्या वाढू शकते. पायाच्या बोटांमध्ये, काकेत, माने घड्यांमध्ये खाज किंवा लालसपणा दिसू शकतो. याचे कारण केवळ बाह्य स्वच्छता नसून अंतर्गत असंतुलनही असू शकते. केसांबाबतीतही असेच आहे. पावसाळ्यात केस वारंवार ओले होतात. वातावरणातील ओलावा आणि घाम यामुळे टाळूवर तेल साचते, त्यामुळे केस चिकट होणे, कोंडा पडणे, खाज येणे आणि केस गळती पडणे या समस्या निर्माण होतात. आयुर्वेद आपल्याला सांगतो की ऋतू बदला की ऋतुचर्या दिनचर्याही बदलली पाहिजे. तशीच त्वचा आणि केसांची काळजीही बदलायला हवी. एक महत्वाचा गैरसमज आहे, तो म्हणजे पावसात पाणी शुद्ध असते. प्रत्यक्षात वातावरणातील धूळ, धूर, प्रदूषण आणि विविध कण पावसाच्या पाण्यात मिसळलेले असू शकतात. त्यामुळे वारंवार पावसात पिल्यास केसांची गुणवत्ता कमी होऊ शकते. म्हणूनच पावसाळ्यात त्वचा आणि केसांची काळजी ही केवळ बाहेरून लावायच्या उत्पादनांवर अवलंबून नसते. योग्य आहार, स्वच्छता, पुरेशी झोप आणि ऋतुचर्या पाळणे तितकेच आवश्यक असते. लक्षात ठेवा, ऋतू बदलतो तेव्हा शरीराच्या गरजाही बदलतात. त्या ओळखून काळजी घेतली तर पावसाळा आरोग्यदायी आणि आनंददायी ठरू शकतो. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य या विषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर रीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आज आपण ऐकत. सादर करते होते धीरज केदार. आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोतेहो, आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण दुपारी 2:05 पुन्हा ऐकू शकता. आता ऐकूया कार्यक्रम परिसर.
3: परिसर

0: श्रोतो हो परिसर कर्मात स्वागत आणि प्रकुलकर्णी संस्कार. आपला आजपासून चार भागांसाठीचा विषय आहे पर्यावरण पूरक पंढरीची वारी. काय श्रोते होता, अशा वारीचे दिवस अगदी डोळ्यासमोर दिसत आहेत आणि पांडुरंग भक्तीची तयारीसाठी लगबग सुरू आहे. आपण ऐकतो की पालखी सोहळा म्हणजे चालतं बोलतं वाचतं गाजतं शहरच. हे शहर वारी मार्गावर पुढे पुढे मार्गक्रमण करत असतं. ज्या ज्या गावाहून शहराहून ही भक्तांची मांडळी जात असते तिथे तिथे भक्तिभाव अगदी संभळून असतो. पण त्याचबरोबर या वारकऱ्यांसाठी सोयी सुविधा करतात त्या असताना वारी पुढे सरल्यावर या मार्गावरती अस्वच्छता, दुर्गंधी, रोगराई, प्लास्टिक आणि नाल्याचे ढीग याही समस्या सामोरं जावं लागतं. वारीत वारकरी होऊन चालणं हे जितकं आनंददायक तितकंच ही अस्वच्छता दूर करून त्यावर उपाय शोधून पुन्हा तो परिसर स्वच्छ करणं ही पण ईश्वर भक्तीच सेवा आहे असे विचार करणारेही पांडुरंग भक्त आहेत. धम क्रिएटिव पर्यावरण दक्ष कृती मंच निसर्गवारी ही अशीच सेवाव्रत संस्था आहे. या समस्यांसाठी समाधान शोधण्याचं कार्य सेवा म्हणून करते. गेली 13 वर्ष पर्यावरण जनजागृतीसाठी ही संस्था प्रयत्नरत आहे. याचे अध्यक्ष प्रांत आवजी आपल्या परिसर कार्यक्रमातून ज्या कार्यात तपशील आपल्याला देणार आहेत. नमस्कार अवसर.
1: रामकृष्ण हरी.
0: रामकृष्ण हरी. अवसर सर, वारी मार्गावर होणारं जे निरनिराळं प्रदूषण आहे याबद्दल मी आता बोललो, ही समस्या किती गंभीर आहे असं वाटतं?
1: एकतर वारी हा महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक गाभा आहे. तर वारी 40 वर्षापूर्वी पण होती, वारी 40 वर्षानंतरही राहणार आहे. पण 40 वर्षापूर्वीच्या वारीमध्ये एकही

0: खोलचं ताण होतं, एकही प्लॅस्टिकची पिशवी नव्हती आणि खऱ्या अर्थानं ती निसर्गवारी होती. म्हणजे कुठल्याही पद्धतीचं प्रदूषण करता हा सगळा समाज एका गावातून दुसऱ्या गावात जात होता. वारकरी हा खऱ्या अर्थानं पर्यावरणाचा एक वाहक आहे. म्हणजे पर्यावरणपूर जीवनशैली हा वारकरी लोकांना शिकवतो. आता हे कसं काय, स्वाभाविकपणे वारीमध्ये तुम्हाला ज्यावेळेस चालायचं असतं त्यावेळेस तुमच्या गरजा कित कमी पाहिजेत, कारण रोज तुम्हाला 15-20 किलोमीटर चालायचंय. त्याचबरोबर तुम्ही आहार नियंत्रित पाहिजे, कारण तुम्हाला तुमची तब्येत नीट राखायची. त्यामुळं कुठल्याही प्रकारचं एका अर्थानं परचेसिंग जे आहे परचेसिंग होत नाही, आणि परचेस जिथे कमी आहे तिथे कचऱ्याचा प्रश्न अतिशय कमी आहे. त्यामुळं एका अर्थानं वारकरी हा पर्यावरण पूरक जीवनशैली जी आहे ती जीवनशैली जगायला शिकतो. आणि खऱ्या अर्थानं संतांनी आपल्याला हाच विचार दिलाय की संयमी जीवन जगा. संयम म्हणजे काय, की ज्या गोष्टींची मला गरज नाहीये अशा अनावश्यक गोष्टी मी माझ्या जीवनातून त्याचं परचेसिंग टाळलं पाहिजे. मला वाटतं हेच एका अर्थानं पर्यावरण पूरक जीवन वारकरी आपला शिकवत असतो. आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की ज्या गावातून वारी पुढे निघून जाते त्या गावात टनेजवर प्लास्टिक आणि थर्माकोलचा कचरा गोळा केला जातो. आणि हा सगळा कचरा जो आहे हा सगळा कचरा अविघटनशील आहे. हा सगळा कचरा निसर्ग चक्रात कुठेही विघटन पावत नाही. ज्या वेळेस ही सगळी जनावरं भटकी जनावरं असेल त्या आसपासच्या गावातली जनावरं असतील ती जनावरं ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्या प्लेट ही अन्न खात
1: बरोबर,
0: आणि हे त्यांचं अन्न नाहीये. हे पोटात गेल्यामुळे जवळजवळ 550 जनावरं आतापर्यंत या मार्गावर मृत झालेली आहेत.
1: बरोबर,
0: कुणी या गोष्टी जाणून बुजून करत आहे नाही, पण सहज उपलब्ध
1: नकळत होत आहे,
0: नकळत होत आहे. आणि याचे दुष्परिणाम काय होणार आहेत
1: बरोबर
0: हे आम लक्षात येत नाही, आणि त्याच्यामुळे ही समस्या अतिशय गंभीर बनली आहे.
1: बरोबर सर, आपण या समस्येचं निराकरण करण्यासाठी जे काही
2: पावलांनी त्याबद्दल प्रति वार्ता हा श्रूयंतम प्रवाचक
3: आकाशवाणी हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळी 6:55 मिनिटं झाली आहेत. प्रारित करीत कार्यक्रम सुप्रभात. नमस्कार, सुप्रभात कार्यक्रमात बडकेवार आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास हा असंख्य क्रांतिकारकांच्या त्याग शौर्य आणि राष्ट्रभक्तीने उजळलेला आहे. या इतिहासात आझाद हिंद सेनेचं स्थान अत्यंत मानाचं आहे. दरवर्षी 5 जुलै हा दिवस आझाद हिंद सेनेचा स्थापना दिन म्हणून स्मरणात ठेवला जातो. 5 जुलै 1943 रोजी सिंगापूर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना संबोधित चलो दिल्ली हा प्रेरणादायी नारा दिला आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढ्याची नवचेतना जागवली. आझाद हिंद सेनेची सुरुवात 1942 मध्ये कॅप्टन मोहन सिंग यांनी जपानच्या ताब्यात आलेल्या भारतीय युद्ध कैद्यांना एकत्र करून केली होती. पुढे 1943 रोजी रासबिहारी बोस यांनी सेनेचं नेतृत्व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याकडे सोपवलं. नंतर 5 जुलै रोजी नेताजी सेनेची नव्याने उभारणी करून सैनिकांमध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण केली. श्रोते, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विश्वास होता की भारताचं स्वातंत्र्य विनंती किंवा आंदोलनांनी नाही तर आवश्यकतेनुसार शस्त्र संघर्षानेही व्हावं लागेल. त्यांनी तुमचे खून दो तुम्हे आजही दुंगा हा घोष देऊन देशवासियांना स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याचं आवाहन केलं. त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वामुळे हजारो भारतीय युवक युवती आझाद हिंद सेनेत सहभागी झाले. आझाद हिंद सेनेत आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिलांसाठी स्थापन करण्यात आलेली राणी झाशी रेजिमेंट. कॅप्टन लक्ष्मी सहगल यांच्या नेतृत्वाखाली या रेजिमेंटनं भारतीय स्त्रियांचं धैर्य नेतृत्व आणि राष्ट्रप्रेम जगासमोर सिद्ध केलं. स्वातंत्र्य लढ्यात स्त्रियांनाही सहभाग तितकाच महत्वाचा आहे हा संदेश या रेजिमेंटनं दिला. आझाद हिंद सेनेनं ईशान्य भारतातील इंफाळ आणि

कोहिमा परिसरात ब्रिटिश सैन्याविरुद्ध लढा दिला. युद्धाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे अंतिम विजय मिळवता आला नाही, तरी या सेनेच्या शौर्याने भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्वाला अधिक प्रखर केली. आझाद हिंद सेनेच्या सैनिकांवर चालवण्यात आलेल्या खटल्यांमुळे संपूर्ण देशात तीव्र जन आंदोलन उभं राहिलं. अनेक इतिहासकारांच्या मते या घटनांमुळे ब्रिटिश सत्तेला भारतात अधिक काळ टिकून राहणं कठीण झालं. श्रोते, आज आपण स्वतंत्र भारतात मुक्तपणे श्वास घेत आहोत. यामागे आझाद हिंद सेनेतील असंख्य ज्ञात अज्ञात सैनिकांचं बलिदान आहे. त्या त्याग

घटनांमुळे ब्रिटिश सत्ते भारतात अधिक काळ टिकून राहणं कठीण झालं. श्रोते हो, आज आपण स्वतंत्र भारतात मुक्तपणे श्वास घेत आहोत. यामागे आझाद हिंद सेनेतील असंख्य ज्ञात अज्ञात सैनिकांचं बलिदान आहे. त्या त्याग, शिस्त, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठा प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे. 5 जुलै हा दिवस आपल्याला देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, कर्तव्यनिष्ठा आणि त्यागाची शिकवण देतो. या स्थापना दिनानिमित्त आपण नेताजी सुभाषचंद्र बोस, रासबिहारी बोस, कॅप्टन मोहन सिंग, कॅप्टन लक्ष्मी सहगल आणि आझाद हिंद सेनेतील सर्व शूर सैनिकांना विनम्र अभिवादन करूया. त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा संकल्प करूया. जय हिंद केवळ घोष नाही तर राष्ट्रभक्ती, स्वाभिमान आणि भारताच्या अखंड एकतेचं प्रतीक आहे. आझाद हिंद सेनेचा इतिहास प्रत्येक भारतीयाला देशासाठी निस्वार्थपणे कार्य करण्याची प्रेरणा देत राहील.

0: कार्यक्रम सूप भात आपण निवेदन आणि लेखन होतं रेवती अडकेलवार यांचं. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे.
1: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
2: अनेक प्रश्न, अनेक शंका,
1: तर कुठ मिळेल याचं समाधान
2: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
1: हॅलो तर या कार्यक्रमात
2: कॉल करा आणि प्रश्न विचारा
1: 0172-254-634 या नंबरवर.
2: डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
1: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
2: हॅलो डॉक्टर.
1: हॅलो डॉक्टर.

0: आकाशवाणी नागपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा सातत्याने प्रयत्न असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबत आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुणाही असे कार्यक्रम ऐका.
1: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
0: आकाशवाणी चंद्रपूर.
2: मानवेटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोडपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात गुगल करिअरसाठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, बी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसीच्या दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवेटकर कॉलेजकडे.

श्रोते, आता सकाळी 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या पुणे केंद्राहून, तसेच 7:25 मुंबई केंद्राचा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला प्रादेशिक मराठी बातम्या पुणे केंद्राहून.

0: 7:07 आलेत. थोड्या वेळात 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: आपलं जीवनदा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षण खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना असलेल्या सुनी आपले दैव सो करणारी नको आणि
2: जिथे इथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
3: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
4: श्रोते हो, 8 जुलै संत श्रद्धा ज्ञानेश्वर माऊलींच्या पाखी प्रस्थाचा दिवस. त्यार्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका

संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानराचे ढोल. एखाद्या लेकराला किंवा एका छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं अशी ही जनी कुणाला जोजवते? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणारी ते

लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादर क्रिया लिमा पटधन. तर जरूर ऐका जनचे बोल स्वांदाचे डोल.

आकाशवाणी पुणे राज्यलेले प्रादेशिक बातम्या देत आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून. इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यंत परिणाम होत असल्याचा तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. केंद्र सरकारकडून काळ खरेदी दरात 13% वाढ. सहकार क्षेत्र उल्लेखन कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान. राज्याच्या विविध भागात पावसाची सतधार. आगामी 2 दिवसही पावसाचेच. आजचा विस्तार बघा. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजू यांनी समाज माध्यमांवर ही माहिती दिली. ते ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या पावसाळी अधिवेशनादरम्यान अनेक महत्वाची विधेयकं मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. गेल्या शतकभरापासून इथेनॉलचा इंधन म्हणून वापर केला जात आहे. सध्या प्रश्न उपस्थित होत असलेल्या बायोफ्युअल ब्लेंडिंग बाबत प्राप्त सूचनांचा इथेनॉल धोरणासंदर्भातील अंमलबजावणीत समावेश केला जाईल आणि आवश्यक ते बदल केले जातील अशी ग्वाही केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काल राजस्थानमधील एका कार्यक्रमात बोलताना दिली. दरम्यान E20 इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनाच्या इंजिनच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा निर्वाळा विविध तज्ञ संस्थांनी काल देशभरात घेतलेल्या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून 40 ते 60 हजार किलोमीटरच्या कठोर चाचणीमधून या इंधनाची विश्वासार्हता सिद्ध झाल्याची माहिती ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ARAIनं पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. E20 इंधनाशी सुसंगत वाहन बाजारात आणण्यापूर्वी जी 40 ते 60 हजार किलोमीटरपर्यंत प्रत्यक्ष रस्त्यावर आणि प्रयोगशाळेत खोर चाचणी केली जाते. या चाचण्यांमध्ये इंजिनाची कार्यक्षमता टिकाऊपणा आणि सुरक्षितता तपासली जाते. या चाचण्यांनंतर इंजिनाच्या कार्यक्षमतेवर नगण्य परिणाम दिसत असून वाहन दीर्घकाळ कार्यक्षम राहतं असं संस्थेचे डॉ मतई यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं कांदा खरेदी दरात 13% वाढ केली आहे. हा दर प्रति क्विंटल 1,875 रुपयांवरून 2,125 रुपये करण्यात आला आहे. सुधारित दर कालपासून लागू झाले. सध्या नाफेड आणि NCEF या संस्थांमार्फत सरकारी राखीव साठ्यांसाठी कांदा खरेदीची प्रक्रिया वेगानं सुरू आहे. राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती अवकाळी पाऊस दुष्काळ आणि इतर प्रतिकूल स्थितीमुळे होणाऱ्या उत्पादनातील नुकसानापासून आर्थिक संरक्षण मिळावं या उद्देशानं राज्य शासनानं 2026-27 आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी 31 जुलैपूर्वी नोंदणी करावी असं आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं असून या संदर्भात सुधारित

0: शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक बंधनकारक असून शेतकऱ्यांकडे जमिनीची कागदपत्र, पीक लागवड घोषणापत्र, आधार क्रमांक तसंच आधारशी संलग्न बँक खातं असणं आवश्यक आहे. याशिवाय शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा डिजिटल क्रॉप सर्व्हे करणंही अनिवार्य आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. सहकारी संस्थांनी शेतकरी महिला आणि लघुउद्योजकांना सक्षम करण्यात आणि सर्वसमावेशक विकासात चालना देण्यात महत्वाची भूमिका बजावली असल्याचं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. सहकार हा भारताच्या संस्कृतीचा, सामूहिक शक्तीचा आणि आत्मनिर्भरतेचा पाया असल्याचं अमित शहा यांनी म्हटलं आहे. सहकार क्षेत्र उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा बंद झालेला निधी पुन्हा सुरू करण्याबाबत येत्या महिन्याभरात निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. पुरस्कारार्थीमध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर यांचाही समावेश आहे. त्यांना सहकार महर्षी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. लोहगड इथे त्याच झालेल्या घटनेनंतर समाज माध्यमांवर तसंच इतर माध्यमांद्वारा लोहगडाविषयी आक्षेप आणि बदनामीकारक भाष्य होत असल्याबद्दल गडप्रेमी आणि शिवप्रेमी नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरे पुणे आकाशवाणीशी बोलताना म्हणाले,
1: लोहगडच्या या दुर्दैवी घटनेनंतर काही मंडळी रील्स होत आहेत, न्यूज बनवत आहेत आणि समाज माध्यमांवरती चुकीच्या गोष्टी चाकतायत की ज्याच्यातून खेळाची बदनामी होतीये. गुगल मॅप वरती सुद्धा लोहगड मध्ये घटना घडलेल्या ठिकाणाचा उल्लेख या पॉइंट टर्न पॉइंट असा आता झाला आहे, हे खरंच खूप बदनामीकारक आहे. शासनाने यामध्ये त्वरेने लक्ष घालून गुगलला घेऊन ते त्या ठिकाणून काढून टाकण्याचे निर्देश दिले पाहिजे. खरं तर लोहगडला किंवा सर्वच आपल्या राष्ट्रीय प्रतीक आहे, आपल्या सर्वांच्या भावना या किल्ल्यांशी निगड आहेत. अशा किल्ल्यांबद्दलचं काही मजकूर समाज माध्यमांमध्ये वेगाने पसरत आहेत हे खरंच खूप मला दुःख आहे. माझी शासनाला अखिल महाराष्ट्र गिरण महासंघाचा अध्यक्ष सह्याद्रीवर प्रेम करणारे असंख्य साहसप्रिय गिरीप्रेमी आणि सर्व शिवप्रेमी वतीने विनंती आहे की सगळे जे काही प्रार अनुचित आले आहेत ते ताबडतोब थांबण्यासाठीचे आदेश शासनाने विहित केले पाहिजेत आणि कडक कारवाई जर शासन केली नाही तर यासाठी शिवप्रेमींना दुःखप्रेमींना रस्त्यावर यावं लागेल हे पण सांगू इच्छितो.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यात गेले काही दिवस सर्वदूर पाऊस सुरू असणं शेतकऱ्यांची लगबग वाढली असून पेरण्यात वेग आला आहे. या अनुषंगाने जाणून घेऊ सांगली जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आमच्या प्रतिनिधीनं घेतलेला आढावा.
2: सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, पलूस, ताजगाव, कडेगाव, मिरज आणि नागपूर तालुक्यात पावसाचं प्रमाण चांगलं असून जत, आपाडी आणि कवठेमंगळ तालुक्यात पावसाचं प्रमाण कमी आहे. जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी क्षेत्रात कमी जास्त प्रमाणात पाऊस होत असून नद्यांच्या पाणी पातळीत सर गतीने वाढ होत आहे. जिल्ह्यात जून महिन्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस, सध्या पडत असलेल्या पावसामुळे खरीप हंगामाच्या 10% पेरण्या पूर्ण झाल्या. जिल्ह्यात खरीप हंगामाचे एकूण क्षेत्रफळ 2,46,118 हेक्टर असून 24,042 हेक्टरवर या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मध्ये भात, भुईमुग, सोयाबीन, तूर, मका तसंच इतर तृणधान्यांची पेरणी करण्यात आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सांगली महेश से.
0: राज्यात मुंबई महानगर क्षेत्रासह ठाणे, रायगड, पालघर तसंच नाशिक आणि पुण्याच्या काही भागात मुसळधार पाऊस आहे. उत्तरपर्यंत या भागात सातत्यानं मुसळधार पावसाचा अंदाज असून या भागातील नागरिकांना दर 3 तासांनी इशाऱ्याचा संदेश फोनवर पाठवले जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल माध्यमांशी बोलताना दिली. अनेक भागात शाळाही बंद ठेवल्या असून एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष परिस्थितीवर नजर ठेवून असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान त्यात कालपासून पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कोल्हापूरसह कोकणातील सर्व ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि धोकादायक परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने काही

0: लोकप्रिय पर्यटन स्थळांवर 30 सप्टेंबर पर्यंत पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भातही तळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणांहून वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना यवतमाळहून दिव्यांगांची वारी पंढरपूरकडे निघाली आहे. सेवा समर्पण प्रतिष्ठानचा हा उपक्रम असून वारीचं तिसरं वर्ष आहे. पूर्णत दिव्यांगांनी पंढरपुरात जाणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच वारी आहे. 22 दिवसात 521 किलोमीटरचा पायी प्रवास करून दिव्यांग वारी पंढरपूर इथे पोहोचणार आहे. शेगाव इथल्या संत गजानन महाराज यांची पालखी काल हिंगोली जिल्ह्यातून परभणी जिल्ह्याच्या शिवेवरील झिरो फाटा इथे दाखल झाली. आरोग्य विभागाच्या वतीनं वारी विठाची साथ आरोग्य या उपक्रमाअंतर्गत वारकऱ्यांची तपासणी करून आरोग्य सेवा देण्यात आली. भाविकांनी यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तदान केलं. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातील पहिला गोल रिंगण सोहळा काल नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दली इथे उत्साहात पार पडला. आज ही पालखी अहिल्यानगरकडे मार्गस्थ होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. त्याआधी क्रिकेट. पुरुष क्रिकेटमध्ये मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड इथे झाल्या 5 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडनं भारताचा चगडी राख पराभव केला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जून पासून. इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनाच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यंत परिणाम असल्याचा तज्ञ संस्थांचा निर्वाळा. केंद्र सरकारकडून कांदा खरेदीत 13% वाढ. सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान. आणि राज्याच्या विविध भागात पावसाची संततधार. आगामी 2 दिवसही पावसाचेच. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: वाचन समृद्धी.
2: वाचन संस्कृती वृद्धी.
1: वाचन दृष्टी देतं.
2: वाचन आणखी सृष्टी दाखवतं.
1: वाचन माणूस बनवतं.
2: वाचन मनांना अडवतं.
1: ग्रंथांना गुण मानू. वाचन संस्कृती जागू.
2: वाचन चळवळ वाढवू.
1: लक्ष ठेवा, वाचाल तर वाचाल.
2: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल.
3: शारीय संदाचा संदेशी गुलाब. सुमधुर संताचा सुरेल एवढा. सकारात्मक विचारांची जाई जुई आणि दांत सु कार्यक्रमांचा सुचाफा. ही सदा फुली आकाशमी.
4: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
5: आकाशवाणी.
6: आमची यानंतरची उद्घोषणा लगेच.
7: आकाश मुंबई केंद्रची ही आहे अस्मिता वाही. सकाळ 7:20 जी आहेत. आजचा दिनविशेष. आज SNDT महिला विद्यापीठाचा स्थापना दिवस. SNDT महिला विद्यापीठ 1916 साली स्थापन झालं. हे भारतात पहिलं महिला विद्यापीठ आहे. याचं मुख्य कार्यालय दक्षिण मुंबईतील चर्चगेट येथे असून सॅन्टाक्रूज जुहू येथे त्यांचं एक उपकॅम्पस आणि पुण्यात एक प्रमुख कॅम्पस आहे. या विद्यापीठाला NAC A+ श्रेणीची मान्यता मिळाली आहे. येथे कला, विज्ञान, फार्मसी, अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन या शाखांमध्ये पदवी, पदव्युत्तर आणि डिप्लोमा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

0: आकाश मुंबई केंद्र असा वाहिनी साचे 7:23 झाली आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम अभिजित मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी. अभिजात मराठी आपली मराठी. अभिजात मराठी आपली मराठी.
2: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश नीती मंडळाकडून कुमार वयात मुला मुलीसाठी कुमार विश्वकोश असावा अशी कल्पना मांडून खंड संपादित करण्याची योजना आखली गेली. जगातील सर्व ज्ञान शाखांचं ज्ञान भांडार मुलासाठी उपलब्ध करावं हा मागचा उद्देश होता. कुमार विश्वकोशाच्या या नियोजित बराखंडीय प्रकल्पाविषयी ओळख आज आपण आपल्या या कार्यक्रमातून करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्या मराठी विश्वकोश मंडळाच्या आई कार्यालयातील विद्या व्यासंगी नायक रवींद्र घोडराज सर आलेले आहेत. तर्कतीर्थ लक्ष्मीशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला कुमार विश्वकोश प्रकल्प काय आहे, हा प्रकल्प साकार करण्यामागची कोशकर्त्यांची भूमिका नेमकी कोणती होती, विविध विषयांवर 12 खंडांमध्ये कोणकोणत्या माहितीचा अंतर्भाव असणार आहे हे सर्व आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. घोडराज सर नमस्कार.
3: नमस्कार
2: सर. मराठी विश्वकोशाचा कुमार विश्वकोश हा देखील एक प्रकल्प आहे आणि शासन स्तरावर असा कोश निर्मितीचा कुमार विश्वकोश निर्मितीचा हा पहिलाच प्रयत्न असावा. तर आम्ही उत्साह की कुमार विश्वकोश हा नेमका काय आहे, त्याची भूमिका काय आहे आणि तो तयार करावा असं का वाटलं?
3: नक्कीच. का कसं की पश्चिमी देशामध्ये कोश निर्मितीची अनेक शतकांची परंपरा आहे, आपल्याकडे असं नाही. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्या बरोबर मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचं काम सुरू झालं आणि हे काम सुरू असतानाच कुमार विश्वकोश हे मुलांसाठी सुद्धा एक कोश असावा अशी संकल्पना एक कल्पना मांडली गेली आणि तदीर्थांच्या नेतृत्वाखाली हा कुमार विश्वकोशचा एक प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला, जे मुख्य कुमारांसाठी म्हणजे उद्या नागरिकांसाठी तयार केलेला हा कोश आहे. याचा मुख्य वाचक व 9वी ते 12वी यांमध्ये शिकणारी ही मुलं, सर्वसाधारणपणे 14-18 वयोगटातील मुलगी हा आहेत. म्हणजे कुमार विश्वकोशाचा विचार करता हे खंड ज्या वयोगटाच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात येत आहेत, हा कोश करण्यामागे भूमिकाच होती की मुलांना विविध विषयांना सर्वांगीण परिचय व्हावा, दैनंदिन जीवनात होणाऱ्या घटनांविषयी एक तर्कनिष्ठ विवेक बुद्धीनं विचार करता यावा, सभोवतच्या घटनांचं कुतूहल मुलांमध्ये निर्माण व्हावं, अशा सारख्या अशा पद्धतीनं म्हणजे विज्ञान आणि मानव्य या विषयांची अभिरुची निर्माण व्हावी आणि मुख्य म्हणजे मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन यावा या भूमिकेतून या प्रकल्पाकडे त्यावेळी बघितलं गेलेलं आहे.
2: सर मग यावेळेला देखील संपादन मंडळावर कोण अध्यक्ष म्हणून होतं आणि पहिल्या खंडाचं काम कधी सुरू झालं, कसं सुरू झालं?
3: खऱ्या अर्थाने डॉक्टर विजया वाड जेव्हा विश्वकोश नीती मंडळाच्या अध्यक्ष झाल्या त्यांच्या कारकिर्दीत या कामाला गती मिळाली आणि प्राध्यापक डॉक्टर हेमचंद प्रधान जे होते होमिओपॅथी विज्ञान शिक्षण केंद्राचे तत्कालीन संचालक त्या मार्गदर्शनाखाली एक विशेष संपादन समिती स्थापन केलेली आणि जीवसृष्टी आणि पर्यावरणाचं वाढतं महत्व लक्षात घेता पहिला खंड जो आहे जीवसृष्टी आणि पर्यावरण अशा नावानं ते निवड होऊन त्याचं काम हाती घेत आलं आणि या पहिल्या खंडाच्या समन्वयाची जबाबदारी सुद्धा होमिओपॅथी विज्ञान शिक्षण केंद्राने स्वीकारली आणि या खंड काम जेव्हा सुरू झालं तेव्हा असा एक विचार पुढे आला की कुमार विश्वकोशाचा प्रत्येक खंड जो आहे तो विशिष्ट विषयाला वाहिलेला असल्यामुळे 500 पृष्ठांमध्ये काय माहिती बसवणं शक्य होणार नसले, प्रत्येक खंडाचे एकापेक्षा अधिक होतील

0: असंही त्या वेळेस ठरवण्यात आलं होतं.
1: सर मग पहिला जो खड त्यांना तयार झाला तर तो कसा आहे आणि त्यामध्ये काय काय आहे किंवा त्याचं स्वरूप काय आहे?
0: आता पहिला खंड कशी झाला, जीवसृष्टी आणि पर्यावरण, म्हणजे या खंडाबद्दल जर म्हणाल तर या खंडात प्रत्येक नदी ह्या सुटीत आहेत, सोप्या भाषेत लिहिलेल्या आहेत आणि रसपूर्ण झालेल्या आहेत, यावर विशेष भर देण्यात आलेला आहे. म्हणजे खंडातील प्रत्येक तुम्ही बघाल ना चित्र जी आहेत तर ती रहित आहेत, प्रत्येक नोंदीला चित्र आहेत असाही कटारी त्यावेळेस ठेवण्यात आलेला होता. म्हणजे मुलांना हाताने सुद्धा सोपं जावं या दृष्टीने खंडाचा आकार कसा असावा, त्याची मर्यादित पृष्ठ संख्या याचाही विचार करण्यात आलेला आहे. आणि असा हा जो आपला खंड आहे जो चार भागामध्ये तो प्रसिद्ध झालाय, तो ग्रहरूपाने उपलब्ध आहे. मराठी विश्वकोशाच्या संकेतस्थळावर तो मोफत उपलब्ध आहे, आपण ते वाचू शकता. www.vishwakosh.marathi.gov.in आणि दुसरं जे संकेत आहे www.marathiwishwakosh.org. विशेष जे अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिपीमधील आवृत्ती सुद्धा या खंडाची प्रसिद्ध आहे, तसं ध्वनिमुद्रित स्वरूपात हा खंड आपल्याला संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
1: खूप छान सर. आताच आपण म्हणालात की कुमार विश्वकोशा पहिला खंड जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी आहे, तर या खंडामध्ये काय काय आलं आहे किंवा कशाचा उल्लेख आहे?
0: हा खंड जो आहे जीवसृष्टी आणि पर्यावरण, हा खंड आपल्याला पर्यावरण पृथ्वीवर जीवसृष्टीची माहिती व्हावी यासाठी प्रवृत्त करतो. म्हणजे निर्जीव घटकांपासून सजीवाची निर्मिती कशी होत गेली, तसंच प्राथमिक अवस्थेतील जीवाणूंपासून मनुष्यासारख्या बुद्धिमान प्राण्यांपर्यंत उत्क्रांती कशी होत गेली, इथपर्यंतची माहिती या खंडामध्ये आलेली.
1: सर आता ह्या कुमार विश्वकोशाचे एकूण किती खंड तयार होतील असं अपेक्षित आहे आणि त्यापैकी कोणते प्रकाशित झालेले आहेत किंवा प्रकाशनाच्या वाढवर आहेत?
0: आता कसं आहे की 12 खंडाचा हा प्रकल्प आहे, त्याच्यामध्ये 2003 पासून हे काम सुरू झाले, परिचय ग्रंथ प्रकाशित झाल्यापासून. तर पहिल्या खंडाचे 4 भाग प्रसिद्ध झालेत आणि यानंतर जो आम्ही काही खंड जो आता दुसरा खंड हाती घेत आहोत, भौतिक विज्ञान आणि तंत्रज्ञान, कसं आहे कोश तयार करणं हे दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे जगातलं सर्व महत्वपूर्ण ज्ञान थोडक्यात अचूकपणे देणं हे खूप मोठं आव्हान आहे, त्यामुळे एका खंडाला 3 वर्षापेक्षा अधिक कालावधी होऊ शकतो. आता आम्ही जो दुसरा खंड घेतोय त्यामध्ये भौतिकी आणि रसायनशास्त्र या शास्त्रांच्या सर्व शाखांतील उपपत्ती आणि प्रमुख संकल्पना यांचं विवरण असणार आहे. म्हणजे भौतिक विज्ञानातील उपपत्ती गणिताच्या भाषेत मांडल्या जातात आणि गणिताच्या आधाराने त्या उपपत्तींचा विकास होतो, म्हणून या खंडात गणिताच्या प्रमुख शाखा, त्यातील सिद्धांत आणि संकल्पना याचाही विवेचन येईल. त्याचबरोबर रसायनशास्त्राच्या विविध शाखा, त्यातील उपपत्ती आणि संकल्पना याचं विवरण या खंडणार आहे. नंतरचा जो खंड असणार आहे विश्व आणि पृथ्वी, या खंडात अंतराळात पसरलेल्या भौतिक विश्वाचं, त्याच्या ग्रह, तारे, सूर्यमालिका, दीर्घिका इत्यादी घटकांचं वर्णन समाविष्ट असेल. विश्वाचा भूगम, विकास आणि त्याचा इतिहास इत्यादी विषयींची माहिती सुद्धा यात दिली जाईल. त्यानंतर चौथा खंड असणार आहे प्राचीन संस्कृती या विषयांवरचा. या खंडात आदिम मानवी समाजाचं स्वरूप, मानवी संस्कृती आणि सभ्यता यांचा झाला उदय, त्याचबरोबर प्राचीनकालीन विविध संस्कृतींचा, काही इतिहासात झालेल्या संस्कृती आहेत त्याचा सुद्धा परिचय या खंडामध्ये असणार आहे. आता आपण 4 खंडाची माहिती घेतली. 5वा खंड आहे आधुनिक जग या नावाचा. आधुनिक संस्कृतीचा उदय, विकास आणि विस्तार याशीची माहिती या खंडात संकलित केली आहे.
1: नक्कीच सर, कारण शालेय विद्यार्थ्यांना जिज्ञासा वाढवणारे विषय एकत्रित आहेत आणि ज्या जगा मुलांना जीवन घडवावं लागणार आहे त्या जगाचा देखील त्यांना परिचय होणं आवश्यकच आहे. ज्ञान आणि माहितीचा जो संग्रह होईल तो त्यांना उपयुक्त होईल. या पुढच्या खंडांचे विषय वेगळे असतील तर त्या उर्वरित खंड विषयी देखील आम्हाला सांगा.
0: आता जो 6वा खंड असणार आहे तो उद्योग धंदे आणि व्यापार. आज जगभरात जे उद्योग धंदे व्यापार प्रचलित आहेत ना त्यांच्याविषयीची माहिती या खंड अंकलित करण्यात येईल. नंतर जो खंड आहे 7वा खंड, तो जगभरातील शेतीची जी व्यवस्था आहे तिची सर्वांगीण माहिती शेती या शेतकी या खंडातील, म्हणजे आधुनिक जैविक तंत्रज्ञान शेतीवर जे परिणाम

0: कडून आले आहेत, त्याचं विवेचन विश्लेषण याच्यामध्ये येणार आहे. मग शेतीविषयी अर्थशाखांचंही विवरण त्यातील आणि पुन्हा घरगुती आणि सार्वजनिक बागकामासुद्धा या खंडामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे.
1: सर, खूपच छान आहे, कारण की हे जे शब्द विविध शास्त्रातले आहेत त्यातून माहिती तर मिळेल. पण आपण असे म्हटलं की ही सचित्र देखील हा खंड आहे आणि रंगीत आणि प्रत्येक नोंदी जर चित्र असतील
0: तर मुलांना समजायला
1: आवडेल आणि ती वस्तू त्यांनी घेतली नसेल, म्हणजे इतकी विषयी असेल, अवकाशातली असेल, तरी त्यांना ती कल्पना याद्वारे की स्पष्ट होण्यास मदत होईल. श्रोत विषयावरून देखील आपल्या लक्षात येईल की विषयांची ओळख होणं ही किती महत्वाचं आहे आणि मुलांची जिज्ञासा जागृत होणं, त्यांना अभ्यासासाठी मार्गदर्शन करणं हे देखील महत्वाचं काम कुमार विश्वकोशाच्या माध्यमातून केलं जात आहे. तर सर, यामध्ये आणखी आपल्याला नवीन विषय कोणते असणार आहेत याविषयी आम्हाला सांगा.
0: मला सांगायला आवडेल की साहित्य, कला, क्रीडा, खेळ, मनोरंजन, थोरांची चरित्रे, महाराष्ट्र, भारत या विविध विषयांवर माहिती सुद्धा असलेले खंड नंतरच नाहीत. म्हणजे आपण म्हणतात तसं मूळ जिज्ञासा वाढविणार हे विषय, म्हणजे एक विषय असा आहे जागतिक साहित्य असा नावाचा जो खंड आहे त्याच्यामध्ये प्राचीन आजाद भाषा, आधुनिक भाषा, आधुनिक भारतीय भाषा याची संपूर्ण माहिती संकलित करण्यात येणार आहे. म्हणजे त्यामध्ये प्राचीन आणि आधुनिक भाषातील साहित्याचा सुद्धा आढावा घेत घेत त्यामध्ये ती माहिती अंतर्भूत असणार आहे. त्याच प्रकारचा एक खंड आहे ललित नावाचा, जो नवा खंड असणार आहे. खंडात नाट्य, नृत्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला आदी कलांच्या श्रेष्ठ कृती आणि कलावंत यांची माहिती येणे, प्राचीन संस्कृती तसंच आधुनिक काळात भारतीय आणि पाश्चात्य देश निर्माण झालेल्या विविध ज्या श्रेष्ठ कलाकृती आहेत त्याची सुद्धा माहिती याच्यामध्ये असणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या कला वेळोवेळी जे काही कला प्रकार उदयास झाले त्याच्या सुद्धा नोंदी या खंडामध्ये असणार आहेत. आणि दहावा खंड असणार आहे क्रीडा, खेळ आणि मनोरंजन या विषयावर.
1: खूप छान सर, क्रीडा, मनोरंजन, खेळ हे देखील आपल्या मुलांना खूप आवश्यक होत कारण टीकाची गरज आहे. तर विशेष असं काय असं आहे,
0: म्हणजे या खंडात भारतीय आणि पाश्चात्य खेळ आहेत त्या स्वरूप, नियम, सर्व प्रकारच्या महत्वाच्या क्रीडा स्पर्धा, त्या संघटित करणाऱ्या संस्था, व्यायामी खेळांचे स्थान, आधुनिक काळातील ऑलिम्पिक सारखे सामान्य ते आहेत खेळ, प्रसिद्ध खेळांचे योगदान याविषयीची माहिती त्याच्यामध्ये असणार आहे. 11 जो खंड आहे थोरांची चरित्र, यात मानवी इतिहासात ज्यांनी ज्यांनी महत्वाची कामगिरी बजावली आहे त्यांसुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट असणार आहे. आणि शेवटचा जो खंड असणार आहे महाराष्ट्र आणि भारत, म्हणजे याच्यामध्ये महाराष्ट्र आणि भारताची जी भौगोलिक रचना असेल त्याची बलची माहिती आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इतिहास त्याच्यामध्ये आहे. म्हणजे सामाजिक जीवनाच्या सर्व भागात ज्यांनी ज्यांनी महत्वाची कामगिरी बजावली अशा सर्व महाराष्ट्रीयन आणि भारतीयांच्या चित्ररेखा सुद्धा यात समाविष्ट असणार आहेत.
1: नक्कीच सर, मुलांना आवश्यक असं सगळं बौद्धिक खाद्य या खंडांमधून आपल्या पुढच्या पिला मिळणार आहे. श्रोते हो, रवींद्र होडराजर मराठी विश्वकोशचा कुमार विश्वकोश प्रकल्प याविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे आलेत आणि त्यांनी आपल्याला खूप छान माहिती दिली, त्यांचे खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यासाठी आम्ही ईमेल उपलब्ध करून दिलेला आहे. आमच्याशी नक्की संपर्क साधा. आपली मराठी 200@gmail.com, aapimarhi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: मराठी, आपली मराठी,
2: अभिजात मराठी.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:40 आहे. आता ऐकूया.
1: श्रोते हो, ऐकत आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण. सकाळची 7:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम करिअरच्या नव्याशा. या कार्यक्रमात विज्ञान क्षेत्रातील प्रवेश आणि करिअरच्या संधी याबाबत डॉक्टर मनीषा मकईकर वैज्ञानिक जी आणि निदेशक ICMR महाशय यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत ऐकवी आहोत. पण तत्पूर्वी काही संदेश.
2: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढ काय?
3: आर्ट्स कॉर सायन्स नाही तर तू तुझं पाय.
4: बहुतेक विद्यार्थी इंटरनच्या साण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
5: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
4: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर बरोबर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनची.
5: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
6: करिअरच्या नव्या दिशा.
2: होते हो, रोजच्या धावपळीत थांबून त्यासाठी 2 क्षण
7: आणि याच साठी येतोय एक वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम
2: चालता बोलता.
7: रस्त्यावर चालताना,
2: कॉलेजच्या परिसरात,
7: बाजार किंवा चौकात
2: आम्ही भेट राहोत
7: थेट तुम्हाला.
2: काही हलक्या फुलक्या गप्पा,
7: रंजक प्रश्न
2: आणि तुमच्या हात दडले आवडते गाणं,
7: तुमची गोष्ट,
2: तुमचा आवाज
7: आणि तुमचंच गाणं
2: ऐकत राहा आकाशवाणीच्या चंद्रपूर राहून.
7: दर सोमवारी सकाळी 10:03 कार्यक्रम
2: चालता बोलता.
6: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैद्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्यास आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
8: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरही कार्यक्रम आपण ऐकू शकता.
6: साठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
8: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
6: आकाशवाणी चंद्रपूर.
9: घ्या चहा. साखर कमी ठेवली आहे बरं का?
10: आता 50 झाली आहेत, अजूनही माझी आवड लाट ठेवतेस?
9: आवड नाही हो, सवय झाली आहे तुम्ही.

0: अगं आठवतंय का, पहिल्यांदा तुला चहा देत होतास तेव्हा तुझा हात कापत होता.
1: तर तुम्ही इतके गंभीर वाटलं, खूप राग असणार.
0: राग रजनी ग.
1: हो पण आता माहिती आहे तेही माझ्यावरच प्रेमच आहे.
0: हो खरे, पण खूप काही बदललंय. एक गोष्ट नाही बदल.
1: काय हो?
0: तुझी साथ
1: आणि तुमची.
2: वेळ बदलली, वर्षे बदलली, पण सहवास मात्र बदलणे. सहवासाची दोन पावले. दरवारी सकाळी ठीक 10:30 सुरू रेका आमची नवी मालिका सहवासाची दोन पावले.

0: मानवेडकर कॉलेज नर्सिंग फार्मसी घोडपेक्षरपूर नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश. बी एस नर्सिंग, बी एम नर्सिंग, पोस्ट बेसिक, बी एस सी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, बी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसीच्या दुसऱ्या वर्गात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब, क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049114444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानकर कॉलेजकडे.
1: खरी संपत्ती आणि संपत्ती काळजी घेण्यासाठी
2: मानवेडकर स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
2: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी याच छताखाली.
1: ब्ल्यू सीएल, सीजीएचएस, रेल्वे, पीएमजीवाय आणि ईएसआयएस संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण हे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
2: आज भेट द्या मानवेडकर स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: विश्वास ठिकाण,
2: आरोग्याची खात्री. मानवेडकर हॉस्पिटल.
3: करियडा वेदिशा.
4: करिअरच्या नव्या दिशा कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रेहो, या कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील प्रवेश, करिअर संधी या संदर्भात जाणून घेतो. आजच्या कार्यक्रमात आपण शास्त्रज्ञ म्हणजे सायंटिस्ट या क्षेत्रातील प्रवेश, करिअरच्या संधी याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आपल्या आकाशवाणी स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेल्या डॉक्टर मनीषा मकेकर, वैज्ञानिक आणि निर्देशक आयसीएमआर निब्रिड आणि आयसीएमआर CRMHCH महाराष्ट्र यांना. तर मनीषा मॅडम, कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार.
5: नमस्कार
4: मॅडम. आज आपण बघतो की जसं सायंटिस्ट, शास्त्रज्ञ म्हटलं की एक वेगळं चित्र डोळ्यासमोर येतं, बरं ना? आणि एक उत्सुकता असते की नेमकं या क्षेत्रात काय आहे. आणि भरपूर क्षेत्र आहेत वेगवेगळे, पण आज हे क्षेत्र देखील खूप छान पद्धतीने काम करत आहे आणि विविध क्षेत्रात यांचं कार्य आपल्याला दिसत आहे. तर याच वेळी आज आपण जाणून घेऊया. तर मॅडम, या क्षेत्रात येण्यासाठी कोणतं शिक्षण, म्हणजे कोणता बेस असतो?
5: शास्त्रज्ञ होण्यासाठी खरं तर विज्ञान क्षेत्रातल्या कुठल्याही शाखेत मी जाऊ शकतो, पण सगळ्यात महत्वाची जी गरज आहे ती म्हणजे ह्या विषयाची आवड,
4: बरोबर,
5: त्याच्यानंतरच्या बद्दल असणारी जिज्ञासा आणि संशोधनाची वृत्ती. ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जे एखाद्या विज्ञान क्षेत्रातल्या स्टुडंटला सायंटिस्ट बनण्यासाठी प्रवृत्त करते.
4: अच्छा. हा जो कोर्स आहे शास्त्रज्ञाचा, सायंटिस्ट, तो 10वीनंतर घेण्यात येतो की 12वीनंतर?
5: जर तुम्हाला शास्त्रज्ञ बनायचं असेल तर तुम्हाला पीएचडी करणं हे गरजेचं. तर पीएचडी तुम्ही कुठच्याही ब्रांच घेऊन किंवा बेसिक डिग्री घेऊन पुढे पीएचडी करू शकता. तुम्ही बीएससी करू शकता, बीटेक करू शकता, किंवा बीएसएस करू शकता, किंवा इंटिग्रेटेड एससी असतं. तर तुम्हाला बीएससी केलं तर तुम्हाला एससी पोस्ट ग्रॅज्युएशन करावं लागतं आणि त्यानंतर पीएचडी मध्ये ऍडमिशन घेणं गरजेचं असतं. एमबीबीएस जर मेडिकल क्षेत्रामध्ये जर तुम्हाला शास्त्रज्ञ व्हायचं असेल तर एमबीबीएस नंतर करता येतं, किंवा एमडी झाल्यानंतर सुद्धा तुम्ही पीएचडी करून या क्षेत्रात येऊ शकता.
4: अच्छा. जसं बाकी कॉलेजमध्ये जसं प्रवेश घेताना 10वी-12वीचे देखील मार्क्स, ते

0: पकडलं त्यात का?
1: 10वी 12वीचे जे काही मिनिमल पासिंग मार्क्स असतात, पण फर्स्ट क्लास हा युजुअल गरजेचा असतो. पुढच्या ऍडमिशनसाठी तुम्हाला 60% मिनिमम मार्क्स मिळायला लागतात. आणि तुम्हाला जर शास्त्रज्ञ व्हायचं असेल तर त्यांची जी बेसिक स्क्रीनिंग क्रायटेरिया असतो, तर प्रत्येक इन्स्टिट्यूटचा आपला वेगळे कट ऑफ असतो, पण बऱ्याचशा इन्स्टिट्यूटचा 60% हा कट ऑफ जनरली धरला जातो.
0: तर याचे जे कॉलेजेस आहेत आपल्या भारतामध्ये, कोणते कॉलेजेस आहेत?
1: कॉलेजेस बऱ्याच ठिकाणी आहेत, बऱ्याच प्रकारचे आहेत. प्रत्येक युनिव्हर्सिटी त्यांचे कोर्सेस असतात. तुम्हाला कशात पीएचडी करायचं त्याच्यावर कॉलेज आणि पुढचं तुमचा पाथ अवलंबून असतो. पीएचडी असं नाही की फक्त बायोलॉजी केलं, मायक्रोबायोलॉजी केलं तर तुम्ही पीएचडी आहे. पीएचडी कोणते वैज्ञानिक क्षेत्र करू शकतात, मायक्रोबायोलॉजी आहे, बायोकेमिस्ट्री आहे, फिजिक्स आहे, मॅथ्स आहे, बायोस्टॅटिस्टिक्स आहे, आता बायो इन्फॉर्मॅटिक्स आहे. आता नवीन नवीन विषय आहेत ज्याच्यात मला शिक्षण आणि मग पीएचडी करण्याच्या पण संधी आहेत. त्यामुळे हे बेसिक डिग्री आहेत, त्या पुढे तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन आणि मग पीएचडी असा शोधू.
0: अच्छा मॅडम, जशी जसा 10वी 12वीच्या पर्सेंटेजचा उल्लेख केला, मग जर आपण ग्रॅज्युएशन करतो, पोस्ट ग्रॅज्युएशन करतो आणि जेव्हा या टप्प्याकडे, पुढच्या टप्प्याकडे आपण जातो, त्यात देखील टक्केवारी ठरलेली असते का? मग
1: ही जनरली टक्केवारी पुढच्या शिक्षणासाठीच असते, म्हणजे 10वी 12वीचे जनरल मार्क्स बघितले जात नाहीत, पण बीएससी आणि एमएससी लेवलला तुम्हाला फर्स्ट क्लास असणं गरजेचं असतं.
0: अच्छा,
1: बऱ्याचशा संस्थांमध्ये जेव्हा ते पीएचडी साठी कॅन्डिडेट सिलेक्ट करतात किंवा इव्हन सायंटिस्टचे इंटरव्ह्यू साठी स्क्रीन क्रायटेरिया असतात, तर फर्स्ट क्लास हा ऍटलिस्ट मिनिमम क्रायटेरिया असतो की जो असा पुरवावाला.
0: अच्छा, तर हा जो कोर्स आहे हा किती वर्षाचा असतो? तसं
1: पहिलं 10वीनंतर तुमचं बेसिक ग्रॅज्युएशन आहे. ग्रॅज्युएशन तुम्हाला तिथे 4 वर्ष युजुअली राहतात. तुम्ही बीएससी करा, बीटेक कल त्याच्या हिशोबाने, त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन असतं. ते टिपिकली 2 वर्ष असतं. आपल्याकडे एमएससीचे कोर्सेस बहुतेक सगळे कोर्सेस 2 वर्षाचे असतात. काही आहेत जे इंटिग्रेटेड बीएससी एमएससी असतात, तर ते 4 वर्षाचे असू शकतात काही काही संस्थांमध्ये. आणि एमएससी झाल्यानंतर पीएचडी असतं. पीएचडीला कमीत कमी 3 वर्ष लागतात बऱ्याचशा इन्स्टिट्यूट मध्ये, पण 3 वर्षात फायनान्स एवढं होऊ शकत नाही. कमीत कमी 3 ते 5 वर्ष कालावधी हा पीएचडी साठी द्यावा लागतो. कारण पीएचडी म्हटलं की मी खरोखर डीप
0: अभ्यास,
1: त्यासाठी कमीत कमी 4 ते 5 वर्ष ही जातात.
0: तर मॅडम, हा जो पीएचडी त्याचा जो पास झालेला, त्यानंतर मग यांना संधी कुठे आणि त्या पद्धती उपलब्ध असतात?
1: आपल्याकडे बऱ्याचशा संस्था आहेत किंवा ऑर्गनायझेशन आहेत ज्या फक्त रिसर्च वर फोकस करतात. जसं आहे ICMR, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, हे मेडिकल फील्ड मध्ये रिसर्च जे जे काही सायंटिस्ट करतात त्यासाठी एक उत्तम संधी उपलब्ध करून देते. तर मेडिकल किंवा नॉन मेडिकल सायन्स ICMR मध्ये जॉईन होऊ शकतात. याच्या व्यतिरिक्त आहे आपले CSIR आहे, नंतर DBT आहे किंवा DST आहे, त्यांच्या स्वतःच्या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन आहेत. ते पण बायोलॉजिक सायन्सेस बऱ्याच वेळा काम करतात. आणि डीबीटी, DST याच्या व्यतिरिक्त DRDO आहे, डिफेन्स ऑर्गनायझेशन आहेत, त्यांचे 50 वर इन्स्टिट्यूट आहेत आले जे रिसर्च मध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत. ICA आहेत, इंडियन काउन्सिल फॉर ऍग्रिकल्चरल रिसर्च, तर ते नॉट ओन ऍग्रिकल्चर पण अॅनिमल हजबंडरी किंवा बाकीच्या क्षेत्रामध्ये त्यांच्या जवळजवळ 100 पेक्षा जास्त संस्था आहेत ज्या पूर्ण भारतावर आहेत. त्यानंतर आपल्याकडे काही प्रॉमिनंट संस्था आहेत, जसे ICA आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोरचं आहे, ते फार प्रसिद्ध संस्था आहे. त्याच्यानंतर IITs आहेत, वेगवेगळ्या IIT ज्या पूर्ण भारतात आहेत. त्यानंतर आयझर सारखे इन्स्टिट्यूट आहेत जे सुद्धा त्या संशोधनावर खूप भर देतात, तर त्यांच्याकडे सुद्धा MSc पोस्ट ग्रॅज्युएशन आणि PhD कोर्सेस ते रन करतात. आणि त्यांच्यामध्ये पण बरेच संशोधकांना संधी मिळते, पुढे करिअर करता येते.
0: मॅडम, आपण असं बघतो की महिना देखील पद्धतीने संधी उपलब्ध आहे, काय सांगायला? आपण देखील महिला आहात, आपण सायंटिस्ट आहात, काय सांग मॅडम?
1: महिलांसाठी संशोधन क्षेत्र बऱ्याच प्रमाणात म्हणता येईल की एक योग्य क्षेत्र आहे. जर तुम्हाला खरोखर आवड असेल संशोधनाची, तर हे एक असं क्षेत्र आहे की ज्याच्यात आपण फॅमिली आणि पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ बॅलन्स करून करिअर करू शकता.
0: बरोबर.

0: सक्सेसफुल क्लिअर करू शकतो. असं नाहीये की खूप इंटेन्स काम आहे, कामाचे पास आहेत खूप जास्त आहेत. बऱ्याच संधी उपलब्ध आहेत देशभर की ज्याच्यामध्ये तुम्हाला या क्षेत्रात जॉब मिळू शकतो. हे फक्त रिस्ट ऑर्गनायझेशन मध्ये तुम्हाला राहायची गरज नाही. त्याच्या व्यतिरिक्त आहे की तुम्हाला हॉस्पिटल्स मध्ये जर तुम्ही पीएचडी केले तर हॉस्पिटलमध्ये पण सायन्स म्हणून तुम्हाला जॉब मिळू शकतो. याच्या व्यतिरिक्त फार्मास्युटिकल कंपनीज आहेत जे तुम्ही पीएचडी नोकरी मिळू शकते. त्यानंतर युनिव्हर्सिटीज आहेत, तुम्ही टीचर आणि बनू शकता. बऱ्याचशा युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर किंवा परमनंट फॅकल्टी होण्यासाठी पीएचडी केलेलं मिलिटरी आहे, म्हणजे पीएचडी गरज असते. तर असं नाहीये की तुम्ही पीएचडी झालात म्हणजे फक्त तुम्ही सायंटिफिक ऑर्गनायझेशन मध्ये काम करू शकता. या व्यतिरिक्त बऱ्याच संस्था आहेत जिथे तुमच्या पीएचडी क्वालिफिकेशनला खूप महत्व आहे आणि ते तुम्हाला मिळू शकतात.
1: अच्छा, तर मॅडम गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये देखील मिळू शकतात का?
0: जे जे काही ऑर्गनायझेशन आहेत, बरेचसे गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहेत, स्टेट गव्हर्नमेंटच्या पण ऑर्गनायझेशन आहेत की ज्या सायंटिस्ट रिक्रूट करतात. त्याच्यानंतर बरेचसे मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत, जसे एम्स आहे, टर्शरी केअर हॉस्पिटल्स आहेत, तिथे पण सायंटिस्ट पोझिशन अवेलेबल असतात, तिथे पण आपण सायंटिस्ट म्हणून लागू शकतो.
1: अच्छा, तर मॅडम महाराष्ट्रातली स्थिती आहे ती कशा पद्धतीने आहे? कॉलेजच्या संदर्भात असेल किंवा विद्यार्थ्यांच्या संदर्भात असेल?
0: आय थिंक महाराष्ट्र हा विज्ञान क्षेत्रामध्ये हा नेहमीच पुढे आहे. महाराष्ट्रातल्या ऑपॉर्च्युनिटीज, मला असं वाटतं की मॅक्झिमम ऑपॉर्च्युनिटीज महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात आपल्याकडे एस्पेशली फॉर मेडिकल रिसर्च म्हटलं, जिथे आयसीएमआर सारख्या संस्था आहे, महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे की त्यात आपल्याकडे 5 आयसीएमआर इन्स्टिट्यूट एका राज्यात आहेत. बाकीच्या बऱ्याचशा राज्यात एक किंवा मॅक्झिमम 2 इन्स्टिट्यूट आहेत, पण आयसीएमआरची 5 इन्स्टिट्यूट आहेत जी इथे महाराष्ट्रात आहेत. त्यातली 2 आहेत मुंबईत आहेत. एक आहे आमचं आयसीएमआर निबिड जे ब्लड अँड इम्युन डिसऑर्डर्स वर काम करतं. विमेन्स हेल्थ एक इन्स्टिट्यूट आहे ज्याच्याच बाजू आहे. त्याच्यानंतर पुण्यामध्ये 2 इन्स्टिट्यूट आहेत, जे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी आणि दुसरे इन्स्टिट्यूट आहेत रिसर्च किंवा ट्रान्सलेशनल रिसर्च व्हायरॉलॉजी मध्ये ट्रान्सलेशनल रिसर्च करतं. आणि एक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वन हेल्थ रिसेंटली नागपूरमध्ये स्थापन करण्यात आलं आहे आणि आयसीएमआरने त्याचं ऑनरेबल प्राईम मिनिस्टरनी त्याचं फाउंडेशन स्टोन ठेवलाय. तर ते एक इन्स्टिट्यूट नागपूरमध्ये. आणि आमचं चंद्रपूरचं एक सेंटर आहे जे सेंटर फॉर रिसर्च मॅनेजमेंट अँड कंट्रोल ऑफ हिमोग्लोबिन, ते आता चंद्रपूरमध्ये स्थापन. तर हे आयसीएमआरचे 5 इन्स्टिट्यूट आपली महाराष्ट्रात आहे. त्याच्या व्यतिरिक्त शिक्षण संस्था या बऱ्याच आहेत, फेमस आहेत. प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला लेक्चर पासून ते प्रोफेसर बनपर्यंत बऱ्याच काही संशोधन उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर प्रत्येक रिसर्च ऑर्गनायझेशन बऱ्याच संस्था या महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये संधी आहे, विद्यार्थ्यांसाठी खूप संधी उपलब्ध आहे.
1: मॅडम जसं आयसीएमचा आपल्या चंद्रपूरचा आपण स्पेशली उल्लेख केलेला, इथे नेमकं कार्य कसं असेल तर त्या सर्वात सांगा.
0: आमचं सेंटर आहे ते हिमोग्लोनोपॅथी म्हणजे रक्ताचे जे थॅलेसेमिया आणि सिकलनीमिया हे जे आजार आहेत त्याच्यावर संशोधन करतो. तर या आजारांसाठी लागणाऱ्या डायग्नोस्टिक टेस्ट आहेत, त्या आजाराचं निदान करण्यासाठी ज्या ज्या काही स्पेशलाइज टेस्ट आहेत, म्हणजे सिम्पल एचपीएससी म्हणून टेस्ट आहेत, मॉलिक्युलर टेस्टिंग पर्यंत ज्या ज्या काही टेस्ट त्यानिक टेस्ट लागतात त्या सगळ्या या सेंटरमध्ये उपलब्ध आहेत. डायग्नोसच्या व्यतिरिक्त आम्ही सेंटरमध्ये बरेच रिसर्च प्रोजेक्ट राबवतो, म्हणजे थॅलेसेमिया आणि सिकलसेल अनिमियामध्ये जे काही प्रश्न आहेत की ज्याच्यावर आम काही आन्सर्स, तर अशा प्रकारचे जवळ 15 जास्त प्रोजेक्ट सेंटरमध्ये चालू आहेत. तर काही मल्टीसेंट्रिक नॅशनल प्रोजेक्ट आहेत, त्यामुळे नागपूरमध्ये एक तर रिसर्च आणि ते सध्या मी जास्त करून सिकलसेमिया वर्क करतो, पण याच्या पुढे आम्ही ते थॅलेसेमिया आणि रक्त बाकी आजारांवर पण करण्याचा प्लॅन आहे.
1: अच्छा,
0: याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे एक कॉम्प्रेसिव्ह केअर युनिट म्हणून आहे, जिथे आम्ही सिकल सेलच्या पेशंट साठी स्पेशलाइज्ड ओपीडी सुरू केलेली आहे. सध्या ही ओपीडी आहे एक महिन्यातून एकदा चालते की जिथे आम्ही मेटॉलॉजी स्पेशलिस्ट आहेत किंवा सिकल सेलच्या रुग्णांसाठी जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्यावर, त्याच्यासाठी ज्या स्पेशलाइज लोकांची गरज असते

0: त्या लोकांना आम्ही महिन्यातून एकदा बोलावतो. ह्या पेशंटचा रेग्युलर फॉलोअप आणि मॉनिटरिंग, सो जेणेकरून त्यांचे जे प्रॉब्लेम्स असतात ते प्रिंट करण्यासाठी आपण काय करू शकतो त्याच्यावर जास्तीत जास्त प्रयत्न असतात. त्यांना वेळेवर त्यांचे जे औषधं आहेत एस्पेशली हायड्रॉक्सि युरिया आहे ते वेळेवर घ्यायचं की नाही, त्याचं फोलिक ऍसिड मल्टीव्हिटॅमिन्स किंवा त्यांच्याकडे न्यूट्रिशन आहे का, म्हणजे एखाद्या न्यूट्रियंटची कमतरता आहे आणि ते रिप्लेस करून त्यांची क्वालिटी बेटर करू शकतो. त्यांच्याकडे जे बाकीचे प्रॉब्लेम्स त्यांना होतात एस्पेशली ए वॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ फिमर म्हणतो आम्ही त्यांना, की त्यांना चालाय प्रॉब्लेम होऊ शकतो, तर त्यांचे जे ऑर्थोपिक्स रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर तज्ञ बोलवून त्यांच्याकडून एक्सपर्ट सल्ला घेऊन ते प्रूव्ह करायचा प्रयत्न करतो. तर इन जनरल ही कम्प्रिहेन्सिव्ह केअर आहे की जे रेग्युलर मॉनिटरिंग आणि त्यांचं पुढे होणारे कॉम्प्लिकेशन्स अवॉइड करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो.
1: अच्छा.
0: जे

0: हेलो
1: हेलो रमाईश
0: हेलो
1: हेलो आपली
0: मलाही फोन करायचा आहे मलाही फोन करायचा आहे
1: कुठे
0: हेलो फरमाईश आणि हेलो आपली आवड या कार्यक्रमात
1: वा छान
0: अरे पण कुठे आणि फोन नंबर
1: 07142544 फोन नंबर
0: वेळ सांगून दे
1: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11:30 या वेळेत फोन करायचा महिन्यात पहिल्या तिसऱ्या मंगळवारी हॅलो फ्रेश हिंदी चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपली म्हणजे मराठी चित्रपटांची आपण कळवू शकतो
0: अरे वा मग ते गाणं ऐकायचं कधी ही सांगून दे
1: सांगता प्रत्येक गुरुवार सकाळी 11:30 ते 12 या वेळेत
0: हॅलो

0: व्हिडिओ लाईक कसाठी पैसे मिळतील? चोजी
1: फसला. आणखी लिंक वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
2: जाणकार बना सतर्क करा.
3: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढं काय?
4: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नंतर तू झप आहे.
5: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावर किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट करतात.
6: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकत.
5: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी भरपूर आहे. गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंग.

0: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 वाजून जरूर का कार्यक्रम
1: प्रियर्चा ना दिशा
2: शिते हो रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी 2 क्षण काढूया
3: आणि याच येतो एक वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम
2: चालता बोला
3: रस्त्यात चालताना
2: कोच्या परिसरात
3: बाजारात किंवा चौकात
2: आम्ही भेटणार आहोत
3: थेट तुम्हाला
2: काही हलक्या फुलक्या गप्पा
3: काही रंजक प्रयोग
2: आणि तुमच्या मनात आलेलं आवडतं गाव
3: तुमची इष्ट
2: तुमचा आज
3: आणि तुमचंच गाणं
2: ऐकत रहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून
3: दर सोमवारी 10:03
2: कार्यक्रम चालता बोला
1: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो
0: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून पण ऐकत असतातच मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता
1: त्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका
0: सोबतच फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
1: आकाशवाणी चंद्रपूर

सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या गुलस्वरात थ्री इडियट्स या चित्रपटातील आपण ऐकत स्वानंद किरकिरे यांच्या रचनेला गीत शांतनू राजकुमार यांचं होतं. शो याबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून सिद्ध प्रसारित करण्यात आला. आता 8:30 होत आहेत. पुणे केंद्राहून राष्ट्रीय मराठी बातम्या सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी योगेश रांकर आपल्याला बातम्या देतात. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या जुलैपासून सुरू होणार. पंतप्रधानांच्या देशातल्या तिसऱ्या मोठ्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पाचं गुजरातच्या सानंद इथं काल उद्घाटन. इथेनॉल धोरणात आवश्यक बदलकार. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरसिंग पुरी एक ग्वाही. तर इथेनॉल मिश्रित इंधनांच्या इंजिन कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचं विविध तज्ञ संस्थांचा निर्वाळा. पूर्व अमेरिकेत तीव्र उष्णतेची लाट. आतापर्यंत सर्वाधिक तापमानाची होण्याची शक्यता. देशात विविध भागात जोरदार पावसाचा इशारा. महाराष्ट्रात पावसामुळे जनजीवन विस्कळीत. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मोरोक्कोचा कॅनडावर विजय मिळत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलैपासून सुरू होणार असून हे अधिवेशन ते ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. 20 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन बोलावण्याच्या सरकार प्रस्तावाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी काल दिली. या अधिवेशनात महत्वाच्या राष्ट्रीय विषयांवर अपूर्ण चर्चा विचार विनिमय आणि निर्णय घेण्यावर भर दिला जाईल असंही रिजिजू यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गुजरातच्या सानंद सीजीसेमीच्या अत्याधुनिक आउटसोर्स सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट प्रकल्पाचं उद्घाटन केलं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि गुजरात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांसह जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. 7,000 कोटींहून अधिक रुपयांच्या गुंतवणुकीत उभारलेला हा प्रकल्प भारतात तिसरा मोठा सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प ठरला असून देशाच्या आत्मनिर्भरतेच्या प्रवासातला एक महत्वपूर्ण टप्पा आहे. राजस्थानमध्ये पायाभूत सुविधा ऊर्जा परिवहन आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल 1,05,000 कोटी रुपयांहून अधिकच्या विकासांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. तसंच जोधपूर विमानतळावर नवीन टर्मिनल इमारतीचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते झालं. त्यानंतर बलोत्रा जिल्ह्याच्या पचपत्रा इथं त्यांनी देशातल्या अत्याधिक ग्रीन रिफायनरी कम पेट्रोकेमिक कॉम्प्लेक्स देशाला समर्पित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्राबोवो सुबियांतो या निमंत्रणावरून ते या दौऱ्यावर जात आहेत. मोदींची इंडोनेशिया भेट देण्याची ही चौथी वेळ आहे. तसंच मे 2018 भारत इंडोनेशिया सर्वसमावेश धोरणात्मक भागीदारीचा दर्जा मिळाल्यानंतरची ही पहिली द्विपक्षीय चर्चा असेल. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आजपासून 10 जुलैपर्यंत कतार बहरीन कोवेत आणि ओमानच्या दौऱ्यात जात आहेत. या दौऱ्यात भारतात द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला जाईल. तसंच प्रादेशिक घडामोडी आणि परस्परांच्या मुद्द्यावर विचार विनिमय करण्यात येईल. डॉक्टर जयशंकर 13 जुलैला न्यूयॉर्कमध्ये आयोजित संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 2028 या कालावधीसाठी भारताच्या अधिकृत मोहिमेचा शुभारंभ करतील. त्यानंतर

14 आणि 15 जुलैला ब्रुसेल्स आयोजित भारत युरोपियन युनियन व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेच्या तिसऱ्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. गेल्या शतकभरापासून इथेनॉलचा इंधन म्हणून वापर केला जात आहे असं सांगत सध्या प्रश्न उपस्थित होत असलेल्या बायोफ्युएल ब्लेंडिंगबाबत प्राप्त सूचनांचा इथेनॉल धोरणांसंदर्भातल्या अंमलबजावणीत समावेश केला जाईल आणि आवश्यक ते बदल केले जातील अशी ग्वाही केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली आहे. काल राज्यसभेत एका कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान E20 इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा निर्वाळा विविध तज्ञ संस्थांनी काल देशभरात घेतलेल्या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून केला. 40 ते 60 किलोमीटरच्या कठोर चाचण्यांमधून या इंधनाची विश्वासार्हता सिद्ध झाल्याची माहिती ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ARAI काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. E20 इंधनाशी सुसंगत वाहन बाजारात आणण्यापूर्वी त्यांची प्रत्यक्ष रस्त्यावर आणि प्रयोगशाळेत कठोर चाचणी केली जाते. यामध्ये इंजिनाची कार्यक्षमता टिकावणा आणि सुरक्षितता तपासली जाते. या चाचण्यांनंतर इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असून वाहन दीर्घकाळ कार्यक्षम राहतं असं ARAIचे संचालक डॉक्टर जी मथाई यांनी सांगितलं. राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर ऐकत आहात. अमेरिकेत तीव्र उष्णती लाट पसरली असून त्यामुळे वीज वितरण प्रणालीवर मोठा ताण आहे ज्यामुळे फिफा विश्वचषक सांगण्याच्या तयारीवर सुद्धा व्यत्यय येत आहे. न्यूयॉर्क शहर प्रशासनानं या तीव्र उष्णता सामना करण्यासाठी अनेक उपाय सुरू केले आहेत. अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान विभागानं आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता वर्तवली आहे. जागतिक शांतता राखण्याच्या मोहिमेतील भारताच्या दीर्घकालीन योगदानाबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय लष्करा 151 जवानांना प्रतिष्ठित युनायटेड नेशन्स मेडल प्रदान करण्यात आले. केंद्र सरकारनं कांदा खरेदी दरात 13 रुपयांची वाढ केली आहे. हा दर प्रति क्विंटल 1,875 रुपयांवरून 2,125 रुपये करण्यात आला आहे. सुधारित दर कालपासून झाले आहेत. सध्या नाफेड आणि NCCF या संस्थांमार्फत सरकारी राखीव साठ्यासाठी कांदा खरेदीची प्रक्रिया वेगानं सुरू आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती अवकाळी पाऊस दुष्काळ आणि इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या उत्पादनातल्या नुकसानापासून आर्थिक संरक्षण व्हावं उद्देशानं राज्य शासनानं 2026-27 आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक योजना लागू केली आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी 31 जुलैपूर्वी नोंदणी करावी असं आवाहन राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. एक भारत श्रेष्ठ भारत संकल्प आधारित सोमनाथ स्वाभिमान यात्रे जम्मू काश्मीरमध्ये यात्रेकरू जम्मू तावी रेल्वे स्थानकावर काल पडले. यात्रा अध्यात्मदृष्ट्या समृद्ध करणारा अनुभव असल्याचं यात्रेकरूंनी व्यक्त केलं. जम्मू काश्मीरमधल्या शोपिया जिल्ह्यात लष्कर तैयबाच्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या जवानांवर गोळीबार केल्यानंतर सुरक्षा दलांनी त्याला चोख उत्तर दिलं ज्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये चकमक सुरू झाली असं लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. 7 जवानांचा समावेश असलेल्या मिमंदरबातल्या एका भागात हे 2 दहशतवादी आढळून आल्यानंतर शुक्रवारी ही मोहीम हाती घेण्यात आली. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज कॅनडा 3-0 असा दणदणीत विजय मिळवत मोरोकोनं उपांत्यपूर्व फेरीत धडकली. गतविजेत्या अर्जेंटिनाही राऊंड ऑफ 32 या एका सामन्यात कॅबोचा 3-2 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 प्रवेश केला. कॅन्सस सिटी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात कोलियानं घाणार 1-0 असा निष्ठा पराभव करून राऊंड ऑफ 16 स्थान निश्चित केलं. आयसी महिला 20 विश्वचषक क्रिकेट सामना आज इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या लंडनच्या लॉस मैदानावर खेळला जाणार आहे. फेरीत वेस्ट इंडिया पराभव करून ऑस्ट्रेलियानं अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं तर गुरुवारी दक्षिण आफ्रिकेवर विजय होऊन इंग्लंडनं सलग 6वा विजय नोंदवला आणि विजेतेपदाच्या लढतीत स्थान पकडलं. पुरुष क्रिकेटमध्ये मँचेस्टरमधल्या ओल्ड ट्रॅफर्ड इथं आलेल्या 5 सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडनं भारताला गडी राखून पराभव केला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 190 केल्या. प्रत्युत्तराखल इंग्लंडनं 19 षटकात 6 गडी गमावून 191 केल्या जे कथेला सामनावीर घोषित झालं. पूर्वी वैभव सोमवंशी भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडूला 15 वर्ष आणि 99 दिवस वैभवनं भारतीय संघात अर्पण केलं. या कामगिरीसह सचिन तेंडुलकरचा दीर्घकाळाला विक्रम मोड सिन्ह 16 वर्ष आणि 205 दिवस वय असताना भारतासाठी पदार्पण केलं. हवामान. भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रासह गुजरात गोवा आणि ओडिशामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

0: छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा आणि विदर्भातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय आसाम, मेघालय, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, केरळ आणि माही इथं मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, उत्तराखंड आणि पश्चिम राजस्थानमध्येही आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. दिल्लीमध्ये आज हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात मुंबई महानगर क्षेत्र आणि रायगड, पालघर तसंच नाशिक आणि पुण्याच्या काही भागात मुसळधार पाऊस आहे. उद्यापर्यंत भागात सातत्या मुसळधार पावसाचा अंदाज असून अनेक भागात शाळाही बंद ठेवल्या असून एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष परिस्थितीवर नजर ठेवून आहे. शेवटी ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलैपासून सुरू होणार. पंतप्रधानांच्या हस्ते देशातल्या तिसऱ्या मोठ्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पाचं गुजरातच्या सानंद इथं काल उद्घाटन. इथेनॉल धरणात आवश्यक तेल करणार. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीपसिंग पुरी यांची ग्वाही. तर इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इन कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा विविध संस्थांचा निर्वाळा. पूर्व अमेरिकेत तीव्र उष्णतेची लाट. आजपर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंदण्याची शक्यता. देशातल्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा. महाराष्ट्रात पावसामुळे जनजीवन विस्कळीत. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मोरोक्कोचा कॅनवर विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर आहे. सकाळची 8:40 झाली आहेत. प्रसारित आहोत बालश्रोत्यांसाठी कार्यक्रम बालसहा. यात आरोही सुगम संगीत विद्यालय रसुरा च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम प्रसारित करत आहोत. सहभाग आरोही सदावर्ते, अंशिका पणिक, त्रिषा शुक्ला, आरुषी डवरे, पट्टिस्के, स्वराली पिंपळकर, समिता देठे, दिरा विधाते, पायल तजणे, नयन रामटेके, अविला कुळकर्णी, संयुक्ता पिंपळकर, पेटीवादक आरुषी डवरे, तबला लखन मेथे, मार्गदर्शिका अलका सदावर्ते. तर ऐकू बालश्रोत्यांसाठी हा कार्यक्रम काही क्षणातच.

0: घ्या, हा साक कमी ठेवली आहे बरं का?
1: अगं आता 50 वर्ष झालीत, अजूनही माझी आवड लक्षात येतेस का?
0: आवड नाही हो, सवय झाली आहे तुमची.
1: आठवतंय पहिल्यांदा तू मला चहा दिला होता तेव्हा तुझा हात कापत होता
0: तर, आणि तुम्ही इतके गंभीर वाटलो, खूप रागीट असणार.
1: राग अजूनही येतोस ग.
0: हो पण आता माहितीये तेही माझ्यावर प्रेमच आहे.
1: हो पण खूप काही बदलले, पण एक गोष्ट नाही बदलली.
0: काय हो?
1: तुझी साथ
0: आणि तुमचीही.
2: वेळ बदली, वर्षे बदली, पण सहवास मात्र बदलणे. सहवासाची 2 पावले. दर रविवारी सकाळी ठीक 10:20 जरूर ऐका आमची नवी मालिका सहवासाची 2 पावले.

0: जीवनात अनेक समस्या आजार
1: अनेक प्रश्न अनेक शंका
0: कुठे मिळेल याचं समाधान
1: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
0: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून
1: कॉल करा आणि प्रश्न विचारा
0: 07172254644 या नंबरवर.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिधरण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
0: प्रसार असेल शनिवारी 11:00.
1: हॅलो डॉक्टर.
0: हॅलो डॉक्टर. आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रम

0: कार्यक्रमांची निर्मिती करण्यात आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि तेव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
1: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर फॉलो करा
0: आकाशवाणी चंद्रपूर.
2: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
3: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स नंतर तुझं पाय.
4: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या अंगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
5: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे, योग्य मार्गदर्शन आलं तर भविष्य बदलू शकत.
4: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी भरपूर आहे, गरज आहे योग्य गाइडन्स, प्रॉपर प्लॅनिंग ची.
5: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
0: करिअरच्या नव्या दिशा.
6: मानवेटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी गोरे चंद्रपूर नर्सिंग आणि फार्मसी च्या अज्वल करिअर साठी आज प्रवेश. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केल्यांना बी फार्मसीच्या दुसऱ्या वर्षात एक प्रवेशची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049144444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवेट कॉलेज कडे.
7: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
0: माडगर बस स्पेशालिटी हॉस्पिटल
7: 100 बेडेडचा अत्याधुनिक सुधा,
0: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सब मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
7: ब्ल्यूसीएस, सीजीएस, रेल्वे, पीजेवाय आणि ईएसआयएस संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
0: आजच भेट माडगर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
7: विश्वासाचे ठिकाण,
0: आरोग्याची खात्री. माडगर हॉस्पिटल.

0: नमस्ते छोटे दोस्तांनो, सभा कार्यक्रमात तुमचं दिनापासून स्वागत. काय छोटे दोस्तांनो, असे आहात मी मजेत असाल ना? छान पावसाची रिमझिम सुरू झालेली, सोबतच शाळा देखील सुरू झालेली आणि यात तुमची धावपळ नक्की होत असेल की आई माझा रेनकोट घे, आई मला पावसात द्यायचंय, दोन्ही गोष्टी यात येत. तुम्हाला पावसात देऊन मस्त मज्जा करावशी वाटत हो ना? खरंच छोटे दोस्तांनो, वातावरण खूप छान झालंय, सगळीकडे हिरवगार झालेलं आहे आणि रिमझिम पावसाळ्यात खरंच खूप मजा येते. या पावसाच्या पाण्यामुळे सर्दी खोकला थोडा तर होत राहतो, होतो आणि जातो देखील, पण पावसात भिजण्याची मजा काही होत असते. आपण आपली स्वच्छ काळजी मात्र नक्की घ्यायला हवी. इतके दिवस शाळेला सुट्टी आणि आता शाळेत जाण्याची मजा काही होत असते, कारण मित्रमैत्रिणी भेटतात, छान गप्पा होतात, भांडण होतात आणि ते मिटतात देखील आणि सोबतच अभ्यास देखील. अशा रोजच्या धावपळीच्या दिवसात छोट्या दोघांचा कार्यक्रम बालसभा हा ऐकायला विसरत नाही, खरंय ना? आणि तो तुम्हाला आवडतो देखील, कारण तुमच्या सारखे छोटे बालमित्र मैत्रिणी या कार्यक्रमात असतात. खूप छान बडबड गीत, गाणं, कथा, त्यांचे छान छान वेगळे गुण ते आपल्या समोर राहत असतात आणि तुम्हाला ते आवडतात देखील, हो ना? तर आजच्या बालसभा कार्यक्रमात कोण येणार याची देखील उत्सुकता लागली असेल. छोट्यांना तुम्हाला गाणे तर नक्कीच आवडत असतील, हो? आरोही सुगम संत विद्यालय राजुराचे विद्यार्थी आज आपल्या बालसभा कार्यक्रमात आले आहेत आणि ते छान गाणे म्हणून दाखवणार आहे. तर यात सहभागी आपले छोटे दोस्त मंडळी आहेत, आरोही सावते, अंशिका पुराणिक, ईशा शुक्ला, आरोशी डवरे, पलक तिचकुले, स्वली पिंपळकर, समिधा देठे, दियारा विधाता, अयल ताजे, नयन रामटेके, अवका कुळकर्णी आणि संयुक्ता पिंपळकर. छोटे दोस्त मंडळी, हार्मोनियम वर साथसंगत केलेली आहे आरुष शौरे आणि तबलावर आहे लखन पुळमाथे आणि या कार्यक्रमाचं मार्गदर्शक आहेत अलका सदावते. चला तर आनंद घ्या.
1: गीतम माध्यम तथा नृत्य त्रयम संगीत उच्चते. संगीतात असे म्हणता येईल की गायन, वादन आणि नृत्य या तीन

रसगम म्हणजे संगीत। नमस्कार रसश्रोते हो, मी आरोग्यम संगीत व्यालयाच्या वतीने आज सब कार्यक्रमात आप मनापासून स्वागत करते। मी आरोही प्रसदावते आजचा बाल सभा कार्यक्रमाचे पहिले पुष्प। गोपीन ज्ञान नाही तुर बिन ज्ञान नाही, सत ज्ञानेश्वरांचा एक अभंग जत गुणचा महिमा वर्णेला आहे। गुरु संत कुळीचा राजा गुरु प्राण विसावा माझा, चातर आरु सुगम संगीत विद्यालया चमु सार करीत आहे संत ज्ञानेश्वरांचा एक अभंग। गुरु हा संत कुळीचा राजा।

अंशिका अनुराग पाणी आपल्याला भूभागाबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे. भूभाग हा कलम थाटात उत्पन्न होतो. या रागात दोन स्वर वर्ज्य आहेत, म मध्यम आणि नि सात. या रागाची जाती औ औड आहे. या रागाला बाधी स्वर गकार आहे आणि संवादी स्वर थ दैवत आहे. त्या रागात सर्व स्वर शुद्ध आहेत. चला तर ऐकूया राग. धन्यवाद.

नमस्कार, मी तुषार स्वतंत्र कुमार शुक्ला आपल्याला राग यमन बद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. राग यमन हा कल्याणार्थातून उत्पन्न होतो. जाती संपूर्ण संपूर्ण या रागाचा बाधी स्वर गर्ग आणि समाधी स्वर निराग्नी असून या रागात सर्व स्वर शुद्ध आहे, परंतु मोह हा तीव्र आहे. या रागात अनेक गीते लोकप्रिय आहे, तर चला ऐकूया. ही आणि गाणं

छोट्या दोस्तांना आवडत ना आपल्या छोट्या दोस्त मंडळींची खरंच किती छान तारा सुद्धा त्यांनी म्हटली आणि काही रागची माहिती देखील आपल्याला सांगितलेली. तर छोट्या दोस्तांनो कार्यक्रमाची वेळ आता सात आलेली आहे. परत आम भेटणार आहोत बरं फुल रविवारी याच वेळा बालसभा कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

बाल श्रोत्यांसाठी कार्यक्रम बालभा. या कार्यक्रमात आरोही सुगम संगीत विद्यालय राजुरा या विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम आपण ऐकलात. सहभाग होता आरोही सावरते, अंशिका पुणे, त्रिश शुक्ला, ऋषी डवे, पचक फुले, स्वराली पिंपळकर, समिता देठे, रियारा विधाते, पायल ताने, नयन रामटेके, अका कुळकर्णी, संयुक्ता पिंपळकर. प्रतिवादन होतं आरुषी डवरे, तुला लखन कुळमे, मार्गदर्शिका अलका सदावर्गे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून प्रसारित करण्यात आला. श्रोते आता 9:04 आहेत. विविध भारती प्रसारणचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत होते.

0: Right, right, right. All right.
1: How would he ever come to
0: there?

0: अपनेपन का गांव, छाया गीत, रोज रात 10 बजे सिर्फ विविध भारती पर।
1: आकाशवाणीचं हे चित्रपूर केंद्र हे सकाळचे 10 वाजलेत। आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा। चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकवीत आहोत बन्या बापू या चित्रपटातील उषा मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं गीत, मुरलीधर गोडे यांच्या रचनेला संगीत ऋषीराज यांचं।

ಇಷ್ಟ

अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेली प्रेम दवने यांची रचना ऐकलीत. गायली सुरेश वाडकर आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांनी. चित्रपट दे दनादन कार्यक्रमात यानंतर ऐकूया नटरंग या चित्रपटातील हे गीत.

हीच नवरा पाहिजे या चित्रपटात उषा मंगेशकर यांनी लिहिलेलं गीत आपण ऐकलं. दादा कुंडके यांच्याशला संगीत राम लक्ष्मणींचं होतं. शुरू कार्यक्रम यांनी गायलेलं गीत, सुधीर मोगे यांच्याशला संगीत, अरुण यांनी.

0: श्रोते हो, याबरोबरच मराठी चित्रपट संगीतचा कार्यक्रम मी इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आम्ही आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून बोलत आहोत. सकाळची 10:20 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्र प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके साफ.
1: कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्त आहेत. आकाशवाणी केंद्र ऍड एजन्सी या विचारांशी सहमतीलच असली.
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रिया गोपटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर पिंपळदास सीताराम घोडके नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्या बरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढी संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
3: नमस्कार
2: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊया, ते म्हणजे श्री गणत लक्ष्मी अंगठी, जी केर सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगा?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट, आम्ही पूर्वजांना अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एक मल्याळी माईकडून मिळेल.
2: बर.
3: श्री गजानलक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मराठी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेने हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती घेतली, त्यावेळेला त्यांना वचन आमच्याकडून दिलेलं आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार आहे आणि हे आम्ही पाळतो म्हणूनच पवित्र गुण आहे.
2: अच्छा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीची शास्त्र माहिती देऊ काल का?
3: हो नक्कीच. काही माहिती दिशिवाय कोणा करणार कसं की काही अंगठी करायची? प्रथम लक्षात मी कुठली चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबना क्षण याच्यावरती कामाची नाही. आर्थिक प्राप्ती आर्थिक धराव यासाठीच फक्त अंगठी करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त 1 दिवस म्हणजे 30 तास 24 तास पण नाही, फक्त 1 प्रहर 1 तास 45 मिनिटं अंगठी धारण्याचा मुहूर्त असतो. म्हणजे दीपावलीमध्ये लक्ष्मी पूजनाची अमावस्या, त्या दिवशी छोटासा वी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही याची माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैकी खर्च न करता वेगळी पूजा न म्हणता तर प्रॉपर मी सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुमची धारण करायच्या घरी.
2: अच्छा,
3: त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाही. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची जरी धारण केली काही फरक पडत नाही. श्री गजानंतर यांचा संबंध फक्त अशी धनप्राप्ती धनवृद्धी आर्थिक वाढ व्यवसायात वाढ प्रगती यासाठीच आहे.
2: पण आता ही अंगठी लक्ष्मीपणाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल सांगाल?
3: तुम्ही म्हणता अमावस्या ही सण नाही, भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे?
2: दीपावली.
3: दीपावलीच्या 5 दिवसांमध्ये सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
2: अर्थातच लक्ष्मी पूजन.
3: कुठल्याशी येतं?
2: अमावस्येला.
3: अमावस्या अशुभ असू शकते. इथं अमावस्येला तुम्ही घरी काय करता? सगळं घर साफ घेता.
2: बरोबर आहे.
3: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर दृष्ट काढता.
2: हो.
3: घरातली झमट काढत.
2: खरे.
3: म्हणजे तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
2: बरोबर.
3: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय?
2: अमावस्ये.
3: म्हणजे तो दिवस अशुभ नाही. आपल्याकडे खूप गैरसमजुती आहेत, माझ्या परीनं दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
2: अरे वा. मग दादा या श्री गणत लक्ष्मी बद्दल विस्तार सांगा ना.
3: जास्त विस्तार मी याबद्दल सांगू शकणार नाही.
2: का?
3: कारण माझ्या आढावाच्या सरम्यामुळे किंवा या श्रीजांत लक्ष्मी आमच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल

0: प्रयत्न केलेला
1: अच्छा
0: जे मी गुगलवर करू शकता.
1: बर, पण ही अंगठी कोणी कुठल्या धातूत द्यावी याचे काही नियम आहेत का?
0: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
1: बर,
0: अनेक ग्राहकांची वादविवाद सुद्धा होतं की आम्हाला सोन्याची हवी तुम्ही देत का
1: नाही.
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम तांब
1: अच्छा
0: रजत म्हणजे चांदी हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये करायला सुरुवात केली कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या वाढली आणि मुंबईच्या आदतेमुळे चांदी ही काळी पडते म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठ्याला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धाता महत्व नाही. त्याच्यात असणारा अत्यंत दुर्घटक हा सर्वात महत्व.
1: हा
0: पुढच्या वर्षी म्हणाल मी तर तुम्ही सोने करू शकता. आणि माझा अनुभव असा आहे की नवली अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वच्छी करण्यास येतातच पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 नव्याने अंगठी खरेदीसाठी येतात.
1: दादा एक महत्त्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केलं चालते?
0: तुझा मार्गाने विचार प्रश्न मला कळला बरं का? बरोबर, लक्षात ठेव तुला हेच विचारायचंय ना, मंथली प्रॉब्लेम
1: करेक्ट करेक्ट
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम
1: हो हो
0: बरोबर ना.
1: बरोबर,
0: मला सांग हे नैसर्गिक आहे का नाही? मग सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे समज करून दिले आणि ते आपल्या डोक्यात केलेले. सांग हे नैसर्गिक आहे.
1: बरोबर,
0: देवानी दिले
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्व मोठं सुख मातृत्व हे लाभेल का? याचा अर्थ मासिक धर्म मातृत्व हे देवानी दिले स्त्री सगळ्यात मोठं वरण आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विधीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी अंगठीचं माझ्यापर्यंत आलं म्हणजे माझ्या पिढीपर्यंत तेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरू करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी सुरुवात करायचो. त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने कॅन यू बिलीव्ह या वर्षी 21 ऑगस्टला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठी बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे. पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षतिया, पुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. या अंगठी धारण करण्याचा दिवस मला सांगितल्याप्रमाणे एकच आहे म्हणजे लक्ष्मीच्या अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केली.
1: अच्छा दादा, अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे त्यामुळे मागणी वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे, ही अंगठी प्रथम लक्षात घ्या अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. नागपूरनं एक कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्या बोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केला तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला कळवा. पेमेंट सांगू शकतो, व्हिडिओ कॉल केला तर ना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदी तांब्याची पंचधातूची सगळ्या भरे दाखवू शकतो. त्याच्यानंतर डिसाईड करायची कुठली हवी, त्याच्या बोटा साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते.
1: आप
0: युपीआय किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची सीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर कुठून कोणी असेल आपल्याही तर त्यांना ती रिसीट आणि व्हॉट्सअप करावी म्हणजे रिसीट पाहू ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आतापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतातही आम्ही अंगठी कुरिअर करू शकू.
1: अरे वा दादा, श्री गजालक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाही, अगदी अन्य किंमतीची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके,
0: तो अत्यंत महाग आहे. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते. त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात, त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती लाईनची 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी याच्यावर त्याच्या किती ठरलेल्या असतात.
1: दादा, आता विद्यातल्या लोकांचा ही अंगठी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: तिथे काय तो प्रॉब्लेम नाही का, युरोप किंवा युएसमध्ये येणारे लोक ही नॉर्मली डिसेंबरला येतात, ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात, पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेलेली असते, अंगठी आल्यास मुहूर्त संपलेला असतो. त्यावेळेला मी सांगतो

0: आज अंगठी दे पण 10 करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा
0: पुढच्या वर्षी पण येताना डिसेंबर मध्ये
1: बरोबर आहे.
0: तेवढ्यात एक वर्ष जाईल आता घेऊन जा मी पडेमध्ये न ते टाइम प्रमाणे लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धार करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानंद लक्ष्मी आमची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ, आमचा पत्ता बिझी लँड बेल कुमठेकर रोड चितळबंधू मागील लेन सदाशिवपेठ पुणे. आमचे फोन नंबर 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन वर्स 0-0-244-78-286 किंवा 0-0-244-80-135.
2: ग्राहक केंद्र प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके साफ आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी चंद्रपूर केंद्राहून प्रसारित करण्यात आला. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण. सकाळची 10:30 झाली आहेत. 6:15 सोनं पावले. या कार्यक्रमाची वसंत महादेवराव ताजणे आणि अनुया ताजणे यांची मुक्त बोजावर यांनी घेतलेली मुलाखत ऐकवीत आहोत.

0: सहजीवनाची सोनं पावले या कार्यक्रमात मी मुक्ता बोझावा आपलं सहर्ष स्वागत करते. श्रोते, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ज्यांच्याला 50 वर्ष पूर्ण झाली आहे म्हणजे बराच मोठा काळ त्यांनी एकमेकांच्या संगतीनं घालवला आहे, अशा जोडप्यांची मुलाखत घेत असतो. त्यासाठी ही फार मोठी उपलब्ध असते त्यांचा हा एवढा मोठा प्रवास जाणून घ्यायची. इतकं मोठं सहजीवन आनंदी कसं होऊ शकतं किंवा या एवढ्या मोठ्या सहजीवनात कुठल्या अडचणींना सामने जायला लागलं किंवा त्या अडचणींचा त्यांनी का एकमेकाला हातात हात घेऊन सामना केला, तर या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची फार उत्सुकता आम्हाला असते आणि अर्थातच ती श्रोत्यांनाही असते. आणि आजच्या या जोडप्याला आपल्या स्टुडिओत बोला आहेत श्री वसंत महादेवराव ताजणे आणि सौ अनुसया वसंत ताजणे. आपल्या दोघांचंही मी आकाशवाणीच्या स्टुडिओत सहर्ष स्वागत करते.
1: धन्यवाद.
0: तुम्ही घालवला एकमेकांच्या सहवासले असे सुंदर क्षण आज पुन्हा त्या क्षणांना उजाळा देणार आहोत. मला सांगा, आपल्या लग्नाला किती वर्ष झाली आहेत?
1: 50 वर्ष.
0: 50 वर्ष पूर्ण झाली. तर तो क्षण आठवतो तुम्हाला जे तुम्ही एकमेकांना पहिल्यांदा भेटला होतात किंवा कशा पद्धतीचं होतं? एक पारंपरिक असा कार्यक्रम होता बघण्याचा कार्यक्रम, तो कुठे झाला होता?
1: तो माहेर एक कावडी तालुका भद्रावती. आणि म्हणजे पाहण्याकार म्हणजे बंडीनं जायचं.
0: अच्छा.
1: आम्ही वणीहून बैलबंडीनं आलो. पाहण्याचा कार्यक्रम झाला तेव्हाच लग्न फिट झालं.
0: अच्छा. तुम्ही यांना पहिल्याच बघितलं?
1: पहिलीच भेट.
0: काकू तुम्हाला काय सांगता येईल तुमचं माहेर कुठलं?
2: कावडी.
0: कावडी. आणि काका तिकडे बघायला मला आले होते. कोणतं वर्ष होतं ते?
1: 65.
0: म्हणजे 50 वर्ष आता या वर्षी पूर्ण झाली आहे. तुम्हाला कसं वातावरण होतं त्यावेळेच मला जाणून घ्यायला आले की फार सर्वांना वेगळा काळ होता, सगळ्या पद्धती वेगळ्या होत्या.
1: लग्नाची म्हणजे पक्की झाल्या तर पुढचं असं होत की एंगेजमेंट जे आहे ना मुलाची, ते मुलाच्या घराची. आता

0: सगळं मुलीकडलं होणं आमच्याकडे मुलाच्या घरीचं. मग त्यावेळेस लग्न ठरायचं, मग तिथून मग कुठेतरी हॉल बुक करायचा आणि वराची बैल बनत जायची. आणि वरा म्हणजे तिकडची डपटे बँडविड नव्हता आणि एखादं मंगल कार्य करून तिथं लग्न होत.
1: मला वाटतं त्या काळीची लग्न घरी पण व्हायची किंवा आपली असे कार्य त्यांची घर मोठी राहायची.
0: मुलीच्या मुलीचं जर मोठं जशी जशी वराडी वाढायला लागली तसं हॉलची आवश्यकता पडू लागली आणि गरीब लोक घरीच कराय. आता नवीन धोती निघाले, दोघांचं लग्न एकाच ठिकाणी दोघांकडूनही करतात, जेवणाचा खर्च दोघांकडूनही करतात.
1: पण त्यावेळेस लग्नाचं वातावरण सरथानं वेळ होतं, म्हणजे जेवणाच्या पंक्ती सुद्धा होत्या, आजूबाजूचे संबंधही खूप व्हायचे, त्यामुळे आजूबाजूचे लोकही खूप लग्नाला बोलले जायचे आणि मंडळी जमा व्हायची. आता लग्नाचं सगळं थोडस शॉर्ट झालेलं आहे, पण त्यावेळी लग्न म्हणजे सगळे नातेवाईक त्या निमित्तानं
0: गोरज मुहूर्त आणि घटी मुहूर्त. गोरज म्हणजे रात्रीचं आणि घटी म्हणजे सकाळचं. तो गोरज साठी नवरदेव आहे ना, तो मुलीच्या घरी जाता लग्न करायचं, सगळे लोक राहायचे, काम करत आहे. वराड एक जानवरा म्हणून एक पती होती, ती थांबायसाठी विरासाठी जागा द्यायची. दुसऱ्या दिवशी चहा पाणी झाल्यानंतर सगळं वराड लग्न घरी जायचे. ते झाल्यानंतर ते नारायणची पूजा, दोन दिवस नवरीच्या बाहेरचे लोक न्यायला यायचे, दिवसांत ते कधी वर्ष घेणार मी, तर त्या दिवशी घेऊन यायचे. असं म्हणजे सगळं बैलबंडी नसतं, रेल्वे बसेस नव्हत्या.
1: बरोबर. तुमच्या घरी कोण होतं?
2: आमच्या घरी चार तीन बहिणी.
1: अच्छा.
2: भाऊ मोठे
1: आणि तुम्ही चौथा नंबर. बहिणीच्या पेक्षा तुम्ही कुठे नोकरी होतात?
0: मी सुरुवातीला यवतमाळ फॉरेस्ट मध्ये बीएड पण केलं. सगळ्याचा इंटरव्ह्यू आला फॉरेस्टचा, लेखी परीक्षा दिली आणि बीएड झाल्यावर मला शिक्षकाची नोकरी लागली. मी डीएडला सेकंडला असताना मी त्यावेळेस प्री होतो, प्री पार्ट वन पार्ट टू आणि फायनल. मी प्रायव्हेटली प्री केलं, नंतर मग नोकर खूप प्रयत्न नोकरी लागली नाही आणि मग मी पार्ट टू ऍडमिशन घेतली एलटी मध्ये आणि डिसेंबर मध्ये ऑर्डर दिली. तर सगळ्यांनी विचारलं कशाच्या फॉरेन कोण जागेसाठी, म्हणलं फॉरेन हट नाही जायचं म्हणजे कोण नाही जायचं म्हणजे. पण मी नाही, पहिले चालत आली. मी पहिल्यांदा खूप प्रयत्न केले सगळ्या प्रकारे. मी बीए अजूनही डीएड आणि बीए असून मला नोकरी लागली नाही. म्हणलं मी जाणार वाटलं सोडून देईल. मग जॉईन झालो ते यवतमाळच्या बाजूला हिवरी आहे, हिवरीच्या बाजूला आता तो 1 किलोमीटर तिथे जॉईन झालो. तर मूळ सगळं 168 रुपये होता, 2 रुपये इन्क्रीमेंट आणि 110 पगार बंद. 110 झाले का प्रमोशन फार कमी व्हायचे, परंतु मी इकडे शिकतही राहिलो, परीक्षा देतलो. तसं म्हणजे बॅक म्हणजे थोडस गॉडफादर असतात. मी डीएसपी रिटायर झालो, 6 वेळा पीएसआय आला मी सिलेक्ट झालो, परंतु टिकल मध्ये झालो, रिटायर फिट झालो, पण 20 परीक्षेमध्ये नाही केला. मी इथून परीक्षा देत नोकरी करायची, परीक्षा करायचं, श्रम करायचे डिपार्टमेंटमध्ये. माझा फीस सकाळी 8 वाजल्यापासून वाचत राहत 12-1 वाजेपर्यंत बघायचं. हल्ला किती माझं काम होतं, पण त्या माझ्या रेपोची रेंज फॉरेस्ट ऑफिसरचा ऑफिसर होता, त्याची मर्जी सांभाळण्यासाठी अहोरात्र काम राहायचा आणि सगळ्या लोकांचा मी आवडवतो. पुढे गार्ड, फॉरेस्ट, चौकीदार, रेंजर, डेपो सगळे. माझ्या 6 पोस्टिंग झाल्या डिपार्टमेंट आरएफओ म्हणून. प्रत्येक डेफला सोडायला एकदा बदली करून तिथली बुलडाणा असताना साहेब घरी आले, सांगितलं साहेबांना सांगा बदली न करू म्हणून. सगळ्या आवडीचा होतो.
1: बरोबर आहे. काम करणारी व्यक्ती तसेही सगळ्यांच्या आवडीतलं, घरातलं असो की ऑफिस, जसं सुद्धा जेव्हा पूर्ण सांभाळते, आपल्या खांद्यावर सगळ्या जबाबदाऱ्या घेते, तेव्हा मला वाटतं कोणी या सगळ्या जबाबदाऱ्या एकीकडे पार पाडल्या असतील. तुम्ही बाहेरच्या तर कोणी घर. आता कसं होतं त्यावेळेचं वातावरण, म्हणजे तुमच्या माहेरचं म्हणा किंवा सासरचं
2: सांगत.
1: सासरी कोण कोण होत्या?
2: सासरी का? हा, सासरी होते, सुबाई होत्या, काकू होत्या.
1: अच्छा. आणि कत्र कुठे?
2: कत्र होता.
1: फार मोठा परिवार
2: होता, मोठा
1: सगळं. त्यावेळेला तर मला वाटतं सगळी कामं घरीच असायची, अगदी दण काढण्यास घरीच होत. मग ही सगळी एकंड जबाबदारी पूर्ण तुम्ही पाडली आणि यांच्या जसं बरं झालं तसं तुम्ही फिर गेल्या का त्यासोबत?
2: फिर गेलो.
0: तसं माझ्या आपल्या फार नाही, 4 वर्ष 5 वर्ष 6 वर्ष एक ठिकाण राहत होतो. त्यामुळे डॉक्टर मिळायचं आणि घरी काम करायला माणूस मिळायचा, स्वयंपाकाला बाई मिळाली, त्यामुळे घरी काही त्रास नाही. पण तू फॉरेस्ट ऑफिसर म्हणलं येणार जा खूप असायचं. जे जे

0: ऑफिस होतं. इथं साधारणतः सकाळपासून 8 वाजून माणसं यायचे, 10-11 वाजेपर्यंत 6-7 लोक राहायचे. सगळ्याशी माझे प्रेमांचे संबंध, कॉन्ट्रॅक्टर, तिथले लोकल लोक फार माझ्याशी प्रेमान वागले. अजून आमच्या घरी बुलढाणा मी असताना ते एक आचार्य चैतन्य महाराज हे आपले आम्हाला, त्यांच्यासोबत लागल्यानंतर मला तिकडे खूप झाली म्हणजे मध्य प्रदेशापर्यंत, आणि त्यांना घेऊन भयंकर प्रभावित झालो. वारकरी तसं संगीताची आवड होती, वारकरी असल्यामुळे मग त्यांना आमच्या घरी घेऊन गेलो. ते आपल्या गावाला घेऊन गेलो त्यांना न्यायचं कसं. त्यावेळेस मी मेटवर केली भजन आणि महाराज. तेव्हा आमच्या गावात भजकरी नव्हतं, माणसं यायचे जवळपास, दहा कीर्तन व्हायचं, लोक यायचे जवळपास, मग त्याचे नगर भोजन राहायचं, 4-5 हजार लोक जेवण व्हायचं.
1: बरोबर आहे. त्यावेळेला कसं की मनोरंजनाची साधन सुद्धा कमी, टीव्ही होते, आणि स्वतःहून स्वतःच मनोरंजन करायचं की तसे मार्ग शोधून करायचे हे होतं. त्यामुळे बिना पूजना किंवा पूजेमध्ये आपण जास्त रमत होतो. घरात ते व्हायचंही पण, सगळे सणार पण व्हायचे, सगळे एकत्र येऊन सुंदर साजरे सुद्धा करायचे. कुठल्या संगीत मला आवडतं?
0: मला सगळ्या प्रकार, फक्त एक जे हेवी क्लासिकल आहे ते आवडत, पण साधारणतः मला आवडतं.
1: आणि रेडिओ ऐकत होता का?
0: रेडिओ ऐकत होतो मी, रेडिओ माझ्याकडे होताच आणि सतत माझ्यासोबत राहायचा, म्हणजे कीर्तन बिर्तन ऐकायचा. पण त्यावेळेस आम्ही शिलोनचं घर ते भिंड आणण्यासाठी त्याच्या पाहिजे सगळी नागपूरचं ते अभंगवाणी
1: साठी. काकू तुम्हाला कुठल्या प्रकारचं संगीत आवडतं? तुम्ही रेडिओ ऐकत होता? अच्छा, घरी सुरू झाला की रेडिओ ऐकल्या जातोच आणि मग तशी गाणी आपल्या कानावर पडत जातात. अर्थातच रेडिओचं माध्यम तसं तुमची आवड निर्माण कर आणि वेगवेगळ्या रुचीचे कार्यक्रम रेडिओवर सादर होतात. उरलेल्या वेळेत गाणी असतात हिंदी मराठी
0: तसऱ्याकडे सगळे संगीत तज्ञ सासरे आहेत, नानासाहेब कामनकर ते उत्कृष्ट संगीत वादक.
1: अच्छा, म्हणजे तुमच्या घरी गाणी चालायची?
0: यांच्याकडे आमच्याकडे की
1: नाही. काय गाणी कोण होत?
2: भाऊ गावे वडील
1: आणि मग
2: नाही भाऊ गावे.
1: अच्छा, आणि वादन कोण द्यायचं? मग सगळे काका वगैरे
2: काकागळे.
1: संगीताशी नातं तुमचं म्हणजे चंद्रपूरला तुमचं जाणं येणं तर होतं?
2: मी काकाच्या घरी ते पण राहायचा.
1: अच्छा, मग ते येत होतात. म्हणजे संगीताची आवड तिथे जोपल्या गेली तुमची आणि ती नंतर सासरी आल्यानंतर ती कंटिन्यू झाली. बरं, ही नोकरी तुझी लग्नापूर्वी तुम्हाला लागली की?
0: लग्नापूर्वी.
1: अच्छा, लग्नापूर्वी.
0: म्हणजे लग्न झालं तुम्ही गातो, नंतर 1-2 वर्षानं मी बाहेर लागलो. छात्र मध्ये मी फॉरेस्टर सिलेक्ट झालो, चिल्दऱ्याला 77-78 मी ट्रेनिंग केलं. त्या ट्रेनिंग करत असताना 1 वर्ष ट्रेनिंग असत, मी MA केलं प्रायव्हेटली, बिलकुल पासून MA पर्यंत पॉलिटिकल सायन्स मध्ये. आणि फॉरेस्टर ट्रेनिंग मध्ये महाराष्ट्रातून पहिला आलो. नंतर माझी ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर खूप इंटेरियर मध्ये बेळघाट मध्ये माझी पोस्टिंग झाली.
1: बेळघाटबद्दल आम्ही खूप ऐकलंय. म्हणजे
0: कसं, ज्या ठिकाणी होतो एज अ राऊंड ऑफ सर, तिथं जायला क्लिक व्हेकल अवेलेबल नाही. मध्य देशात भरेला जा, तुम 25 किलोमीटर पर्यंत जातो, 25 आणि सगळं टेकड्या चढ चढ चढ उतार. पावसाळ्यात मध्ये नदी गायची, नदी 7 वेळा पळायची रस्त्यात, डोर चढत चढत मग जा.
1: आणि
0: त्या गावामध्ये लाईट नव्हतीच, चक्की नाही, दुकान.
1: त्यावेळेस तसं जीवन कठीण
0: कठीण. आपल्या घरची जर कनिक झाली तर गावात कुठंच मिळत नव्हती, कारण ते लोक खास नव्हते. जसं त्यावेळेस ते कुठ कोदो घ्यायचे, आलेचेच खाऊन घ्यायचे, मका घे हिरव खाऊन घ्यायचे, सगळं मासोड्या शिकाई तर काही कंद असे गोळा खायचे.
1: कठीण गेलं, अर्थात सोयी सुद्धा तेव्हा नव्हत्या आणि दळणवळणाची साधन
2: सगळं.
0: जेव्हा ट्रेनिंगला गेलो कर्शियांग दार्जिलिंग देत आहे, तर तिथून आल्यानंतर माझी पोस्टिंग चंद्रपूरला संशोधन विभाग झाली. आजही आमचं जाताना जे स्टील प्लांट ऑफिस गेल्यावर त्या बाजूला मंदिर आहे, ते आतमध्ये कॉलनी बांधली तर 83-81 त्याची, तर ते कोणीच नव्हते राहत. ते रिसर्टला कोणी 3 फॅमिली फक्त. आणि खूप भीती होती सायकल जाणं करायचं. झोपायचं म्हणजे वरती स्लॅबवर गेले का शिडी उडून त्याची चोरा भीतीमुळे.

0: कठीण दिवस गेले त्याच्या
1: चंद्रपूरला.
0: दुर्दैव म्हणजे आमची कस मुलगी होती मोठी, आता मुंबईला आहे. पुन्हा खेळायला पोरगे नव्हतं, कोणीच नव्हतं.
1: चंद्रपूर विभाग तरी पण
0: एवढं जड असून म्हणजे लोहाऱ्याच्या जवळच आहे, पण आम्हाला इथं जाणं देतात तिथं चांगलं येईल. त्याच्यामुळे कठीण झालं. मुलींचं शिक्षण, आरोग्य, याच्या डेलीच्या वेळेस माझा मने नावाचा आरएफओ काल भेटायला, माझा बॅचमेट होता. आणि त्यावेळेस वेदना सुरू झाल्या. तर आम्ही रेंजर्स कॉलेज तिथली गाडी घेऊन भरती केलं. तो जर नसता आला तर आम्हाला बैलबंडीनं जावं लागलं असतं. आणि माझ्या मुलीची डेली बंडी तर दिसते.
1: कठीण होतं. बरोबर. विज्ञान आपलं जीव खूप छान बनवलं, सुखी केलं.
0: वर्णच आहे ते. वापरण्यावर.
1: पण तुम्ही तो कठीण घालव म्हणून सगळं काही तपशीलता जी आहे, कष्ट करायची जी तयारी असते ती तुमच्या पिढीनं जास्त अनुभवली. खूप कष्ट केले तुम्ही.
2: कष्ट केले आईच्या घरी की सगळ्याच केले,
1: स्त्री आल्यानंतर सुद्धा केले. कारण मला यांच्यासोबत फर्स्ट म्हणजे ना जंगलशी नातं सतत, जंगल विभागाशी म्हणजे त्याच विभाग राहायचं, म्हणजे सगळ्या गोष्टींची भीती
2: खूप कठीण होत.
1: तुम्हाला तीन मुली.
0: मध्ये आई तीच, ती बीएससी बीएड आहे, ती कोचिंग क्लास घेते. मोठी मुलगी आहे,
1: दोघी चंद्रपूरला आहेत,
0: दोन चंद्रपूरला आहेत. ती एमएससी हॉर्टिकल्चर आहे, संगीत विद्यालयामध्ये बंगलोरच्या केंद्रीय विद्यालयात शिक्षक म्हणून लागली होती. पण मुली लहान सोडून द्यावं लागते. आता हा तिथे मुंबई सुद्धा ते क्लासेस घेते मंडळात. चांगलं मंडळ आहे. आणि आवर्जून बोलावतात लोक, हार्मोनियम वाजवते आणि गाणं पण म्हणते.
1: गाण्याची संगती राहिली तिथे, आयुष्य उरेल.
0: मुख्य म्हणजे माझ्या आईला खूप गाणी आवड होती. आमच्या घरात संगण्याची कोणाला आवड नव्हती. वृक्ष लोक होते सगळे, त्यामुळे तिला काहीच करायला नाही. ती तिथे गरीबाची होती.
1: तुमचं बालपण सुद्धा फार
0: कष्टात. मी म्हणजे 2 रुपये रोजीन काम केलं तेंदुपत्त्यावर मुटके पुरवायला. ज्या घरी आजोबाकडे 10 रुपये रोजीचा मला सुद्धा करायला होता, 2 रुपये रोजीन तेंदुपट पटवायला. राही नव्हती आपल्याला
1: इतकी तफावत होती. पण तरीही त्या परिस्थितीत तुम्ही स्वतःला घडवलं, म्हणजे इष्टेनं घडवलं, उद्योगानं घडवलं, स्वतःच्या मेहनतीने घडवलं. तुम्ही तुमच्या जीवाला आक दिला. काकू तुम्हाला सांगता येईल की तुमचा घरातला वेळ तेव्हा कसा जायचा? काय करत होत्या तुम्ही? तुला दिनक्रम काय होता मुलींना घेऊन जसं तुम्ही राहत होत्या?
2: मुले करायचं, काम करायची,
1: घरातले काम करणे. तुमची कुठल्या आवडी? त्या
2: सगळंच आवडे.
1: मग त्याला तुम्ही वेळ देत होत्या?
2: हो, वेळ देव नाही घेऊन आला तुम्ही.
1: म्हणजे समाधानी आहात त्यावेळेच्या काळात सुद्धा. आणि आता काही प्रश्न आहे, रिटायरमेंटचं आयुष्य तुमचं सुरू आहे. रिटायरमेंट कुठनं झालं?
0: रिटायरमेंट माझं वणीवरून झालं. वणी माझी शेती आहे, घर आहे. इथे यायचं म्हणजे ह्या मुली इथं होत्या आणि तिथं मी एकटा पडतो. म्हणजे आरोग्याच्या दृष्टीनं ते इथं घेऊन इथं राहिलो.
1: बरं, तर तुम्हाला आणखी कशाची आवड?
0: मला तसं म्हणा तर संगीतची आवड आहे. आणि
1: ही पूर्ण कशी करा तुम्ही? म्हणजे
0: संगीत ऐका. मी काशुराव माझ्या स्थित मी कशुरे झालो. याही वयात मी शिकण्याचा प्रयत्न करतो. मुंबईला गेल्यानंतर मुलं घरी रोजच घन असते, त्यांनी पूर्ण करून गाणे ऐकून रेडिओ वगैरे आपल्या आवडीचा कार्यक्रम. येणार कीर्तन मी दोन्ही वेळ सोडत नाही. बाकी काही पाहत नाही, शील वगैरे काही होते आता नाही तेवढं. पण कीर्तन सोडत नाही.
1: त्यावेळेचा काळ कसा? नाटकांचा किंवा सिनेमांचा सुद्धा होता.
0: नाटकांच्या म्हणजे सोळायच नाही. मग थोडस तिकीट असेल थर्ड क्लास घ्यायचं, नाटक नाही व्हायचं.
1: कारण चंद्रपूरचा हा भाग तर मग झाडीपट्टीचा म्हणून त्यापासूनच आपला प्रसिद्ध आहे. झाडीपट्टीची नाटक खूप व्हायची आणि खेड्यांमध्ये तर जास्त व्हायची. तर मग तुम्ही स्वतः काही?
0: नाही, आम्ही शेत केलो होतो. परंतु मला कधी चान्स आला नाहीचा. आणि आमच्या अपार्टमेंटचा हटकाचा काही बंदच नाही. परंतु मी शोधला असता माझ्या मोठ्या मुलीनं, आमचे आमदेकर मित्र होते, आम्ही एकटाक बसवलं. थँक यू मिस्टर ग्लॅड त्यातली मग भूमिका केली होती. जावीत असणार
1: म्हणजे तुम्ही तुमची आवड ही मुलींना.

0: खूप बरोबर बोलले.
1: म्हणजे आई वडिलांचं जी काही स्वप्न अपूर्ण राहतात ती मुलांकडे आपण नक्कीच पूर्ण करून घेत असतो.
0: जी माझी गायनाची आवड आहे ना ती मुलींच्या पूर्ण केली. तिन्ही संगीत विशारद आहे आणि चांगल्या प्रकारे गायन करतात. जर आम्हाला एक तबल भेटला तर आमचं
1: घरच्या घरी असं होऊ शकते. वा छान. कारण संगीतात रमणारं कुटुंब हे आनंदी कुटुंब असतं. मला वाटतं संगीतासारखी आनंदी गोष्ट या कृती त्याला कुठलीही नाहीये.
0: सगळं काढून टाकते, नाव काढून टाकते, दुसरं वेगळ्याच्यात नाही. याही वेळेस आहे ना सकाळी 4 वाजता उठू आणि ओम त्र्यंबक्यम यामय आठवड खूप ओम नमो भगवते वासुदेवाय 108 वेळा ऐकू. कृष्णाय वासुदेवाय रे परमने 100 वेळा वागतो आणि ओम नमो शिवाय 100 वेळा वागतो.
1: काकू देवाच्या प्रती तुझे कसे विचार आहेत? पूजा अर्चा सगळ्या देवांवर विश्वास आहे, पूजा करतात तुम्ही?
0: विषय म्हणजे हे सुगम आहे. कोणचाही पात्र खूप चांगल्या प्रकारे करतो.
1: वा.
0: इव्हन मुलगी मुलगी फोनवर ते कसं करायचं ते कसं करायचं इच्छाची भाजी दुसऱ्याची खातच नाही.
1: वा. बघा काकू जाहीरपणे काका पावती देत आहेत तुमच्या
0: खरं आहे ते जाहीर नाही.
2: गणपती बसा 150 लोक आम्हीच करत होतो.
0: मला ते अन्नदान खूप आवड आहे. आम्ही सहसा एकट्यात जेवलोच नाही, 2-4 लोक असायचे. लहानपणी मी पहिला शब्द बोलू अन्न त्यावर माझं नाव अन्न. मला सुरुवातीला भेटत नाही पण मी आता अन्न सगळ्यात अर्थ म्हणजे अन्नदान. 1000 लोक 2000 किती लोक असून मी पंग देतो आणि आवडीन देतो.
1: ही भावना जेव्हा असते आपल्या तेव्हाच आपण खूप काहीतरी चांगलं काय करू शकतो. या व्यतिरिक्त आणखी कुठल्या सामाजिक कार्यामध्ये पण सहभागी?
0: आता वन विभागात असल्यामुळे मला वृक्षारोपावर खूप आहे. वृक्षाची माझ्या हातचं रोपण प्लांटिंग कधीच झाड मरत नाही. माझ्या एका तुम्ही शिरपूरला गेले, शिरपूर किडी आहे वनी थोडक्या, तिथे प्लांटेशन केलं कोणी नाकारलं सगळ्या ऑफिसरनी इथं नाही पण मी सक्सेस करून ठेवलं आणि त्याला महाराष्ट्र शासनाचा इंदिरा गांधी पुरस्कार मिळाला.
1: छान छान.
0: वृक्षारोपण झाड आहे तिथे. पहिले आई वाऱ्यामुळे गरीबाबद्दल खूप कन्व माहिती पण म्हणजे कुठे गेलं ना गरीबा पोरं आम्ही जायचे आंबा तशी ते गरीबी नाही. कुठे पाहुणे गेले गरीबाचे पोरं दिसते तुम्ही त्याच्याकडेच पाहत राहायचा त्याचीच काळी राहायची. त्यामुळे बऱ्याच लोकांचं आणि सिनेमामध्ये जर एखादा एक अतिशय आनंदाचा नाराज मरड होते.
1: बरोबर.
0: अतिशय आनंद
1: पण त्या चित्राशी एकरूप होतो. पडद्याचं पाहून आपल्याला रडायला येतं म्हणजे आपल्यामुळे आणखी मस्की जीवन आहे.
0: दुसरी गोष्ट म्हणजे मी या तत्व नेहमी पाठ करतो. राखावी बहुतांचे अंते भाग्य तज्ञ. केलेले उपकार फेडणं होत नाही, कोणी केले उपकार फेड होत नाही पण त्याचं व्यसरी आपण फेडत राहतो आपल्या संस्कृतीच्या दृष्टीनं. म्हणजे तेवढं मला समाधान होते. सहसा मी विसरत नाही. कोणी 1 रुपया दिला असेल ते विसरत नाही. कोणाला 1 वेळचं जे दिलं ते विसरत नाही आणि त्याला परतफेड करण्याची मी कोशिश करतो कुठल्या ना कुठल्या प्रकारे. कमजोर असलेल्या मी लग्न लावून दिली, लग्नातलं जीवन दिलं, खर्च केला, जोडून मला भेटायचे. अतिशय आत्मीय आहे त्यांच्या
1: जीवाला. बरोबर. जेव्हा लोक आपल्या येऊन भेटतात कुठल्याही कठीण प्रसंगी ना किंवा चांगल्या प्रसंगी जेव्हा सगळे सहभागी होतात आपल्या चांगल्या कार्याची प्रती आपल्याला मिळते. आपण मागल्या आपल्या आयुष्यात पाहता आयुष्यातला सगळ्यात आनंदी क्षण कुठला वाटतो तुम्हाला? दोघांचा वेगवेगळा असू शकतो.
0: माझा सगळ्यात आनंदाचा क्षण म्हणजे जेव्हा प्लांटेशनला इंदिरा गांधी पुरस्कार मिळाला तो माझा आनंदाचा क्षण.
1: वा वा.
0: आणि दुःखाचे फार आहे ते काय सांगतो.
1: का तुमचा आनंदाचा क्षण कुठला?
2: आमचा आनंद घरचा आनंद होता.
1: पहिली मुली जेव्हा झाली तो क्षण आनंदाचा होता. आयुष्य म्हणजे ऊन पावसाचा खेळच आहे. त्यामुळे सगळे दिवस सारखे राहणार नाहीये, कुठेतरी चढणार आहे. त्यामुळे दुःखाचे क्षण प्रत्येकाच आयुष्यात येतात पण शेवटी दुःखाला कवटाळून आपण बसत नाही, त्या धीराने सामना करून आपण पुन्हा एकदा मागे लागतो. आजच्या आपल्या आयुष्याकडे पाहताना जेव्हा निवांत वेळ तुम्हाला मिळत आहे रिटायरमेंट म्हणूया तर हा क्षात मी विशेषतः घालतो.
0: आता मी जस्ट वॉकिंग करत पहिले

0: आणि 5 किलोमीटर जवळपास आणि एक आमचा ज्येष्ठ निर्गाचा संघ आहे तो त्यासोबत फिरत स्टेडियम होती आणि घरी गेल्यानंतर मला वाचनाच खूप वाचन चालू राहते माझ्या सतत.
1: मग कुठल्या प्रकारची पुस्तकं वाचायला आवडतात?
0: साधारण मी कादंबऱ्या म्हणजे ऐतिहासिक.
1: अच्छा, ऐतिहासिक म्हणजे थोरा चरित्र,
0: प्रेरणा देणारी. तुम्हाला आठवत असेल ब्रिटिशांविषयीचे
1: उपन्यास मिळायचे,
0: उपन्यास मिळायचे बघून टाकायचं बघ एकदा हा तिथलं ते आता वाचून सोडलं.
1: दिवस तुम्ही सामाजिक कार्यात सुद्धा फार मोठी कामं केली आहेत, कारण वडिलांच्या मायेनं तुम्ही आईच्या मायेनं गरिबांची लगावून देणं यासारखं पुण्य दुसरं कुठलं काम नसणार आहे. एकमेकांच्या कामामध्ये एका सहकार्य करणं सुद्धा किती ते मोठी उपलब्धी आपल्याला म्हणता येईल.
0: बाकी शेती खूप आवड आहे.
1: अच्छा, शेती
0: मी केली आहे, सगळ्या प्रकारची कामं केली आहेत. शेवटचं जे आहे धान्य कापल्यानंतर ते बैलबैल भरायचं, त्यातल्या ते भरचं जे भण सगळ्यात शेवटचं म्हणजे तो पीएचडी आहे शेतीतली, ते सुद्धा केली आहे. नागर वखर फवारणी मी एक वर्ष मला सालदा नाही मिळेल, मी स्वतः फवारणी केली. सालदार एक ड्रम पण 200 लिटर पाणी फवारत होता, मी 600 लिटर पाणी फवारत होता.
2: बैलाची
0: शेती आणि बैल हे दोन मला आवडतात.
1: भारत हा तसा कृषी प्रधान देश आहे, आपण मातीत रमणारी माणसं आहोत, त्यामुळे शेती हा तर आपल्या सगळ्यांचा आवडता
0: आनंदाचा बिझनेस आहे, कोणी डुबवत नाही.
1: बरोबर.
0: आणि एक विचार करतो की आपण अशी कृती करायची नाही की ती कृती त्यानं आपल्या बैल केली तर वाईट वाटत, अशी ती दुसऱ्या बैल नाही करायची.
1: तुमची पिढी ही भारतवानं जगणारी होती, सत्यावर निष्ठा ठेवणारी होती, त्यामुळे ह्या चांगल्या गुणची पेरण्या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्हावी हे सगळे सद्गुण तुमच्याकडच्या युवा पिढीला सांगितले जावेत हाच उद्देश खरं तर या कार्यक्रमाचा आहे. 50 वर्षांचं संजीवन अतिशय आनंदानं पार पाडलं आहे आणि अजूनही तुम्ही हातात हात घेऊन पुढलं मार्गक्रमण करत आहात, तर आमच्या युवा पिढीला तू काय संदेश द्याल?
0: माझा एक संदेश आहे, युवा पिढीनी श्रम करण्यास लाजून कुठलंही असो श्रम करावं आणि आपलं उद्दिष्ट आहे पूर्ण करण्याच्या मागे लागावं, प्रयत्न करतच हवे आणि यश नक्कीच देतो परमेश्वर एकदा.
1: बरोबर. म्हणजे विपरीत परिस्थिती असताना सुद्धा तुम्ही आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि उच्चशिक्षित झाला आणि त्या पदांवर तुम्ही कार्य केलं आणि वृत्ती देखील करली, हे सगळं कष्टाचं फळ असतं की जीवन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, काय सांगाल तुम्ही?
2: चांगले राहा, समजून घ्या, दुःख नका.
1: आपलं भारतीय संस्कृती हेच देणं आहे, हे रे आनंदचे क्षण तुम्ही अनुभवले आहेत आणि येणारा का सुद्धा असाच आनंदी राहा, स्वास्थ्य लाभावं. आज आपण इथं आलात आणि श्रोत्यांना आपल्या सहजीवनाविषयी छान माहिती सांगितली. खरं तर तुम्ही दोघांनी मिळून जे सामाजिक कार्य केलं आहे अजूनही तुम्ही त्या अग्रेसर आहात अतिशय आनंदाची गोष्ट. या सगळ्या गोष्टी आमच्या श्रोत्यांना आज सांगता याठी आकाशवाणी चंद्रपूरकडून मी आपल्या दोघांचेही खूप खूप आभार मानते. धन्यवाद.

सहवासाची सोपावले या कार्यक्रमाची वसंत महाराव ताजणे आणि अनुसया ताजणे यांची मुक्ता उजावर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. तांत्रिक सहयोगी विकास बावणे, सादर करते उमेश बारे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून प्रसारित करण्यात आला. शो आम्ही आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून बोलत आहोत. आता 11 वाजलेत. कार्यक्रम युवा स्पंदन ऐकवी आहोत. वेळ आहे पाऊस आणि तरुणाई. वेदक किशोर भाव.

थेंब थेंब रस्तो पाऊस घेऊन नव्या आशेची चाल हिव्या स्वप्नांनी सजते धरती मनात उमलत आनंदाचं फूल भिजू द्या क्षणांना खुलू द्या मनाला भिजू द्या क्षणांना खुलू द्या मनाला कारण प्रत्येक सर सांगते आयुष्य सुंदर आहे जायला. नमस्कार श्रोते हो, पावसाच्या असन्न आनंददायक मनाला नवचैतन्य देणाऱ्या

0: क्षणांना खुलू द्या मनाला, भिजू द्या क्षणांना खुलू द्या मनाला, कारण प्रत्येक सर सांगते आयुष्य सुंदर आहे जगायला. नमस्कार श्रोते हो, पावसाच्या प्रसन्न आनंददायक मनाला नवचैतन्य देणाऱ्या या सुंदर वातावरणात आजच्या युवा स्पंदन या कार्यक्रमात मी किशोर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर मला सांगा, कसे आहात माझ्या नाट कास उत्साही स्वप्नाळू मित्र मैत्रिणी? पेक्षा आहे आपण सर्वजण आनंदी आणि पावसाची मजा घेणार. मित्र, बाहेर जर पाऊस पडत असेल तर रूमची खिडकी उघडा, आणि जर पाऊस पडत नसेल तर कल्पनेची खिडकी नक्की उघडा. कारण आपण बोलणार आहोत गोष्टीविषयी जी प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करते, ती म्हणजे पाऊस आणि तरुणाई. मित्रांनो, मला सांगा, पहिला पाऊस पडला की सर्वात आधी काय आठवतं? आईने केलेला गरमागरम चहा, गरम कुरकुरीत कांदी भजी, मित्रांसोबत कॉलेजचा कट्टा की चला आज मस्त भिजूया असं म्हणणारा एका मित्र. मला तर वाटतं यापैकी कोणती एक नाही तर हे सहज तुम्हाला आठवलं असेल, कारण पावसाळ्यात अशाच आठवणी रुजतात. खरं सांगायचं तर पाऊस म्हणजे फक्त पाणी नाही, तो आहे आठवणींचा ऋतू, आणि तरुणाई म्हणजे फक्त वय नाही, ती आहे जगण्याची एक भन्नाट पद्धत. मित्रांनो, आपण याविषयी पुढे बोलणार आहोत, पण कार्यक्रमात आता घेऊ एक अल्प विश्रांती.
1: खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
2: मानवगड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
1: 100 बेडेड अत्याधुनिक सुविधा,
2: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
1: WCCGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS लग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण ते प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
2: असंच भेट द्या मानवगड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
1: विश्वासाचं ठिकाण,
2: आरोग्याची खाती, मानवगड हॉस्पिटल.
0: आज खिडतून बाहेर डोकावलं तेव्हा काळे ढग दिसले, सोबत वाऱ्याची थंडगार धुळूक आली आणि मनात एक प्रश्न आला, पाऊस नेमका आकाशातून पडतो की आठवणींमधून पडतो? कारण प्रत्येक पावसा काहीतरी नवीन घेत असतो. मित्रांनो, पाऊस आणि तरुणा या दोघांचं नातं अगदी खास आहे. दोघेही मनमोकळे आणि दोघेही बेधुंद आहे. युवावस्था म्हणजे पावसारखीच, कधी रिमझिम मुसळधार, कधी हगाळ आणि कधी सप्तरंगी मोहक इंद्रधनुष्य घेऊनारी. या वयात स्वप्न मोठी असतात, उत्साह फाट असतो आणि मी काही करून दाखवणार हा आत्मविश्वास प्रचंड असतो. तो कधीही कमी होऊ देऊ नका. आजच्या तरुणाईला तंत्रज्ञानात ज्ञान आहे, पण त्याचसोबत वेडही त्यांना आहे. सतत मोबाईलवर त्यांचं काही ना काहीतरी काम सुरूच असतं. त्यांच्या मोबाईलमध्ये सतत रील्स, नोटिफिकेशन, फॉलोअर्स, लाईक्स यांचा पाऊस पडत असतो. पण मला वाटतं या कृत्रिम पावसापेक्षा बाहेर पडणाऱ्या पावसाचा आनंद घेतला पाहिजे. कधीही पावसाचा फोटो काढण्यापेक्षा पावसात 2 मिनिटं उभावून बघा, निसर्ग तुमच्याशी बोलतोय असं वाटेल. ची तरुण भन्नाट आहे, एका हातात बैल, दुसऱ्या हातात स्वप्न, डोक्यात हजारो कल्पना आणि मनात स्वतःचं वेग स्थान निर्माण करण्याची इच्छा, ही आजच्या भारताची ताकद आहे. या ऊर्जेला आपण जम ठेवलं पाहिजे, तेव्हाच आपण स्वतःचा विकास होऊ शकणार. मित्र, पाऊस म्हणजे फक्त ऋतू नाही, तो प्रत्येकाच्या आयुष्यात एखादं पान असतो. कुणासाठी प्रेमाची आठवण, कुणासाठी शाळेच्या सुट्ट्या, तर कुणासाठी शेतातल्या पहिल्या पेरणीचा आनंद, तर कुणाच्या स्वप्नांना पूर्णत्व देण्याचा विश्वास. कारण प्रत्येक तरुणाच्या मनात स्वप्नांचे ढग दाटवलेले असतात. आयुष्यात कोणाला डॉक्टर व्हायचं, कोणाला अधिकारी, कोणाला उद्योजक, कोणाला कलाकार, तर काही अजून स्वतःचा मार्ग शोध असतात.

मित्रांनो, स्वप्न पाहणं खरंच खूप छान आहे, पण स्वप्न पाहताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे स्वप्न पाहणं सोपं असतं, पण त्या स्वप्नांसाठी रोज उठून मेहनत करणं हीच खरी परीक्षा असते। कारण यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो। जसं एखादं रोप एका रात्रीत मोठं होत नाही, तसंच यशही एका दिवसात मिळत नाही। ते मिळवण्यासाठी सतत प्रयत्नशील असावं लागतं, मिळालेल्या वेळेचा योग्य वापर करावा लागतो। कारण वेळ कोणासाठी थांबत नाही, पावसाची सर गेली की परत तोच थेंब मिळत नाही, तसंच गेला दिवस परत येत नाही। मित्रांनो, आज सोशल मीडियावर प्रत्येक जण आनंदी दिसतो, पण वास्तवात प्रत्येक जण स्वतःच्या संघर्षातून जात असतो। स्वतःची तुलना इतरांशी कच करू नये, त्याऐवजी कालच्या स्वतःपेक्षा आज तुम्ही थोडं चांगले झाला आहात का हे पहा। मित्रांनो, मा तुम्हाला एक प्रश्न आहे, जर आज अचानक इंटरनेट 24 तास बंद झालं तर तुम्ही काय कराल? पुस्तक वाचाल, आईशी गप माराल, बाबांसोबत फेरफटका माराल की पावसात भिजाल? खरं तर जीवनात ऑनलाईन असण्या इतकंच सहाशी कनेक्ट असणं महत्वाचं आहे। याकरिता स्वतःला प्रश्न विचारणं महत्वाचं आहे। स्वतःला प्रश्न विचारणं जरी कठीण वाटत असलं तरी त्याची उत्तर आयुष्य बदलू शकतात। आता आपण पावसाकडून एक धडा शिकू। काळे ढग आले म्हणून आकाश रडते, उलटते बसतं, आणि बरसल्यावर त्याच आकाशात इंद्रधनुष फुलतो। त्याचप्रमाणे तुमच्याही आयुष्यात कधी अडचणी येते, परीक्षेत कमी गुण मिळतील, मुलाखत जाणार नाही, पण येणारं प्रत्येक अपयश हे शेवट नसतंच तर ती नव्याची

मित्रांनो, पाऊस फक्त हिरवळ निर्माण करत नाही, तो बीजाला अंकुरित करतो. तसंच तरुणाई केवळ स्वतःच भविष्य घडण्याचं स्वप्न पाहत नाही, तर देश घडवण्याचं काम करत असत. मित्रांनो, भारत हा जगातील सर्वात तरुण देशांपैकी एक आहे. आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद म्हणजे आपण, आपले युवा. फक्त प्रश्न एवढाच आहे की आपण आपली ऊर्जा कोणत्या दिशेने वापरायची, फक्त तक्रारी करण्यात की समाजात बदल घडवण्यात. कारण मित्रांनो, रस्त्यावर कचरा टाकणारा माणूसही तरुण असू शकतो, तोच रस्ता स्वच्छ करणारा माणूसही तरुण असू शकतो. यामध्ये फरक फक्त विचारांचा असतो. खरं आज देशाला फक्त पदवीधर आहेत, तर देशाला हवे आहेत सुजाण नागरिक आणि चांगले माणूस. मित्रांनो, पाऊस कधीच स्वतःसाठी पडत नाही, तो झाडांसाठी पडतो, नद्यांसाठी पडतो. म्हणून आपण पावसासारखं जगूया, आपल्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्यासाठी करूया, आपल्या वेळेतला थोडासा वेळ समाजासाठी द्या. मित्रांनो, एक गोष्ट आपण सदैव लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे वादळं मोठी असली तरी झाड पुन्हा उभी राहतात, पाऊस थांबला तरी नदी वाहत राहते. तसंच परिस्थिती बदलत राही पण तुमची जिद्द कमी होऊ नका. मित्रांनो, बाजारात हवं ते विकत घेता येऊ शकतं. जीवनाचा यश प्रसिद्धी हे सगळं मिळवता येतं, पण चांगला स्वभाव आणि चांगली माणसकी विकत मिळत नाही, ती स्वतः कमावी लागते. काही दिवसांनी पाऊस थांबेल, कॉलेज संपेल, कधीतरी नोकरी बदलेल, काळ पुढे जाईल, पण आज मनात पेरलेल्या चांगल्या विचारांची बीज आयुष्यभर फुलं राहतील.

मित्रांनो, ओस कधी विचारत नाही कोण श्रीमंत कोण गरीब, फक्त बरत राहतो. त्याचप्रमाणे माणसाने आपल्या चांगुलपणाचा हर्षाव असंच करत राहिला पाहिजे. याच आशावादी विचारासह मी आपला किशोर घेतो आपला निरोप. पुन्हा भेटूया या नव्या विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा, वाचत रहा, शिकत रहा आणि पावसाच्या प्रत्येक सरीसोबत आयुष्याचा आनंद घेता. ऐकत रहा चंद्रपूर आकाशवाणी. नमस्कार.

0: आकाशवाणी हे चंद्रपूर केंद्र हे हेलो
1: हेलो माईश
0: हेलो
1: हेलो आपली आवाज
0: मलाही फोन करायचा आहे मला फोन करायचा आहे
1: कुठे
0: हेलो फरेश आणि हो आपली आवाज या कार्यक्रमात
1: छान
0: अरे पण कुठे आणि फोन नंबर
1: 0712254634 फोन नंबर
0: वेळ सांगून
1: प्रति मंगळवारी सकाळी 11 ते 11 या वेळेत करायचा महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमश हिंदी चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपली म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण कळवू शकतो
0: अरे वा मग गाणं ऐकू कधी तेही सांगून दे
1: सांगतो प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत
0: हॅलो

हो, आम्ही आकाशवाणीच्या चंद्रपूरकडे राहून जात आहोत. आता सकाळी 11 वाजून 20 मिनिटं होत आहेत. आनंद घेऊया हिंदी चित्रपट संघाचा. चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकवित आहोत क्रिमिनल या चित्रपटातील कुमार सानू आणि अकाई याज्ञ यांच्या युगस्वरातील इंदर यांच्या रिला संगीत एम क्रीम यांचं.

नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेली समीर यांनी रचना आपटलीत गायली होती अला याग्निक यांनी चित्रपट साजन. श्रोते हो क्रमाशी ऐकवीत आहोत कोई मिल गया या चित्रपटातील उदित नारायण आणि चिरा यांनी गायले गीत. इब्राहिम अक्ष यांच्या रचनेला संगीत राजेश रोशन यांचं.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वर महाराजांची ही रचना लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये ऐकली. त्यामध्ये माऊलींना असं म्हणायचंय की जसजसा आपण भक्ती मार्गाचा अवलंब करू तस तसे आपण आपल्या आयुष्यातील आनंद आणि समाधान जास्तीत जास्त प्राप्त करू, असा थोडक्यात त्याचा अर्थ. पण हा अभंग आपण जर अगदी तल्लीन ऐकला की आपल्या डोळ्यासमोर मोगऱ्याच्या फुलांनी भरलं भरगच झाड अगदी नळतपणे येऊन जातो आणि मोगऱ्याचा शुभ्र रंगाला सात्विकपणा मंद सुवास आपण या गाण्यातून अगदी सहज अनुभव असतो.

0: सख्यांनो, आपल्या आजूबाजूला असणारा हा निसर्ग आपल्याला त्याच्या अस्तित्वातून नेहमी आनंदच देतो. अर्थात त्याच्या स्वयंच्या जलात ही हिरवाई विविध रंगी फुलं दिसत नाहीयेत, पण हा आनंद जर आपण घ्यायचा ठरवला तर तो आपण नक्की मिळवू शकतो. आपल्या आजूबाजूच्या अनाफुलातून झाडातून आपल्याला खूप काही गोष्टी उपयोगी पडू शकतात. या निसर्गात काहीच उपयोगी नाही हे तर आपण सगळेच जाणतो, पण त्यासाठी आपल्याला या सगळ्याची योग्य माहिती असणं सुद्धा तेवढं गरजेचं आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये याच विषयावरची एक मुलाखत आपण ऐकणार आहोत रोहिणी पाटीलची. अगदी सहज उपलब्ध असणारी सहज कुंडीत लावता येण्यासारखी फुलझाड आणि त्यांचे औषधी गुणधर्म आपल्याला सांगणार आहेत. त्यांची बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहे यांनी, ऐकूया. नमस्कार श्रोते, नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, फुलं म्हटलं की आपल्याला देवांची पूजा आठते, त्यात माळणाठीचा गळा आठवतो, तसंच पुष्पगुच्छ सुद्धा आठवतात. एक प्रकारचं उत्साही वातावरण या फुलांमुळं आपण अनुभवत असतो. विविध रंग आकार यामुळं प्रत्येक फुल हे वेगळं असतं, त्याचा वास आणि गुणधर्मही वेगळे असत. तर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या आपल्या बागेतल्या आणि बाकीही काही फुलांच्या औषधी गुणाबद्दल जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आज आलेले आहेत रोहिणी पाटील मॅडम. तर सर्वप्रथम रोहिणी पाटील मॅडम, आपलं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: तर रोहिणी पाटील यांचा फुलांच्या विषयीचा बराच अभ्यास आहे, त्याच्या औषधी गुणांबद्दलचा, तर त्यांचं मार्गदर्शन आज आपण घेणार आहोत. तर सर्वप्रथम मॅडम पहिल्यांदा सांगा की आपल्या परिसरामध्ये सहज उपलब्ध असणारी कोणती अशी फुलझाडं आहेत की जी औषधी गुणांनी समृद्ध आहेत.
1: फुलांची आपल्या सगळ्यांनाच आवड असते आणि मला सुद्धा ह्या फुलांच्या बद्दल उत्सुकता निर्माण झाली आणि त्या फुलांचा अभ्यास करता करता असं लक्षात आलं की ह्यात काही औषधी गुणधर्म पण आहेत. गणपतीला आपण जी फुलं वाहतो आसवंदी ला ती आपल्याला माहितच आहे. मग असं करता बाकी फुलांचा अभ्यास करता लक्षात आलं की खूप फुलांचे औषधी उपयोग आहे आणि आपल्या परिसरामध्ये आपण रोज हाताळतो जी फुलं त्याचाच औषधी गुणधर्म आहेत. घराच्या बागे बाल्कनी कुंडीत येणारी अशी गुलाब, शेवंती, निशिगंध, झेंडू, गोकर, मोगरा, कमळ, सोनचाफा याचा आपण औषधांसाठी वापर करू शकतो.
0: बरोबर. ह्याची सुरुवात कशी झाली, म्हणजे ही फुलं सगळी औषधी आहेत हे समज कसं आणि याविषयीचा अभ्यास कसा सुरू?
1: कमळांच्या फळाची मला माहिती होती. कमळ म्हणजे कमळामध्ये दोन प्रकार आहेत, कुमुदी म्हणजे खूप पाकळ्यांचं आणि कमी पाकळ्यांचं असं ते वॉटर लिली कमळ, दोन आहेत. पण कमळांची जी पाकळ्या आहेत हृदयाचे बल्ले आहेत. मी एका वैद्यांच्या सल्ल्यानुसार कमळांच्या फुलांच्या पाकळ्यांची पावर मी माझ्या वडिलांना दिली आणि वडिलांना दिल्यानंतर त्याचा त्यांना चांगला फायदा झाला.
0: ओके.
1: त्यांना दम लायचा, धा लागायची कमी आलं. मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की अजून कुठल्या फुलांनी काय उपयोग होतो, अजून कुठल्या फुलांनी काय उपयोग होतो असं करत. आता झेंडूचं फुल आपल्याला म्हणतच आहे, आपण लहान असणार, आपण जखम झाली किंवा सुरवळ चावला तर आपण त्या झेंडूचा पाला चुरगळ त्याच्यावर लावायचो आणि तिथे खाज कमी यायची. मग झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या जरी आपण पाण्यात घातल्या तरी आपला खोकला कमी होतो झेंडूच्या पाकळ्यानी.
0: असे एक शोध
1: घेऊन मग त्याचा छंद लागला की आपण ह्या फुलात काय शोधू, त्या फुलात काय शोधूया. गुलाबाच्या पाकळ्यांचा आपण गुलकंद करतो मग त्याचे औषधी उपयोग आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे.
0: बरोबर.
1: गुलाबाचा देशी गुलाब जो गुलाबी पाकळ्यांचा देशी गुलाब असतो त्याच्यामध्ये अँटी ऑक्सिडंट असतात.
0: बरोबर.
1: अँटी एजिंग तो असतो, पुन्हा पित्त कमी करणारा असतो.
0: बरोबर.
1: आणखीन त्याच्या पाकळ्यामध्ये ताज्या पाकळ्यांमध्ये सी व्हिटॅमिन भरपूर असतो. असं देशी गुलाबाचं महत्व आहे. मग असं करत करत मला तो छंद लागला की आपण सगळ्या फुलांचा असं शोधून आपण उपयोग करत जाऊया.
0: बरोबर.
1: सध्याच्या काळात ब्ल्युटीचं खूप ऍड आलंय गोकर्णच्या फुलांचं. मग गोकर्णीचं फुल काय की अँटी ऑक्सिडंट आहे.
0: ओके.
1: ते गरम पाण्यात ते फुल घाल की त्याचं निळं पाणी तयार होतं, ते अँटी ऑक्सिडंट आहे आणि त्याच्यामध्ये पोटॅशियमची मात्रा खूप आहे.
0: बरोबर.

0: त्यांना आरोग्यही सुधारतं.
1: एक एक शोध त्याच्यातनं लागत गेले. कमळाबद्दल तुम्हाला कळलेलं होतं, पण ह्या ज्या बाकी गोष्टी आहेत,
0: मग मी पुस्तकं वाचायला सुरू केली की फुलाची काय आहे. बॅच थेरपी म्हणून एक अरोमा थेरपी आहे.
1: बर,
0: म्हणजे ती पुष्पौषधीच असतात. मानसिक रोगांवर त्याचा जास्त डिप्रेशन
1: बरोबर
0: ह्याच्यावरती त्या बॅच फ्लॉवरचा उपयोग होतो. मग त्याच्यापेक्षा आपल्या शरीरासाठी अजून कुठली चांगली औषध आहे हे मी शोध गेले. होमिओपॅथी मध्ये झेंडू फुलांचा औषध एक बनवलं होतं कॅलेंडुला, आपल्या जखमा बरा करण्यासाठी. त्याचा स्वतःला मला त्याचा खूप उपयोग झालाय. मला एक मोठी जखम झाली आणि ते होमिओपॅथी औषध कॅलेंडुला याच्यावरती त्याची माझी मोठी जखम बरी झाली. मग मी त्याचा शोध घेतला की त्या पाकांचं काही होईल का. मग ते पाकळ्या पाण्यात घाता. मग त्या पाकळ्या पाण्यात घातल्यानंतर पोटदुखी थांबते. कोरडा खोकला असतो तो थांबतो.
1: काय म्हणतो आपण की तो एक ध्यास लागल्यासारखं
0: गेलं आणि मग एक एक सापडत गेलं आणि त्याचे छान त्याचे रिझल्ट यायला लागले. मग मी जवळच्यानं सांगले की तुम्ही असं करून बघा तसं करून बघा. पण म्हणाले की असं छान वाटतंय तेल्यामुळं.
1: बरोबर. एकरीत औषध म्हणून या सगळ्या फुलांचा असेल किंवा कुठल्याही वनस्पतींचा असेल आपण वापर करत असताना तो कोणत्या स्वरूपामध्ये केला जातो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर काढा काढला जातो, अर्ग पावडर, तर तो कोणत्या स्वरूपात केला जातो आणि ते करायची पद्धत अशी आहे.
0: आता काही काही फुलांच्या नुसत्या पाकळ्यातून जर आता खोकासाठी जर शेवंतीचा वापर करायचा आहे तर त्या शेवंतीच्या फुलाच्या पिवळी किंवा पांढरी शेवंती त्याच्यासाठी देश शेवंती असते ती उपयोगी आहे. तर त्या शेवंती तिच्या पाकळ्या रात्रभर काचेच्या ग्लासमध्ये पाणी भरायचं आणि त्या पाकळ्या पाण्यात घालायच्या आणि सकाळी उठून पाकळ्या बाजूला करून किंवा कुसकरून ते पाणी तुम्ही प्यायचं. ते लहान मुलांना, म्हाताऱ्या माणसांना, पूर माणसांना जरी दिलं त्याचा काही अपाय आहे. त्यांना खोकला कोरडा खोकला तर थांबतोच, आणखीन पोट आफवायला मदत होते शेवंती.
1: मग ही कुठल्या प्रकारची शेवंती का कुठली?
0: नाही, ती हायब्रीड शेवंती ह्याला चालणार. आपली जी देशी शेवंती पांढरी आणि पिवळी जी आहे त्या शेवंतीचा ह्याच्यासाठी वापर करा.
1: बरोबर. मुळात औषध म्हणून वापर करण्यासाठी बंध घालणं गरजेचं आहे का? म्हणजे कुठे की अशी ही आपण सकट बारात
0: नाही तसं वापरता उपयोगी. कारण बाजारातल्या फळांवर किती रासायनिक फवारे मारले असतील किंवा कीटकनाशक मारली असतील आपल्याला याची कल्पना नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळे आपण गाच्या बागेत लावलेली लावलेली अशी जी फुलं आहेत त्याचा वापर करावा.
1: बर, आणि कुठल्या पद्धतीने आपण याचा वापर करू शकतो? म्हणजे आता तुम्ही ते पाण्यात घालून भिजवायचं.
0: ह्या पाण्यात घालण्याची जी फुलं आहेत त्यात तुम्ही निशिंदाची जी फुलं आहेत ती तुम्ही रात्रभर पाण्यात घातलीत आणि सकाळी ते जर पाणी पिलं तर तुमचं क्रिएटिन माझा रक्ताला एक घटक असतो तो सुद्धा कमी होतो आणि मायग्रेन मध्ये खूप फायदा होतो निशंदाच्या पाण्याचा.
1: बरोबर.
0: ब्रह्मकळ जे आहे जर ती गुलकंद करून खाल किंवा सेवन तुम्ही पाकळ्या जरी केला तरी सुद्धा मायग्रेन कमी येतो.
1: म्हणजे नुसतं पाकळ्या
0: पाकळ्या नुसतं तरी साखर घालून खाल तरी चालतो.
1: नुसती पाकळी काढून त्याच्याबरोबर खाऊन
0: साखरेबरोबर ब्रह्मकमळा
1: हो.
0: निशिगळाचा आहे तुम्ही पाण्यात घाला आणि ते पाणी दिवसभर तुम्ही अर्धी अर्धी वटी घेऊ शकता.
1: बर, मग हे फक्त या पद्धतीनं होतं का? मगाशी तुम्ही सांगितलं तर पावडर किंवा काढ जे उकळून करणं काही प्रोसेस आहे.
0: उकळ करायची फुलं ते एक म्हणजे पळसाची फुलं आहेत.
1: बर,
0: ते सीझन मध्येच मिळत आपण ती अळवून ठेवलेली असतात. पळसाची फुलं ही सगळ्या मूत्ररोगावर शरीराला थंडवा देण्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत.
1: बर,
0: तर त्याचा मी काढा केला तर तो खूप फायदेशीर ठरतो. किंवा काढा जर असेल तर गरम पाणी घेतलं आपण आणि गरम पाण्यात ही फुलं तुम्ही एक 10 मिनिटं ठेवलीत तरी अर्क येऊ शकतो आणि ते पाणी सुद्धा आपण वापर करू शकतो.
1: आता अगदी घरच्या घरी सहज होणे खरं तर उपाय आहे, पण हे घरच्या घरी उपाय करण्यासाठी ही सगळी झाडं आपल्याकडे असायला हवी. तुम्ही म्हणाला तसं गेलं जरात आणलं आणि केलं
0: नाही
1: तर थोडस या झाडांच्या लागवडीबद्दल सांगा किंवा कुठली झाडं असावीत म्हणजे या दृष्टीनं जर आपल्याला काही त्याचा वापर करायचा असेल आणि सहज येणारी, कारण आता लोकांकडे वेळ नाही त्यामुळे त्याची काळजीही घेण्यासारखा तेवढाही वेळ हवा, तर अशी कुठली झाड आहेत?
0: अशी गुलाब आहे तो सहजपणे येऊ शकतो. गुलकंदाचा जो गुलाब आहे तो

0: येऊ शकतो.
1: म्हणजे ज्या गुलाबी पाकळ्या
0: गुलाबी पाकळ्या असतो त्याला वास असतो तो येऊ शकतो. तुमचा झेंडू आरामात येऊ शकतो, त्याला काहीच मेंटेनन्स नाही, नुसतं बिया पेरलं तरी तुमचा झेंडू येतो. शेवंती पण टिंग छान येते. निशिंद चे बुब असतात, कंद असतात, ते कंद लावून निशिंद पण येतो. जास्वंद पण सहज पी येण्यासारखी आहे, त्यामुळे जास्वंद पण येऊ शकते. गोकर्ण आहे, निळा कर्ण जो आहे गोकर्ण तर अगदी सहज येतो, त्याला चलाही मेंटेनन्स नाही, त्यामुळे गोकर्ण पण येऊ शकतो.
1: ही गोकर्णामध्ये सुद्धा परत पांढरी गोकर्ण असते,
0: निळी गोकर्ण आहे जास्त औषधी आहे, आणि पांढरी गोकर्ण पण औषधी आहे, ती खोकल्यावर आहे, ती सुद्धा आपण खोकल्यासाठी घेऊ शकतो. पण निळी गोकर्ण ही अँटीऑक्सिडंट आहे, आणखी ह्याच्यामध्ये पोटॅशियमची मात्रा भरपूर आहे.
1: तुम्ही म्हणाल तसं आणखी कुठली अशी झाडं आहेत किंवा फुलझाड आहेत जी आपण सहज लावू शकतो?
0: सोनफा लावू शकतो कुंडी आपण. सोनफ्याचा तेल करू शकतो. सोनफ्याची फुलं तिळाच्या तेलात किंवा खोबरेल तेलात मी उकवून घ्यायची, आणि ते तेल जर आपण गुडघ्यांना चोळ तर आपली गुडघेदुखी कमी होती.
1: हा म्हणजे हा त्याचा
0: औषधी उपयोग आहे.
1: ही जी आपण औषधासाठी वापरणारी फुलं आहेत, यातली काही सीझनल असतील किंवा ठराविक वातावरणात येणारी ही फुलं असतील, तर त्यावेळेला आलेली फुलं आपण कुठल्या अशा वेगळ्या पद्धती साठवून ठेवू शकतो का पुढच्या वापरासाठी?
0: हो ठेवू शकतो ना आपण. गोकर्णीची फुलं आहेत, ती फुलं आपण काढून सावलीत वाळवू शकतो. सगळी कुठलीही फुलं आहेत ती सावलीतच वाळवायची, म्हणजे त्याच्यातील जे औषधी गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये टिकून राहतात. गुलाबाच्या पाकळ्या वाळवून ठेवू शकतो, जसवंतीची फुलं वाळवून ठेवू शकतो. सगळी फुलं तुम्ही सावलीत वाळवली, एक पांढरं स्वच्छ कापड घ्यायचं आणि त्याच्यावर पाणी त्याला लागलं असेल तर ते पुसून ते जर फुल ठेवली आणि वाळवली तर आपण ती स्टोअर करू शकतो डब्यामध्ये, प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा काचेच्या बॉटलमध्ये घालून
1: तुम्ही नंतर आपली तशी डायरेक्टली वापरू शकतो.
0: हो वापरू शकतो, की आता आपल्या घरातलीच, त्यामुळे त्याच्यावर काही कशाची फवारणी नसेल किंवा कीटकनाशकांचा वापर केला नसेल, ती वापरा तशीच काहीच हरकत नाही.
1: बरं, आता मगाशी तुम्ही सांगितलं की काही ठराविक ही फुलं आहेत ही आपण आपल्या वाढवू शकतो करू शकतो. शेवटी झाड आहे, त्याला कुठेतरी कीड लागणार, काहीतरी इकडचे तिकडचे कीटक येणार, आणि पुन्हा ही औषध म्हणून वापरायची असेल, कुठलंही रासायनिक द्रव्य आपण त्यांच्यासाठी वापरू शकत नाही, त्याची काळजी कशा पद्धतीने घ्यावी?
0: त्या झाडावरच कीड पडू नये ह्याच्यासाठी आपण अशी काळजी घ्यायची, कडुलिंबाची जी पानं असतात,
1: कडुलिंब म्हणजे कडुली पाडव्याला आपण वाढतो,
0: त्या कडुलिंबाची पानं जी असतात त्या पानांचं पाणी करायचं.
1: बर.
0: आणि लसूण असते, लसूण पण लसणा पण पाणी करायचं, मिक्सरला त्याची पेस्ट करायची, कडुलिंब आणि लसूण, आणि त्याच्यावर तुम्ही थोडं गोमूत घातलं तर ते कॉन्सन्ट्रेट होईल. त्याच्यानंतर ते एक भाग आणि एक पाच भाग पाणी करून तुम्ही जर झाडावर स्प्रे करत राहिला तर तुम्हाला ते कीटकनाशक फवारण्याची पण दुसरी गरज नाही आणि कीटक येणार सुद्धा नाही त्याच्यावरती.
1: म्हणजे हे बाकी झाडांसाठी
0: सगळ्या झाडांसाठी उपयुक्त आहे.
1: परत एकदा आप सांगूयात, कडुलिंब आपण गुटव्यासाठी वापरतो,
0: तो कडुलिंब लसूण हे दोन्ही मिक्सरला वाटून घे, बारीक पेस्ट करायची, त्यात पाणी घालायचं
1: आणि
0: गोमूत्र थोडस घालायचं आणि त्याचा एक पट तो भाग वाटण केलेलं आणि पाचपट पाणी. तुम्ही झाडावर स्प्रे करत राहिला की पडल्या पडायच्या किंवा कीड पडल्यावर तर तुमचं झाड निरोगी राहतं.
1: खरंय, त्यामुळे ते बिंधास्तपणे आपण औषध म्हणून त्याचा उपयोग करू शकतो. खरंय, लागवड करताना काही काळजी घेणं गरजेचं आहे?
0: हा, लागवड करताना तुमची माती चांगली असली पाहिजे, भुसभुशी असली पाहिजे. तुम्ही त्याच्यासाठी गांडूळ खताचा वापर करा किंवा घरी केले कंपोस्ट असतं त्या कंपोस्टचा वापर करा, म्हणजे त्यात निरोगी फुलं येतील आणि त्याचे गुणधर्म पण चांगले येतील. शेणखत वापरा त्याच्यासाठी.
1: बरोबर, म्हणजे सगळ्या गोष्टी या नैसर्गिक
0: तुम्ही ह्याच्या जे म्हणजे तुम्हाला अशाची भीती राहणार, ते फुल खाण्याची वापरण्याची त्याचं औषध करणे कशाची भीती राहणार नाही.
1: बरोबर, ही जी फुलं मी सांगितलीत म्हणजे उदाहरणार्थ झेंडू असेल, जास्वंद असेल, गोकर्ण असेल, अगदी सह उपलब्ध फुलं आहेत, शेवंती वगैरे सुद्धा, मग अशी आणखीही फुलं दुसरी आहेत का की ज्यांच्यामध्ये सुद्धा औषधी गुण आहेत, तर अशी कोणती फुलं आहेत आणि अशी जर आपल्याला सहज उपलब्ध होत नसेल तर त्यासाठी आपण निवड करण्यासाठीची कुठली काळजी घ्यावी?
0: फुलं आता तुम्हाला

0: पळसाची फुलं आपण म्हणतो ती पळसी फुलं आपल्या घरात येत नाही. पळसाची फुलाचं झाड बाहेर त्याच्याकडे शेतात
1: बरोबर
0: बांधावर असं मला सापडलं. ती पळसाची फुलं तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात सुद्धा येतात किंवा आपण उन्हाळा सीझन असतो तेव्हा तुम्ही काढून सुकवून स्टोअर करू शकता.
1: बरोबर.
0: आता काटेसावर म्हणून फुलं असतात. काटेसावरीचं पण सीझन उन्हाळ्यात काटेसावरीला बहार आहेत. काटेसावरीची जी फुलं आहेत त्याच्यामुळं फुलं गिळगिळीत असतात.
1: बर.
0: ती फुलं वाळवून त्याची जर तुम्ही पावडर करून ठेवली तर ती स्नायूंवर छान काम करते. आपले स्नायू लूज पडले असतील किंवा वयाप्रमाणे सुद्धा स्नायू लूज पडतात तर तुम्ही काटेसावरीची पावडर मधातून किंवा दातून घेतली तर तुमचे स्नायू पूर्ववत होतात.
1: बर. मग ती पावडर करण्याची प्रोसेस
0: ती फुलं तुम्ही वाळवून ठेवली पाहिजेत. ती उन्हाळ्यात जेव्हा सीझन असतो तेव्हा फुलं आणायची.
1: आणि ही साधारण आपल्या एरियामध्ये मिळतात का कुठल्या?
0: नाही, काटेसावर आणखीन प्लस ही आपल्या इथं मिळतात.
1: बरं. आणखी कुठली आहे?
0: बहावायची आहे. बहाव्याचा आता खूप बहाची आपल्याला झाडं दिसतात. पिवळा जो हवा असतो गोल्डन शॉवर जे म्हणतो त्या फुलाचा सुद्धा गुलकंद करतात.
1: बरं.
0: आणखी या फुलांची भाजी सुद्धा करतात.
1: बहाव्याची.
0: बहाव्याची
1: त्याचे उपयोग काय?
0: तो थंडासाठीच उपयोग आहे त्याचा.
1: पण तो येतो
0: उन्हात येतो मग त्याचा गुलकंद करून जर आपण ठेवला आणि त्याचा वापर केला तर त्याचा खूप छान फायदा होतो बहाव्याच्या फुलांचा.
1: बरं. गुलकंद म्हणजे फक्त साखर?
0: साखर ती साखर आणखी त्या पकड्या. आता तुम्ही काचेच्या अरणीत एकावर एक थर लावून ठेवलेत आणि त्याचा जर वापर केलात तर तुम्हाला एक महिन्याभराने त्याचा गुलकंद तयार होतो आणि नंतर आपण तो वापर आणू शकतो.
1: बरोबर. आणखी आहेत की अशी फुलं?
0: हा बकुळ आहे. बकुळीच्या फुलांपेक्षा बकुळी झाडाचा खूप उपयोग आहे. बकुळीच्या झाडाची पानं बकुळीच्या झाडाची साल दातासाठी आपण करू शकतो. हिरड्या घट होतात. बकुळीची फुलं जर सुकलेली फुलं आपण जर ती फुलं पाटाटली तर कपड्यांना रेशमी कपड्यांना एक कसर लागत नाही आणि त्याचा वास पण छान लागतो. आणि बकुळीची फुलं आपण किचन मध्ये ठेवली भल्या ट्रॉली मध्ये वगैरे तर ती झुळ होत नाहीत. बकुळीच्या फुलांचा तीव्र सुगंधाचा उपयोग आहे. आणि बकुळीच्या फुलांचा काढा जरी केला की सरबत जुना सर्दी खोकला दमा करा होतो. असं बकुळीचं झाडाचे सगळं पानं फुलं साल हे सगळंच खूप उपयोगी आहे.
1: बरोबर. मगाशी तुम्ही सुरुवात कमळाचा सुद्धा उल्लेख केला हृदयासाठी. कळ सुद्धा असं पटकन आपण घरी घेऊ शकू असं नाहीये तर त्याच्यासाठी काय करायचं?
0: आता बऱ्याच जणांच्याकडे घरी कमळ असतं आणि आपल्याला लावता पण येतो.
1: बरं.
0: कमळ नाही तर मग बाजारात मिळतं पण घरी लावलेल्या कमळाचा उपयोग.
1: ती कुठली कमळ? कुठलंही कमळ चालतं त्याच्यात?
0: नाही, सहस्रदल ज्याला 100 पाकळ्या आहेत असं जे फुल असते कमळ आणि त्या कमळाच्या झाडाचं पान गोल असतं.
1: बरं.
0: ते कमळ म्हणून ओळखायचं. आणि वॉटलिलीचं जे पान असतं त्याला कात्री कात्री कात्री सखे पान ते वॉटलिली.
1: मग वॉटरलिली म्हणजे एरवी आपल्या गुलाबी कमळमुळे म्हणून दिसतात बरं ती वॉटरलिली आहे.
0: आणि कमळ म्हणजे सहस लक्ष्मी ह्याच्यात बसलेली असते
1: म्हणजे गुलाबी रंग
0: आहे ते कमळ. वॉटरलीचा पण फायदा होणार असं काही नाही. फायदा होऊ शकतो वॉटरलीचा पण कमळाचा जास्त होईल.
1: बरं.
0: कमळाची फुलं आणून तुम्ही वाळून त्या पाकळ्यांची पावडर करून ठेवली नाही तुम्ही रोज तर खूप म्हणजे खूप छान फायदा होतो. मी हे स्वतः अनुभवलंय कमळच्या पाकळ्यांचा. आणि जर असं कुठं नाही मिळालं तर आपल्याला आयुर्वेदिक दुकानात पावडर सहज उपलब्ध होती. आता मी झेंडू तुम्हाला सांगितलं ना झेंडू हे तीव्र जंतुनाशक आहे. झेंडूच्या पाकळ्या तुम्ही तासभर पाण्यात रात्री जत घालतात आणि काळी हे पाणी घालून खडीसाखर घालून पिलं तर ह्यांना पोटात विकार पण बरे होतात. त्यातले कृमी कीटक लहान मुलांना पण डिलरी चालतं. खोका बरा होतो. आणखीन आपल्याला जर जखम आली आहे मोठी तिथं आपण त्याचा रस किंवा पानांचा रस लावला तर ती जखम लगेच भरण्यास खूप मदत होती.
1: बरं. एकंदरीत पण असं बघलं फुलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याचा एक बहराचा काळ असतो म्हणजे ही फुलं ही सरसकट 12 महिने उपलब्ध असतात असं नाही. त्याचप्रमाणे ऋतूनुसार भौगोलिक परिस्थितीनुसार ह्या सगळ्या गोष्टीचा त्या फुलांशी संबंध असतो म्हणजे निसर्गाची असतो तर त्या दृष्टीनं त्याच्यामध्ये काही औषधी गुण असतात का?

0: आणि त्याच भागासाठी ते उपयोगी असतात का? म्हणजे असं थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर कोकणामध्ये एखादं फूल उमलतंय, ते कोकणातच उमलतं, तर त्याचा काही औषधी गुण आहे तर तो त्याच वातावरणासाठी उपयोग होतो का?
1: सुरंगीचं स्पेशली तसं आहे, सुरंगीचं फुल आहे ते कोकणातल्या वेंगुर्ला भागात ह्या सगळ्या पट्ट्यात सुरंगची खूप झाड आहेत आणि सुरंगीच्या फुलांचा अत्तर करतात. आता आपल्या लागवड आलू आहे अजून ती कितपत रंगीची फुलं आणि त्या गुणधर्मान किती त्याचा वापर होईल किंवा किती त्याचा वास तीव्र असेल हे आजवर पण सांगू शकत नाही. कारण आपल्याकडे अजून सुरंगी झाडं ही सगळी आहेत, ही सगळी कोकण पट्ट्यात वेंगुर्ला सावंतवाडी ह्या सगळ्या पट्ट्या आणि तिथली जी सुरंगी आहे ती अतिशय छान आहे. त्याचं अत्तन होतात सुरंगीच्या फुला.
0: बरोबर.
1: मोगऱ्याची फुलं आहेत तर उन्हाळ्यात आपण सगळ्यांना मन होऊन तर अटतच आहे.
0: बरोबर.
1: आणि मोगऱ्याची फुलं सुद्धा जर तुम्ही पाण्यात घालून ठेवली आणि तुम्ही ते पाणी प्यायला तरी शरीराला थंडावा मिळतो किंवा आठाटलं तरी पण मी चालू शकतो. आणि उन्हाळ्याची फुलं सगळी जी उमलतात ती थंडावा मिळणारी असतो.
0: बरोबर. पण खरं तर ऋतू उन्हाळा
1: असतो,
0: त्यांचे गुणधर्म
1: थंड असतात.
0: बरोबर. त्याचे अशी कोणकोणती फुलं आहेत?
1: दाब, मोगरा, मोगऱ्यात सगळे प्रकार, जाई, जुई, चमेली, पुन्हा बहावा, बहावा पण थंडावा येतो.
0: बरोबर.
1: झेंडू आहे हे उष्ण प्रकृतीचं आहे, ते थंडीत येतं. हिवाळ्याच्या दसरा दिवाळीच्या दरम्यान झेंडू येतो, ते थोडस उष्ण प्रकृतीचं आहे. शेवंती सुद्धा उष्ण प्रकृतीचं आहे. आणखीन निशिगंध आहे, ते थंड आहे, निशिगंधानं थंडावा येतो. निशिगंध बऱ्यापैकी पावसाळा सोडल्या सगळ्या ऋतूत आपल्याला निशिगंध मिळतो.
0: बरोबर. त्या ऋतुमानानुसार त्यांचे गुणधर्म प्रमाण औषधांचा आपण वापर करू शकतो. जेव्हा आपण औषध म्हणून ही फुलं वापरतो वेगवेगळी तुम्ही सांगलीत, तर त्यासाठी काही काळजी घेणं गरजेचं आहे का?
1: धोत्याची फुलं हिशारी असतात. धोत्र्याचा फुलाचा वापर आपण कधीही आपल्या मनी करायचा नाही.
0: बर.
1: मग मी गुलाब, जास्वंद, मोरा, झेंडू, शिगंध ही फुलं आपण आपल्या माहितीची आपण वापरू शकतो.
0: बरोबर. मग धोत्र्यासारखी आणखी कुठली फुलं आहेत का?
1: आहेत. आपल्या ती घरात उपलब्ध नसतातच. धोत्रा तर हा विषारी आहे.
0: बर.
1: त्यात घेण्यासाठी तर उपयोगी नाहीच आहे. बाह्य उपचारासाठी धोत्र्याचा वापर करतात, ते पण आपण वैद्यांच्या सल्ल्याने करावे. आपल्या आपण काही करू नये तसं.
0: बरोबर. आता या ज्या औषध म्हणून आपण ही जी फुलांची वापर करतो त्याच्यावर अशी काही बंधनं आहेत का? म्हणजे तुम्हाला काही डायबिटीस आहे किंवा तुम्ही म्हटलं असं गर्भवती महिला, लहान मुलं ह्यांच्यासाठी काही बंधनं पाळणं गरजेचं आहे?
1: नाही, ही फुलं सगळ्यांना चालू शकतात असं काही बंधन नाही. लहान मुलं, गर्भवती स्त्रियांना पण मोगरा, गुलाब, सगळी फुलं, शेवंती सगळी चालू शकतात. तसं काही अडचण येण्याची शक्यता नाही. म्हाताऱ्या माणसांना सुद्धा चालू शकतात.
0: बरोबर. फक्त ती योग्य तऱ्हेनं आपण त्याचा वापर
1: करायचा. आणखीन त्याच्यात ती कीटकनाशकं मारलेली नाहीत ना ह्याची पण काळजी घ्यायची. फुलं कधीही वापरायची नाहीत. आपल्या घर बागेत कुंडीतली अशीच फुलं आपण वापरची.
0: बर. आणखी असे फुलांचे औषध उपयोग सांगाल का की आणखी वेगवेगळे आहेत? किंवा तुम्ही काही मोघम सांगितलेत आम्हाला, पण व्यतिरिक्त आणखी काही वेगवेगळे असतील तर ते सांगा.
1: जास्वंदीमध्ये पण सध्या अनेक रंग, अनेक प्रकार उपलब्ध आहेत. पण पण गणपतीला जी लाल देशी जास्वंद वापरतो ती औषधी आहे. औषधी म्हणजे त्याचं सरबत पण होऊ शकतं आणि ती केसांसाठी सुद्धा उपयुक्त आहे. जगपा कुसुम असा त्याचा उल्लेख केला जातो. निरनिराळे जास्वंदीचे रंग आहेत, पण लाल रंगाची जास्वंद आहे तीच आपण औषधासाठी वापरू शकतो.
0: थोडासा पद्धतीनं त्याचा किंवा तेलासाठी का वापर केला जातो?
1: जास्वंदीची फुलं जी आहे ती आपण ती आणि जास्वंदीची पानं ही दोन्ही मी तेलामध्ये उकळून त्याचा वापर केसांसाठी केला जातो आणि त्याच्यामुळे केस काळे होतात आणि गळ्याचे सुद्धा कमी होतात. आणि सरबत म्हणाल जास्वंदीची फुलं जी आहेत ती तुम्ही गरम पाणी जर जास्वंदीची फुलं घातली तर त्या फुलांचा सगळा अर्क पाण्यामध्ये उतरतो आणि लाल रंगाचं पाणी तयार होतं आणि त्याचा आपण सरबताचा वापर करू शकतो. लिंबू पिळून, आवळा घालून, पुदिन घालून आपण त्याचं सरबत बनवू शकतो. रक्तदाब नियंत्रणासाठी लाल जास्वंदीचा खूप उपयोग होतो. आणखी

0: लाल जास्वंद आहे त्वचा सुद्धा मोठे होते, ते एक प्रकारची जेल असते त्या जास्वंदी फुला, ती आपली त्वचा मोठे होते. आणि हेअर डायस आणि जास्वंदची पानं सुद्धा वापरतात, त्यामुळे केस काय राहू शकतात त्याचा रंग.
1: बरोबर. ह्या आपण थोडस उलझणाविषयी आतापर्यंत बोललो. अशी काही झाडं कि वनस्पती आहेत का की ज्या सहज आपण घरामध्ये लागवड करू शकतो आणि त्याचे औषधी उपयोग आहेत?
0: आहेत ना. आपण गवती चहा घरात करू शकतो.
1: बर.
0: गवती चहाचा काढा आपण करू शकतो, तर आपण थात घालून हा सुगंध बनवू शकतो. गवती चहाचं तेल सुद्धा निघतं.
1: बर.
0: ते सुद्धा उपयोगी असतं. घरात वाळा सुद्धा लावू शकता.
1: बर.
0: वाळ्याची मुळं आहे. आपण आता समजा तुम्ही जून महिन्यात वाळा लावला तर तुमचा उन्हाळा येईपर्यंत त्याची पुन्हा वाढ होते. मग तुम्ही कुंडीतला वाळा काढून त्याची मुळं वापरली पाण्यासाठी महिन्यात आपलं पाणी उन्हाळ्यावर सुगंधित होऊ शकतो.
1: आणि थंडाचं
0: प्रमाण खूप आहे, त्यामुळे वाळा आपण लावू शकतो. वेखंड घरी लावू शकतो.
1: बर.
0: वेखंडाचं पण गंध मिळत. तुम्ही वेखंड पण लावू शकता. वेखंड झाड लावलं की तुमच्या डास पण येतील आणि सरसाठी वेखंड खूप उपयोगी.
1: बर.
0: कोरफड लावू शकतो आपण. कोरफडीमुळं खोकला येतो, केसांसाठी उपयोगी आहे कोरफड. आपण तुळस आपली आहेच आहे. तुळशीची झाड जरी तुम्ही भरपूर लिहिली तरी तुळशीमधून येणारा जो ऑक्सिजन आहे त्याचा आपल्याला छान फायदा तर होतोच होतो. तुळशीच्या पानच्या रसामुळे खोकला कमी होतो, तुमच्या शरीरातला ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. त्यामुळं
1: तुळस असा घरामध्ये बरेच
0: म्हणून तर तुळस पूज्य आहे की ह्या सगळ्याच्या त्याच्या फायद्यामुळे की तिथे लक्ष्मीचा वास आहे, आरोग्य चांगलं राहतं. त्यामुळं लक्ष्मीचा वास आहे आपण तुळस म्हणतो.
1: बरोबर.
0: अशी पूज्य तुळस आपल्या घरात असावी. सर्दी खोला शरीराला ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं.
1: बरोबर.
0: वातावरण चांगतं, वातावरण शुद्ध होते तुळीमुळं.
1: बरोबर.
0: आपण कढीपत्ता लावू शकतो. कढीपत्त्याची जी फुलं येतात त्या फुलांचा वास पण खूप सुंदर असतो. कढीपत्त्याला फुलं येतात आणि त्याच्यानंतर त्याच्या बी तयार होतात, पण त्या फुलांचा वास इतका छान असतो कढीपत्त्याच्या, छान असतो. ती दिसायला पण छान असतो, गुच्छान येतात.
1: बर.
0: कढीपत्ता केसासाठी चांगला तर हेच आहे, रक्तवाढीसाठी चांगला आहे. कढीपत्त्यामध्ये कॅल्शियम खूप आहे, त्यामुळं प्रत्येक गृहिणीनं रोज एक मुठभर कढीपत्ता खा
1: नुसताच.
0: बर. तर तिचं आरोग्य खूप छान राहायला मदत होते.
1: वा, खूप छान आहे. खरं म्हणजे तुम्ही मुद्दामून आपल्या मैत्रिणींसाठी ही टीप दिली, खूप चांगला आहे. तर केसांसाठीही चांगला आहे आणि आपल्याला माहितीये की प्रत्येक वयाच्या टप्प्यावरती वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला सामोरं जायचं.
0: प्रत्येक गृहिणीनं रोज एक मुठभर कढीपत्ता खावा. एक तर कॅल्शियम आहे त्याच्या, केसांसाठी चांगला आहे. केस काळे राहत त्यांनी पांढरे
1: व्हायचं
0: कमी होत. प्राजक्ताची फुलं आहेत ती संध्याकाळी उमलतात. प्राजक्ताच्या फुलांचा संध्याकाळ जरी असा वातावरणात इतका सुगंध पसरतो की त्यांना मन आपलं एकदम प्रफुल्लित होत. आणखी अरोमा थेरपी मध्ये किंवा पुष्प औषधी मध्ये ह्याचा वापर करून औषध बनवलेली आहेत की म्हणजे सुवासामुळे आपलं मन कसं कमी होतं, आपला स्ट्रेस कसा कमी होतो, त्यात प्राजक्ताचा पहिला नंबर लागला. आणि प्राजक्ताच्या फुलात देठ केशरी असतात, तर ते आपण केशरी रंग करण्यासाठी कृत्रिम रंग न वापरता आपण केशरी रंग करण्यासाठी प्राजक्ता देठांचा वापर करू शकतो. तुम्ही केशरी भात करण्यासाठी, केशरी खीर करण्यासाठी जर ते देठ तुम्ही वापरले दुधात उकळून केशरासारखा त्याचा केशरी रंग आहे. आणखीन प्राजक्ताच्या पानांचा काढा आहे तो तुम्हाला तापावर अतिशय गुणकारी आहे. प्राजक्ताचा पानांचा काढा घेतला काहीही इन्फेक्शन न होता जर थंडीनं ताप असेल तर तो ताप प्राजक्ताच्या पानांच्या काढणी जातो. आणखीन संधिवातावर पण त्याचा उपयोग आहे. प्राजक्ताच्या पानांचा लेप वाटून तुम्ही जर दुखा भागावर लावलं तर तुमचं दुखायचं प्रमाण किंवा सूज कमी येईल प्राजक्ताच्या पाणी. अनंताची जी फुलं असतात पांढरी आपण गणपतीला राहतो अनंताची फुलं.
1: बरोबर.
0: ती संध्याकाळच्या वेळी उमलतात, त्याचा वास तर इतका अंतर्मुग्ध करणारा असतो. आणि अनंताच्या झाडाचं जे मूळ असतं हे खूप औषधी असतं. शरीरातली ते उष्णता कमी करतं. अनंत मूळ म्हणायचं त्याला, खूप औषधी आहे. स्त्रियांच्या बऱ्याच रोगात ते उपयोगी आहेत. आणखी अनंताचं फुल सुद्धा मी जर

0: ठेवलं तर रात्री आणि सकाळी त्याचं पाणी तरी आपल्याला खूप फ्रेश आणि मन छान होतं की त्या पाण्यालाच इतका वास खूप छान आलेला असतो असं त्या औषधी फुल आणि त्याची मुळं औषधापासून सारी वाद्यासह हे औषध बनतात आनंदाच्या मुळापासून ते आपल्या लहान मुलांसाठी स्त्रियांसाठी अतिशय उपयोगी आहे.
1: एकरीत सगळ्या फुलांचे आपण औषधी उपयोग बघितले इन जनरल पुष्पौषधी याचा कशासाठी जास्त उपयोग केला जातो सध्या जी जीवनशैली आहे आपण बघतो त्याचा याचा कशा प्रमाणात उपयोग होऊ शकतो.
0: आपल्या भारतात खूप जुनी पद्धत आहे किंवा खूप वर्षांपासूनची परंपरा आहे की सुवासाची थेरपी अरोमा थेरपी खूप आजारांना बरे करण्यासाठीचा वापरतो आणि यामुळे आपल्या अनावर त्याचा जादू परिणाम होतो. अरोमा थेरपीमध्ये तेलांचा वापर होतो तेलांमध्ये फुले घालून अर्क करतात त्याला एसेन्शियल ऑइल म्हणतात. ऑइल जरी आपण शरीराला लावलं तरी आपलं मन आणि शरीर आणि त्वचा सुद्धा छान होते. आता ह्या एसेन्शियल ऑइल मध्ये कुठली कुठली लव्हेंडर जोजोबा कुला ही औषधं वापरतात. आणखीन ह्याच्या वापरामुळे काय होतं मेंदू शांत होतो संतुलित राहतो मेंटल इमोशनल आजारावर अरोमाथेरपीचा खूप उपयोग होतो. आणि कनोज भारतामध्ये आपल्याकडे कनोज जे शहर आहे तिथं अत्तर बनवायचे पारंपरिक जुन अत्तर बनवायचे कारखाने आहेत तर हे अत्तर
1: नैसर्गिकरित्या
0: बनवलं जातं. आणि अरोमा थेरपी ही हिलिंग ट्रीटमेंट आहे. अरोमा म्हणजे वास सुवास ही त्याच्याच या थेरपीमध्ये फुलं पानं याच्यापासून तेल आणि अत्तर बनवतात. आणि आपण हे तेल अत्तर झाली आणि आपण जर पोटात घ्यायचं असेल तर आपण फुलं पानं गरम पाण्यात किंवा पाण्यात रात्रभर काचेच्या ग्लासमध्ये घेऊन पाणी पिऊ शकतो. ह्या काहीही साईड इफेक्ट नाही त्याचा छान शरीराला उपयोग होतो.
1: नक्कीच. आणि तुम्ही म्हणालात हे सुगंधित फुलांचा आपण या अरोमासाठी उपयोग करू शकतो म्हणजे मग ती घराघरी आपण तेल
0: करू शकतो. या तेला ते करण्यासाठी खोबऱ्याचं शुद्ध तेल किंवा तिळाचं तेल वापरायचं आणि त्यामध्ये तुम्हाला जी फुलं मिळतात किंवा उपलब्ध आहे ती तुम्ही तेलात जर घालून ठेवली
1: साधारण कुठली फुलं सांगाल.
0: मोगऱ्यात होऊ शकतं जी जुई मेली सोनचाफा होऊ शकतं लव्हेंडरची फुलं मिळतात
1: म्हणजे थोडक्याची सुगंधी
0: फुलं आहेत त्याचं तुम्ही कुणकुणा कशाही अत्तर बनवू शकता किंवा तेल बनवू शकता.
1: बरोबर. तर एकंदरीत रोहिणीताई की खूप छान पद्धतीनं अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या फुलांविषयी तुम्ही सांगितलं तर याचा वापर आणि तुम्ही सांगितलेली माहिती आहे यासाठी एकत्रित श्रोत्यांना तुम्ही काय सांगाल.
0: माझं मैत्रिणींना असं सांग आहे की आपल्या गृहिणींच्या हातातच हे सगळं आसपास असतो. आपण काय करतो की फुलं आणतो देवा घालतो नंतर विसर्जन करतो असं नाही. या फुलांचा वापर आपल्या मनासाठी शरीरासाठी ह्याच्यासाठी आपण करू शकतो. आणखी त्याच्यानंतर ती फुलं देवाची वगैरे सुकलेली असतात किंवा आपण वापर औषध असतात ती फुलं वापरून जी शिल्लक राहिलेली असतात त्या तुम्ही कंपोस्ट करून ते सुद्धा तुम्ही कुंड वापरू शकता किंवा त्याची माती होऊ शकते आणि त्याच्यात तुम्ही झाडं लावू शकता. त्या त्याचं फुलांचं पानं फुलं काहीही वायाच नाहीत किंवा कराट नटता आपण त्याचं त्याच्या वापर झाल्यानंतर त्याचं कंपोस्ट करून त्याचा सुद्धा वापर करू शकतो. माझं मैत्रिणी असं सांग आहे की रोजच्या वापरात हे आपल्या हजासा जे हातात आपण आपल्याला फुलं मिळाली जास्वंदीची पाण्यात घालून ठेवायची आपण सगळ्या घातल्यांना रंग सरबत द्यायचं गोकर्णीची फुलं मिळाली आपल्या तब्येतीशी चांगलंच आहे बीटी सकाळी सकाळी हे जाता येता करून आपण तब्येत खूप छान ठेवू शकतो.
1: नक्कीच.
0: हे मी सगळं आता तुम्हाला सांगितलंय ते मी माझा छंद आहे की फुलांचा का उपयोग होईल किंवा फुलं का फेकून येत वापर झाल्यानंतर का फेकून येत त्याचा पुढे काय उपयोग होईल असं शोधत शोधत त्या छंदान वाचनातून मी ह्या सगळ्याचा अभ्यास आणि ह्या सगळ्याचा अनुभव घेतला आणि असाच अनुभव माझ्या सगळ्या मैत्रिणी घ्यावा आणि सगळ्यांनी वापर करावा.
1: तर खूप छान रोहिताई वेगळी माहिती आज आला इथं मिळाली कारण तू म्हणाला तसं सगळी फुलं बागेदाची सगळ्यांच्या इथंही असतील फक्त काढून देवाला घालण्यापुरती त्या वापर होत असेल पण ह्या सगळ्या गोष्टीतनं खूप काही गोष्टी मिळत आहेत आपल्याला म्हणजे प्रत्येक अगदी फुल अगदी तुम्ही सांगत तसं बघू

0: राजासारखी छोटी जरी फुलं असली तरी त्याच्यामध्ये खूप औषधी असे छान गुण आहेत. तर खूप छान माहिती तुम्ही आम्हाला दिलीत. तर आज मी इथे आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं याबद्दल वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. नमस्कार.
1: नमस्कार.
0: सख्यानो, रोहिणी पाटील यांची ऐश्वर बेहरे यांनी घेतलेली मुलाखतच आपण आली आणि या मुलाखतून आपल्याला बागेत सहज उपलब्ध असणाऱ्या फुलझाडांचे आणि इतरही झाडांचे औषधी गुणधर्म समजले. निदान ही तरी झाडं आपण आपल्या बगीच्यामध्ये नक्की लावू शकतो. मैत्रिणीनो, निसर्ग आपला नेहमीच भरून देत असतो. आवश्यकता आहे ते त्यानं दिलेल्या या दानाची जपणूक करण्याची आणि या निसर्गाचं संवर्धन करण्याची. अगदी घराच्या भोवताली फार जागा नसेल किंवा खूप काही झाडं आपण लावू शकत नसलो तरी ही जी काही उपयोगाची झाडं आहेत ती अगदी घराच्या बाल्कनीमध्ये किंवा गच्चीमध्ये आपण नक्की लावूया आणि आपली एक छोटीशी बाग नक्की तयार करूया आणि ह्या आपल्या छोट्या बागेतून आपल्या मनाचा आनंद नक्की मिळवूया आणि या निमित्तानं निसर्ग संवर्धनाचा वस देखील आपल्याकडून जपला जाईल. कार्यक्रमात टप्प्यावर ऐकूया एक छानसं गीत.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्रनिर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आणि या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आणि आता ऐकूया नेत्रा भगवान यांचं कविता वाचन.
1: भात माता, प्रयत्न थोडा करशील तेव्हा आवाज येईल शांततेतून. प्रयत्न थोडा करशील तेव्हा आवाज येईल शांततेतून. भारत माता बोलत असेल तुझ्या आतून.

तून सांगे कथा शौर्याच्या ती अभिमानाच्या धैर्याच्या मातीसाठी प्राण दिलेल्या कणखर दैवी लोकांच्या सांगेल सारा इतिहास ती सांगेल खुणा पुसलेल्या दाखवेल चेहरा खऱ्याचा आणि दाखवेल गोष्टी रचलेल्या रडेल जेव्हा आठवेलला धर्माधर्मांमधले वाद युद्ध दंगल फाळणीने नटलेली मृत्यूला साद सांगेल आक्रमण परकीची सांगेल गुलामगिरीचा अपमान सतत दिसेल मनाच्या स्वप्न अखंड हिंदुस्तान निसर्ग बद्दल बोलताना चेहऱ्याचा खुल प्रत्येक राजाबद्दल अगदी अभिमानाने बोलेल भाषांबद्दल बोलेल ती सांगेल परंपरा संस्कृती स्वातंत्र्याच्या सुखात सुद्धा आठवेल हुतात्म्याची महती शेवटी जेव्हा थांबेल ती तेव्हा हसत देण शेवटी जेव्हा थांबेल ती तेव्हा हसत देण रूप कारण असंख्य लोकांमध्ये पेरायच असेल तिला देशाभिमानाच रूप शब्द तस तू बरच जाणतेस तर हेही जाण बंधून ठेवू भात्यात शब्दांचा बाण खुपेल तुझा शब्द तरीही तू बोल हळूहळू कळेल तुलाही शब्दांचं त्या मूल शब्द म्हणजे आयुष्याची सहज सुंदर वाट शब्द म्हणजे लखून शब्द म्हणजे धुकं दाट शब्द आणता सार काही शब्दही बोलतात शब्दातून जमलं तर पडलं तर काढ त्यांना भात्यातून मौन काही वाईट नाही मनाची एक भाषा असते पण शब्द बोलतात थेट त्यांना कोठे पोचण्याची मुभा असते भाषा असो कोणतीही शब्द असतात महत्वाचे शब्दच ठरतात मर्मकार अस्तित्वात पहाडाचे एकटं नको समजूता जर कोणी उरणार नाही एकटं नको समजूला जरी कोणी उरणार नाही शब्द असतील सोतीला ते साथ सोडणार नाही प्रॅक्टिकल बघूया कथो म्हणजे कविता विवितेत लिहिण्यासाठी ठेवू थोडं बाजूला पण हे आता समजू की वारा तसा अलगत कोणाच्या हातात काही येत नाही वारा तसा अलगत कोणाच्या हातात काही येत नाही डोळे बघून सहज सारे विचार वाचता येत नाही प्रेम कवितेतला मोगरा काही एकमेव फूल नाही आणि मौन काही नेहमी सारी खरी उत्तरं देत नाही काळ ठरत नसतो औषध प्रत्येकच समस्यांवर प्रेम कधी पुरत नसतं पसाभर ओंजळभर कोणी कोणात नसतो अडकत आपलं सोडून आयुष्यभर आणि नेहमी असतोच किताबा आपला आपल्याच हृदयावर खरंच का दुःख वाहतात कधी डोळ्यांमधल्या श्रुतून खरं आपण जातो एकमेकांना विचारातून मनातून घरच्यांशिवाय देत नाही कोणी आशीर्वाद जीव ओतून आणि नको धडपड व्यक्त करण्याची प्रत्येक क्षण कवितेतून सार सार समजून आ जगू वास्तवात स्वग उपयोगी पडत नसतात साध्या मंडणात आपले साधे शब्द आणि साधे विचार बरे तेच ठरतील आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणी खरे

0: मावळत्या सूर्यासारखा होता. तेजस्वी, प्रसन्न, चकाकता. ती मावळत्या सूर्यासारखी भासायची. उदास, शांत, स्वतःमध्ये हरवणारी. त्याला तिच्या शांततेचं ओढ पडायचं नेहमी आणि तिला त्या प्रसन्नतेचा हेवा वाटायचा. तिला त्या चकाकणं उग्र वाटायचं. त्याला तिला शांत राहणं भेसूर वाटायचं. त्याला तिचं नेमक्या वेळेस मावळणं आवडायचं नाही. तिला मात्र त्याचं उगवण्याचं कौतुक वाटायचं. तिची शांतता घेऊन व्हायचा. ती त्याला तेजस्पणाचं गमक विचारायची. त्या एकमेकांना आपलं आयुष्य ठाऊक होतं. त्या एकमेकांना एकमेकांचं आयुष्य ठाऊक होतं. एकमेकांना एकमेकांची विशेषता ठाऊक होती आणि त्या एकमेकांना आपण असेच राहू हेही ठाऊक होतं. त्या तिचे गुण हवे होते. तिला त्याचे गुण हवे होते. पण ते कधी घडलेच नाही. त्याच्या नशिबाच्या रेषा कधी जुळल्याच नाही. त्यांच्या दिशा वेगळ्या होत्या. त्यांचे मार्ग वेगळे होते. त्यांचं आयुष्य वेगळं होतं. साम्य होतं ते फक्त एकाच गोष्टीत. त्याच्या शेवटापासून तिची सुरुवात होती आणि तिच्या शेवटापासून त्याची सुरुवात होती.
1: नेता भगवान यांचं कविता वाचून आता आपण ऐकलं.

तर श्रोतो आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा आजचा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला मला नक्की कळा. आणि आता मात्र ऐश्वर्याला निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.

0: वनिता मंडळ कार्यक्रम प्रसार करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर.
1: महिलांचा कार्यक्रम वनिता मंडळपणे मुंबई केंद्राचा हा कार्यक्रम केंद्रानं सहक्षेपित केला. आता दुपारचे 1 वाजले. विविध भारती प्रसार सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सक्षेपित करीत आहोत.
2: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सूर्य धड़कन कार्यक्रम सुला सफर. बस कुछ के बाद

0: को मजदूरी मिलने में विलंब ना हो।
1: विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका मोहीम अर्थात VBGMG कायदा 1 जुलैपासून लागू झाला आहे। विकसित भारत संकल्पनेला अधिक गती देण्याकरता या कायद्यांतर्गत पुढील 5 वर्षांमध्ये देशातल्या 286,000 ग्रामपंचायतींमध्ये 7.5 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली। देशात दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतली शहरं तसंच दुर्गम भागांमध्ये विमान प्रवासात चालना देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल विकसित उडान योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ केला। 28,840 कोटी रुपये या योजनेत 100% जास्त विमानतळ आणि 200 हेलिपॅड्सच्या विकासात चालना मिळेल असा विश्वास नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी व्यक्त केला। राजस्थान जोधपूर इथं झालेल्या या कार्यक्रमात जोधपूर विमानतळावर नवं टर्मिनल बनण्याचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं। पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर होर्मुझच्या समुद्रधुनीतून LNG अर्थात द्रव नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत। यावर्षीच्या 8 महिन्यात हे निर्बंध लादले होते। सरकारच्या जैव इंधन मिश्रण कार्यक्रमाबाबत होणाऱ्या विधायक टीकेचं स्वागत करायची सरकारची भूमिका आहे। आणलेल्या सूचनांचा या कार्यक्रमात समावेश करून आवश्यक त्या सुधारणा करू असं आश्वासन केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिलं। राजस्थानात एका कार्यक्रमात ते काल बोलत होते। इथेनॉल ही नवीन कल्पना नसून 1 शतकापेक्षा जास्त काळाचा वापर होत आहे असं त्यांनी सांगितलं। ऑस्ट्रेलियासाठी भारत हा आर्थिक क्षेत्रातला महत्वाचा भागीदार आहे प्रतिपादन ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानेझ यांनी केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 8 ते 10 जुलै दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत। या पार्श्वभूमीवर अल्बानेझ यांनी कार्यालयानं एक निवेदन जारी केलं। भारत जगातली चौथी सर्वात मोठी आणि सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून या दोन देशांमधलं सहकार्य हे सर्वसमावेशक धोरणात भागीदारीच्या पायावर उभं आहे असं यात म्हटलंय। व्यापार रक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रामधलं सहकार्य हे दोन देशांसाठी फायदेशीर ठरत आहे। हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता स्थैर्य आणि समृद्धीसाठी या दोन देशांमधले संबंध महत्त्वाचे आहेत असंही निवेदनात नमूद आहे। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आजपासून 10 जुलैपर्यंत कतार बहरीन कुवैत आणि ओमान या देशांच्या दौऱ्यावर जात आहेत। या दरम्यान ते या देशांचे परराष्ट्र मंत्री आणि नेत्यांबरोबर बैठका घेतील। भारतात या देशांबरोबरचे द्विपक्षीय संबंध आणखी बळकट करणं तसंच स्थानिक घडामोडी आणि सामाजिक हिताच्या मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करणं हा या दौऱ्याचा उद्देश असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे। यंदाच्या श्री अमरनाथ यात्रेला सहज सुरुवात झाली असून पहिल्या 2 दिवसांमध्ये 32,113 भाविकांनी अमरनाथच्या पवित्र गुहेचं दर्शन घेतलं आहे। यात्रेच्या दुसऱ्या दिवशीच 20,145 भाविकांनी दर्शन घेतलं असून गेल्या वर्षी तुलनेत ही संख्या अधिक आहे। दरम्यान यात्रेकर चौथा जहाज आज पहाटे जम्मूमधल्या भगवतीनगर यात्री निवासातून कडकोट सुरक्षा व्यवस्थे रवाना झाला। या टप्प्यावर 6,131 भाविक 291 वाहनांमधून भलगाम आणि बलतल या दोन्ही मार्गांनी अमरनाथकडे रवाना झाले। दोन्ही मार्गांवर यात्रेसाठी आवश्यक सुरक्षा आणि सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून येत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर मला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या असता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। व्हेनेझुएलाच्या दुहेरी भूकंपात मृत्यूमुख खेळलेल्यांची संख्या 2,954 वर गेल्याची माहिती नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष होर्हे रोड्रिगेज यांनी दिली। या दुर्घटनेत 16,000 जास्त जण जखमी झाल्याचं तर जवळपास 16,000 जण बेघर झाल्याचंही सांगितलं। मदत आणि बचाव कार्य अधिक सुरू आहे। व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्ष डेल्सी रॉड्रिगेज यांनी 7 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे। 24 जून रोजी 7.2 आणि 7.5 स्केलच्या 2 शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलाला हरवून सोडलं। कोंगो याच्यात इबोला विषाणूचा प्रादुर्भाव सुरूच असून आतापर्यंत 1,558 रुग्णांची नोंद झाली आहे। यापैकी 492 जणांचा मृत्यू झाला आहे। सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या त्या अहवालानुसार 239 रुग्ण बरे झाले आहेत तर 628 रुग्णांना विलगीकरणात ठेवलं असून त्यावर उपचार सुरू आहेत। याशिवाय

185 संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. अमेरिका 250 स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. यांचे सहायक युरी ओशाको यांनी माहिती दिली. युक्रेन विरुद्धच्या संघर्षात लवकरात लवकर तोडगा निघाला तर दोन्ही देशांमध्ये व्यापक सहकार्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल असं मत यावेळी ट्रम्प यांनी व्यक्त केल्याचंही ते म्हणाले. इंग्लंड आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या 5 T20 सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात काल इंग्लंड भारताचा गडी राखून पराभव केला. भारताने इंग्लंड समोर ओढलेलं 189 धावांचं लक्ष इंग्लंड 19 षटकांमध्ये पूर्ण केलं. आता भारत आणि इंग्लंडमध्ये पुढचा सामना येत्या मंगळवारी नॉटिंगहॅम इथं होणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सनं पेरूवर 1-0 असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. फ्रान्सचा कर्णधार किलियन एम्बापेनं सामन्यातला एकमेव गोल केला. उपांत्य फेरीत फ्रान्सचा सामना मोरोक्कोशी होईल. राउंड ऑफ 32 मधल्या शेवटच्या सामन्यात काल अर्जेंटिनानं कबो वेर्डेवर तर कोलंबियानं घानावर विजय मिळवून राउंड ऑफ 16 प्रवेश केला. विम्बल्डन टेनिस अंकपद स्पर्धेत महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत एलिझे मेर्टन्स जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असली एलेना बाकी या 7-7, 6-1 असा मध्ये पराभवाचा धक्का दिला. तर अलेक्झांड्रा याला ही तिसऱ्या क्रमांकाची टेनिसपटू इगा श्विंटेक हिच्यावर 7-6, 6-2 अशी मात केली. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तिजनबाई यांचं आज निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वाव आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्या पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अतिशय योगदानासाठी पद्मश्री, पद्मविभूषण आणि पद्मभूषण या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती पी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिजाबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. भारतीय संस्कृती जागतिक मंचावर नेण्यातलं त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील या शब्दात राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली दिली. तिजनबाई भारताची समृद्ध लोकपरंपरा विशेषतः महाभारताच्या जरामर गोडी जनमानसापर्यंत नेल्या गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. तिजनबाईंच्या निधनानं कला आणि संस्कृती विश्वाला परिमित झाल्याची भावना प्रधानमंत्री मोदी यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र आजही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबई सोसायट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलीत. त्यामुळे वाहतूक खोळंबल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. ठाणे जिल्ह्यातही दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असून रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. रायगड जिल्ह्यात खोली इथल्या धनित धबधब्या परिसरात असलेल्या 100 अधिक पर्यटकांची स्वरूप करण्यात आली. बुलढाणा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळत आहेत. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज महाराष्ट्र, गुजरात, कोकण, गोवा, ओदिशासाठी अतिमुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. तर छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थान अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. एलजी पुरवठ्याचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. व्हेनेझुएलातल्या भूकंपात मृत्यूमुख पडलेल्यांची संख्या सुमारे 3,000 आहे. ख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तिजनबाईचं निधन आणि देशभरात पावसाचा जोर कम. मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातमी देत आहे. ठळक बातम्या. मुंबईसह राज्यात विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी राम योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी, केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. एलएनजी पुरवठ्याचे आपत्कालीन बंद मागायचा सरकार निर्णय. मुंबई विमानतळावर मला प्रवाशांकडून 6 कोटी रुपयांचं 4 किलो देशी सोनं जप्त. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तिजनबाई यांचं निधन, मान्यवरांकडून शोक व्यक्त. राज्यात आजही मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत, त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व वाहतूक एकच थांबवण्यात आली होती, यामुळे विमानतुकीला मोठा फटका बसला. यासह राज्यभरात पावसाबद्दल अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत आज सोसाट्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दर माटुंग, शिवाजी पार्क, रिसर घाटपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली. कुर्ल्यात झाड अंगावर एकाचा मृत्यू झाला. हार्बर लाईनवर शिवडी स्थानकाजवळ रेल्वे मार्गावर झाड पडल्यानं रेल्वे सेवा खंडित झाली होती. आज दुपारी 3:20 सुमाराला समुद्राला 4 मीटरपेक्षा अधिक उंची भरती येणार आहे, त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी आणि अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. काल दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांचा पाणीसाठा वाढून 13% गेला आहे. मुंबई शहरात गेल्या 24 तासांमध्ये जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 74% पावसाची नोंद झाली आहे. शहराच्या विविध भागांमध्ये या कालावधीत 250 ते 300 मिलीमीटर

पावसाची नोंद झाली. मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा धोका कायम आहे. पावसाबरोबर आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे घणसोली आणि ऐरो इथं इमारतींवरचे पत्रे उडून गेले. ठाणे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं तसंच झाडं उन्मळून पडली. ठाण्यात एका इमारत गॅलरी कोसळल्यामुळे 2 जण जखमी झाले. ठाणे शहरासह कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली, नवी मुंबईतले अनेक सखल भाग जलमय झाले असून अनेक रहिवासी पाण्यात अडकले आहेत. रायगड जिल्ह्यात पांडवकडा धबधब्याच्या प्रवाहात शुक्रवारी वाहून गेलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्याचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही. नेरळ हद्दीतल्या पेप किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेल्या 4 पैकी 1 जण दरड कोसळून जखमी झाला. खोपोली इथल्या झेनिथ धब्याच्या परिसरात अडकलेल्या 100+ पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी अचानक वाढल्यामुळे हे पर्यटक अडकले होते. स्थानिक आणि प्रशासनानं त्यांच्या मदतीने त्यांना बाहेर काढलं. मुंबई गोवा महामार्गावर सुळखिंडीत पाणी साचल्यामुळे गेले 4 तास हा मार्ग बंद आहे. तर रोहा

0: सखल भाग जलमय असून अनेक रहिवासी पाण्यात अडकले आहेत. रायगड जिल्ह्यात पांडवकडा धबधब्याच्या प्रवाहात शुक्रवारी वाहिलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्याचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही. नेरळ हद्दीतल्या पेप किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेल्या चौघांपैकी एक जण दरड कोसळून जखमी झाला. खोपोली इथल्या झेनिथ धब्याच्या परिसरात अडकलेल्या 100+ पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी अचानक वाढल्यामुळे हे पर्यटक अडकले होते. स्थानिक आणि प्रशासनाच्या मदतीने त्यांना बाहेर काढलं. मुंबई गोवा महामार्गावर सुळखिंडीत पाणी साचल्यामुळे गेले 4 तास हा मार्ग बंद आहे. तर रोहा भिसे नागोटणे महामार्गावर भिसे खिंडीत दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे हा दिवसभरासाठी बंद केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. सकाळी 11 वाजताच्या स्थितीनुसार खेडमधल्या जगबुडी नदी धोका पातळी ओलांडली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्री भुईसावडा घाटात दरड कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. तरी पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. पावसामुळे जिल्ह्याच्या सुमारे 7 गावांमधला वीज पुरवठा खंडित आहे. पालघर बुलढाणा कोल्हापूर सारी जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळत आहेत. अकोल्यात मात्र म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. हवामान विभागानं आज मुंबई शहर मुंबई उपनगर पालघर ठाणे रायगड पुणे सातारा रत्नागिरी आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना रेड अलर्ट तर नाशिक सिंधुदुर्ग भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला.
1: विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांना 25,000 रुपयांचा निधी दूरस्थ पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा आला असून राज्य सरकारांनीही आपला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं.
2: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी. मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा, भारत सरकार ने अपना शेयर दिया, अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो.
1: विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका मोहीम अर्थात VBG रामजी कायदा 1 जुलैपासून लागू झाला आहे. विकसित भारत या संकल्पनेला अधिगती देण्याकरता या कायद्यांतर्गत पुढच्या 5 वर्षांमध्ये देशातल्या 286,000 ग्रामपंचायतमध्ये 7,50,00,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर येत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर होर्मुझच्या समुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायू पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर LNG पुरवठ्याचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. याशीच्या 5 महिन्यात हे निर्बंध लादले होते. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं राज्यातले सर्व जिल्हाधिकारी आणि बाल संरक्षण कक्षाच्या अध्यक्षांना जिल्ह्यांमधल्या बाल संरक्षण व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेऊन 15 जुलैपर्यंत सविस्तर अहवाल सादर करायचे निर्देश दिले आहेत. हा अहवाल संबंधित विभागांकडून माहिती संकलित करूनही तर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पडताळणी करून वस्तुनिष्ठ स्वरूप सादर करावा असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. मुंबई अहमदाबादच्या बुलेट ट्रेन मार्गावर बिवळी ते बारा कुर्ला संकुल यरमांच्या मेगत बोगद्याच्या कामाला सुरुवात झाली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज कामाचा औपचारिक आरंभ होणार होता पण खराब हवामानामुळे कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता आणि काम तात्काळ सुरू करायचे निर्देश रेल्वे मंत्रालयानं संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. माजी राज्यसभा सदस्य विनय सहस्रबुद्धे यांची काल मुंबईतल्या एशियाटिक सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाली. 2 वर्षांहून अधिक प्राज्ञा संस्थेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहस्रबुद्धे यांनी ज्येष्ठ पत्रकार आणि माजी राज्यसभा सदस्य कुमार केतक यांचा पराभव केला. यावर्षी संस्थेच्या सदस्यत्वासाठीच्या अर्जांमध्ये झाली वाढ आणि निवडणुकीतल्या पॅनल्सना आलेला राजकीय पक्षांचा पाठिंबा यामुळे निवडणूक लक्षवेधी ठरली. आशीवारीच्या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ निवृत्ती आणि संतश्रेष्ठ मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्यात आज भक्तिमय वातावरणात रिंगण सोहळे पार पडले. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात दातली इथं संत निवृत्ती महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंग उत्साहात झालं. ज्ञानोबा तुकारामांच्या जोशात सुमारे 3-35,000 वारकरी यात सहभाग झाले. पुष्पवृष्टी टाळ मृदंग आणि हरिनामाच्या गजनं परिसर दुमून गेला. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर एका महिला प्रवाशाकडून जवळपास 6 कोटी रुपयांचं सोनं जप्त केलं. गुप्त माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी दुबईवरून आलेल्या माहितीची

ची झडती घेतली. तिच्याकडे 4 किलो परदेशी बनावटीचं सोनं आढळलं. या महिलेला अटक करण्यात आली असून पुढचा तपास सुरू आहे. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तिजनबाई यांचं आज निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या 1 दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 सुमाराला त्यांची अनाज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचाचा आकर्षभावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीत त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिजनबाई निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. भारतीय संस्कृती जागतिक मंचावर नेण्यात त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील या शब्दात राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली. तिजनबाईंनी भारताची समृद्ध लोकपरंपरा, विशेषतः महाभारताच्या अजरामर गोष्टी जनमानसापर्यंत नेल्या असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. तिजनबाईंच्या निधनं कला आणि संस्कृती विश्वाची अपरिमित हानी झाल्याची भावना प्रधानमंत्री मोदी यांनी व्यक्त केली. याशिवाय विविध क्षेत्रातले अन्यवर तिजनबाई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव दिखे यांचं निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आदरांजली वाहिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईसह राज्यात विविध भागांमध्ये संततधार काम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. मुंबई विमानतळावर महिला प्रवाशांकडून 10 कोटी रुपयांचं 4 किलो देशी सोनं जप्त. आणि विख्यात पटवणी गायिका पद्मविभूषण तिजनबाई यांचं निधन. मान्यवरांकडून शोक व्यक्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: ये है विविध भारती,
1: उजड़े उनकी यादों की। उजड़े उनकी यादों की।

हॅलो फ्रेंड्स, मी दिव्या तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या युववाणी या कार्यक्रमात. फ्रेंड्स, जल है तो कल है हे वाक्य आपण नेहमी ऐकतो. पाणी हे निसर्गानं मानवाला दिलेलं सगळ्यात मोठं मौल्यवान असं वरदान आहे. अन्नाशिवाय माणूस काही आठवडे जगू शकतो, पण पाण्याशिवाय जगणं कठीण आहे. आपल्या पृथ्वीवर 71% भाग हा पाण्यानं व्यापलेला असला तरी पण त्यापैकी फक्त 2.5% पाणी हे गोड पाणी अर्थात पिण्यासाठी योग्य असं पाणी आहे. त्यात सुद्धा 1% कमी पाणी आपल्याला सहज उपलब्ध होतं. वाढती लोकसंख्या, शहरीकरण आणि बेजबाबदार वापरामुळं आज पाण्याचं संकट जगभर गंभीर बनलंय. आणि म्हणूनच पाणी वाचूया हा फक्त नारा नसून काळाची गरज बनली आहे. आता याच पाण्याचं महत्व सांगणारा संवाद आपण ऐकणार आहोत. जलसंवर्धन काळाची गरज. पाणी बचतीसाठी किंवा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, नेमकी पाणी टंचाई का जाणवतीये यावरती डॉक्टर व्ही एन शिंदे, कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचं मत आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी ऐकूयात हे छान असं गाणं.

तर फ्रेंड्स, पाऊस सुरू झाला किंवा काळ्या मेघांनी जरी पाणी बरसवलं तरी त्या पाण्याचा योग्य वापर मात्र आपल्यालाच करायचा आहे. आणि जेव्हा पाऊस पडतो ना, तेव्हा त्या पाण्याचा वापर आपल्याला पुढे कसा करता येईल याविषयी सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणजे जिथे पाऊस खूप पडतो त्या ठिकाणचं दुष्काळस्थ भागांमध्ये कसं वापरता येईल हा सुद्धा विचार आपल्याला करायचा आहे. आणि त्याचबरोबर पाणी वाचवणं अत्यंत महत्वाचं.

0: आहे आणि म्हणूनच याच विषयीचा संवाद आज आपण ऐकणार आहोत. तर फ्रेंड्स, श्रावणी राजमाने आणि सिद्धी राजमाने या दोघीही या जलसंकटावरती एक संवाद अशी साधणार आहेत. तर आपल्या या मैत्रिणींचा संवाद लगेच ऐकूया.
1: आई आई आई अग आई, किती वेळा सांगायचं चावी चालू ठेवून तिच्या ओट्यावर अशी भांडी धुवू नको म्हणून. टप भरून पाणी घे आणि ओट्यावर सून निवांत भांडी घास, असं पाणी वाया जात.
2: कॉलेज मधून आली नाहीस तोपर्यंत सुरू झालं बघ तू पोटी पुराण. तुला माहित आहे ना, मागील आठवड्यातच तुझ्या बाबांनी 2000 लिटरची टाकी बसवली, मग आता कशाला संपेल पाणी.
1: अग आई, बंगल्यावर टाकी मोठी बसून काय होणार आहे, मुळात पाऊस पडायला हवा. पाऊस म्हणजे ही जल देवता. सजीवांच्या जीवनातील सर्व घटना पाण्याशी जोडल्या गेल्या आहेत. पाणी हा सुखी आणि समृद्ध जीवनाचा आधार आहे. आता मात्र जगासमोर पाण्याचे संकट आसून उभे आहे. जलाशय सुकत चालले आहेत, बागा जंगले उजाड होत आहेत, पावसाचे ढग नुसतेच येत आणि जलवर्षाव न करताच माघारी जात आहेत.
2: अग पोरी, आता सुरू झाला ना पाऊस, होईल की सगळीकडे पाणी पाणी, उगाच पाणी नाही म्हणून नको अंगा करू.
1: अग आई, पाणी हे आपले जीवन आहे. पाणी निसर्गाने दिलेला सर्वात मोठा ठेवा आहे. पाण्याशिवाय कोणत्याही सजीवच्या जीवनाची कल्पना करणे शक्य नाही. मानवी शरीर, शेती, उद्योग, पर्यावरण सगळ्यांचा आधार पाणीच आहे. मानवी शरीराचा 60-70% भाग पाण्याने भरलेला आहे. रक्ताभिसरण, पचन, तापमान नियंत्रण या सर्व क्रियांसाठी आपल्या शरीरात सुद्धा पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेली शेती पूर्णतः पाण्यावर अवलंबून आहे. आपली प्राचीन संस्कृती नद्यांच्या काठीच विकसित झाली आहे. भारतीय संस्कृतीत नद्यांना माता मानून पाण्याला धार्मिक महत्व दिलं गेलं आहे. म्हणूनच दररोज गंगा आरती केली जाते. पाण्याच्या समृद्धीमुळे जंगल, वृक्ष, सुमधुर फळे आणि सुवासिक फुले आपल्याला मिळतात. ऋतुचक्र, हवामान आणि निसर्गात पर्यावरण संतुलन राखले जाते.
2: होय ग होय, लई गुणाची लागली सांगा. जनुवानी मीच पत्कुर घेतलाय पाणी वाचवायचा. चल हू बाजूला, माझं काम करू दे. चार भांडी काय लागली धुवायला तर हिनं चांगलं कीर्तनच चालू केलं.
1: ग, निव्वळ चार भांडी असं नको म्हणू. या पाण्याचा शेती वापरासाठी, वीज निर्मिती करिता, पिण्याचे पाणी, औद्योगिक वापरासाठी अशा सर्व ठिकाणी वापर केला जातो. म्हणून प्रत्येकाने पाणी जपून वापरायला हवे. मनुष्य हा जन्मापासून मृत्यूपर्यंत पाण्याचा वापर करतो. मृत्यूनंतरही तोंडात शेवटचे पाणीच पाजले जाते, माहिती ना.
2: लागली जिवंतपणी मरणाच्या गोष्ट करायला. चार घास सुखानं खा की.
1: अग आई, केवळ तुला आणि मला चार घास सुखाचे मिळून कसे चालेल. पुढच्या पिढ्यांना सुद्धा सुखाचे दिवस यायला हवेत ना. आता मी काय सांगते ते जरा नीट ऐक. जगातील सुमारे 97% पाणी खात आहे किंवा पिण्यायोग्य नाही. हिम नदी हा पाण्याचा मोठा साठा आहे, पण जागतिक तापमान वाढीमुळे हिम नद्या वेगाने वितळत आहेत. एकूणच काय, जगाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 18% लोकसंख्या भारतात आहे, पण पाणी साठा मात्र केवळ 10% आहे. याचा अर्थ आपला भारत देश हा पाण्या टंचाई असलेल्या देशांपैकी एक आहे. यातूनच उपलब्ध पाणी साठ्यातील 80% साठा हा शेतीसाठी वापरला जातो आणि ती काळाची गरज आहे. शासन सुद्धा आपला देश स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी राहावा यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहे. की स्वच्छ भारत अभियान अंतर्गत 95 दशलक्षाहून अधिक शौचालयांची उभारणी केली. जल जीवन अभियान अंतर्गत व्यापक घरगुती नळ पाणी जोडणी केली.

0: पाण्यामुळे स्वच्छता आरोग्य सुधारले आणि दूरवरून पाणी आणण्यासाठीचा वेळ वाचला आहे.
1: अगं लेकी, तुझं सगळं मला पटते, पण पाणी टंचाई तर कायमच आहे, जणू पातीलाच पुजल्या बघ.
0: हा, आत्ता तुझी गाडी रुळावर म्हणायची. आता ही पाणी टंचाई कशामुळे होते ते ध्यानात. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे, तसा पाण्याचा वापर सुद्धा वाढत आहे, पण पाण्याचे सोर्स मात्र आहे तेवढेच आहेत, त्यात काही वाढ होत नाही. बेसुमार वृक्ष तोडीमुळे जंगले नाहीशी होत आहेत आणि दुसरीकडे मोठमोठ्या बहुमजली इमारती उभारण्यामुळे पाऊस पडण्याचे प्रमाण कमी होत आहे. शहरी आणि व्यापारीकरणामुळे सुद्धा पाण्याची मागणी वाढली आहे. कारखान्यांचे रसायने सांडपाणी नदी तलावात सोडल्याने चांगले पाणी वापरण्या योग्य राहत नाही. परिणामी जल प्रदूषण होऊन त्याचा आरोग्यावर परिणाम होतोय. जुनी यंत्र सामुग्री आणि पुरेशा गुंतवणुकीचा अभाव हे एक मोठे आव्हान बनत चालले आहे. शहरीकरणामुळे राज्य आणि राष्ट्रीय मार्गाबरोबरच गावांतर्गत रस्ते सुद्धा आता सिमेंटचे बनविले जात आहेत, त्यामुळे पाणी जमिनीत मुरत नाही तर ते थेट वाहून जाते. एकतर पाणी जमिनीत मुरत तर नाहीच, पण घरोघरी मारल्या जाणाऱ्या बोरिंगमुळे भूजल पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे. अशी एक ना अनेक मानवनिर्मित तर काही निसर्गनिर्मित कारणे, तसेच हवामान बदलाचा परिणाम यामुळे सुद्धा पाणी टंचाई होत आहे. या सगळ्याला आपणच जबाबदार आहोत हे विसरून चालणार नाही बरं.
1: मग आता तू काय करायचं ठरवलंयस? ही भांडी न धुताच ठेवू का म्हणजे तू पाणी टंचाई दूर होईल?
0: अगाई अशी चिडचिड करू नको, जरा शांत हो. आणि या भारत देशाचे सुजाण नागरिक म्हणून आपण सर्वांनी मिळून काय करायला हवे ते आता ऐक. सर्वप्रथम आपण जलसाक्षर होऊया, म्हणजे पाण्याचे महत्व जाणून घेऊया. पाण्याची बचत करण्यासाठी आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आपल्या सवयीमध्ये थोडा बदल करूया. पाण्याचा गैरवापर थांबवूया. आपल्या घरात अनावश्यक ठिकाणी चालू असणाऱ्या तसेच रस्त्यात जाताना चालू दिसणाऱ्या अशा पाण्याच्या सर्व जाव्या नीट बंद करूया. घरातील अंगणातील नळ बंद ठेवणे, गळती दुरुस्त करणे आणि आंघोळीसाठी शॉवरऐवजी बादली वापरणे यासारख्या साध्या सवयीमुळे दरमहा हजारो लिटर पाण्याची बचत होऊ शकते.
1: बरं सांगतेस.
0: आपण ब्रश करताना, धुनी भांडी करताना नळ चालू ठेवल्याने मिनिटाला 6 लिटर पाणी वाया जाते. हे पाणी आपण वाचवू शकतो ना. आंघोळीसाठी शॉवरऐवजी बादलीचा वापर करूया. शॉवरमुळे मिनिटाला 17 लिटर पाणी वाया जाते. गोष्ट प्रत्येकाने ध्यानात घ्यायला हवी. आपल्या अवतीभोवती जर पाण्याची गळती सुरू असेल तर संबंधित यंत्रणे कक्षात आणून देऊन ती वेळीस दुरुस्त केल्याने वाया जाणारे हजारो लिटर पाणी वाचवता येईल. पावसाचे पाणी छतावरून वाया जाऊ न देता ते जमिनीत मुरवण्याची व्यवस्था करूया. पाणी साठवण हा जलसंवर्धनाचा प्रभावी उपाय होऊ शकतो.
1: होय की ग, बरोबर आहे की ज, आपण असं करू शकतो.
0: अजून ऐक, स्वयंपाकापूर्वी भाज्या अगर फळे धुतल्यानंतर ते पाणी फेकून देण्याऐवजी आपल्या बागेतील अगर कुंडीतील झाडांना घालू. घरात एसी यंत्रणेतून बाहेर पडणारे पाणी ही झाडांसाठी चालते बरं का. दररोज आपली वापरातील वाहने पाईप लावून धुण्याऐवजी आठवड्यात एकदा तेही बादलीत पाणी घेऊन ओल्या कपड्याने पुसून घेतल्याने 50 लिटर पाणी वाचवता येते.
1: हा, हे मात्र खरं आहे. हा,
0: आपला देश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. आपली शेती ही पाण्यावर अवलंबून आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ठिबक सिंचनचा वापर बहुतांश शेतीत होत आहेच, पण उर्वरित शेतकऱ्यांनी सुद्धा ठिबक सिंचनचा वापर करायलाच हवा. आपल्या भोवताली असणारे जलस्रोत स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. ती प्रामाणिकपणे पार पाडूया. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी सांगितले आहे, नगरेची रचावी जलाशय निर्मावी, महावने लावावीत नाना विधी.
1: होय ग लेकी, बरोबर आहे बघ तुझं. पाण्याशिवाय जगणं मुश्किलच आहे. आता आपण पाणी वाचवलं तरच आपली पुढची पिढी वाचल, नाहीतर पाणी

0: पाणी म्हणून जीव मिठा कुठीला येईल त्यांचा. आज आहे म्हणून पाण्याचा कसा पण वापर करून नाही चालणार. हे एक निसर्गाचं देह आहे, त्याचा सांभाळ गरजेपुरताच केला पाहिजे.
1: चल तर मग, आणि शपथ. या देशाचे सुजाण नागरिक म्हणून आज आम्ही शपथ घेतो की निसर्ग देवतेने दिलेल्या विविध घटकांमधील पाणी ही एक मौलिक साधन संपत्ती असून मी तिचा वापर काटकसरीने करेन पाण्याचे नेटके नियोजन करून जलसंधारण सारखे प्रकल्प हाती घेईन शिवाय अन्न जल साठ्यांची स्वच्छता कायम राखीन याच माझे आणि माझ्या भावी पिढीचे कल्याण होणार आहे जय हिंद जय भारत.
2: तर फ्रेंड्स, आताच आपण आपल्या दोन मैत्रिणींनी म्हणजे सिद्धी रामाने आणि श्रावणी राजमाने यांनी सादर केलेला संवाद आपण ऐकलाय. फ्रेंड्स, जलसंकट आले दारी निभाऊ आपली जबाबदारी, हे आपण लक्षात ठेवायचंय आणि त्यासाठी हा संवाद आपल्या उपयोगी पडेल. म्हणजे बऱ्याचदा आपण बघतो की अनेक घरांमध्ये पाणी जे आहे ते भरपूर प्रमाणात वापरलं जातं गाड्या धुवायला, किंवा आत्ता जो आपण संवाद ऐकला आहे आई आणि मुलीमधला, तिथे सुद्धा बऱ्याचदा घरगुती कामांसाठी गरजेपेक्षा जास्त पाणी वापरलं जातं. मग अशा वेळेला आपण हे टाळणं हे अत्यंत गरजेचं आहे. याविषयी तज्ञांचं मत सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचंय. तर फ्रेंड्स, याविषयी डॉक्टर व्ही एन शिंदे, कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी नोंदवलेलं मत आता आपण ऐकूयात.
3: ज्याच्या तुलनेत भारतात आणि भारच्या तुलनेत महाराष्ट्रात पाऊस जास्त पडतो. मागील वर्षी तर अतिवृष्टी झाली, अनेक ठिकाणी पूर आले, तरी देखील महाराष्ट्राला भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागलं. भरपूर प्रमाणात पाऊस पडलेला असताना सुद्धा पाणी टंचाई येण्यापाठीमागे जी कारणं आहेत ती कारणं आपण तयार केलेली आहेत. यातील सर्वात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे झाडाचं घटणारं प्रमाण. झाडांच्या मुळ्या ह्या नैसर्गिक पाईपलाईन म्हणून काम करतात. पावसाळ्याच्या दिवसात पावसाचं पाणी जमिनीत होऊन जातात, तर उन्हाळ्याच्या दिवसात किंवा पाऊस नसताना त्यांना गरज असते तेवढं पाणी जमिनीतून काढून घेतात. त्याचबरोबर ही झाडं जी आहेत ही झाडं वातावरणातील आर्द्रता टिकवून ठेवण्याचं सगळ्यात महत्वाचं काम करत असतात. मात्र झाडांचं गावातलं, खेड्यातलं, शहरातलं आणि सर्वात महत्वाचं जंगलाचं प्रमाण घटल्यामुळं वातावरणातील आर्द्रता कमी झाली आणि त्यामुळं बाष्पीभवनाचा वेग हा सातत्यानं वाढत आहे. त्याचबरोबर जागतिक तापमान वाढ जशी होत आहे तसेच आपण आपल्या अधिक चांगल्या सोयी सुविधासाठी काँक्रीटचे रस्ते तयार करत आहोत. या रस्त्यामुळं जी उष्णता सूर्यापासून येते ती उष्णता वातावरणामध्ये टिकून राहते आणि त्यामुळे बाष्पीभवनाचा दर सातत्यानं वाढत आहे. दुसरं महत्वाचं कारण जे ते पाण्याचा अविवेकी वापर. शेती असेल, घरातल्या कारणांसाठी असेल किंवा उद्योगासाठी असेल, आपण पाणी मोठ्या प्रमाणात वापरत आहोत. सर्वसाधारणपणे प्रतिमानशी 130 लिटर पाणी हे प्रतिदिन आपल्याला वापरासाठी लागतं. मात्र आज स्थानिक स्वराज्य संस्था ह्या 170 पासून ते 200 लिटर पर्यंत पाणी पुरवतात आणि हा पाण्याचा वाढता वापर सुद्धा पाणी टंचाईच्या मुळावर येत आहे. जमिनीतील शुष्कता सुद्धा या कूपनलिकातून उपसलेल्या पाण्यामुळे वाढत आहे. हे कूपनलिकातून उपसलं जाणारं पाणी जमिनीमध्ये पुनर्भरित होत नसल्यामुळं मोठ्या प्रमाणात जमिनीची शुष्कता वाढून बाष्पीभवनाचा दर पुन्हा वाढत आपल्याला दिसतो. शेतीमध्ये घेतली जाणारी पिकं हे सुद्धा पाणी टंचाईला कारणीभूत ठरत आहेत. ऊस, केळी, हळद, द्राक्ष अशी जास्त पाणी लागणारी पिकं घेण्यापाठीमाग सर्वच शेतकरी बंधूंचा कल दिसतो. ही पिकं घेण्याला हरकत असण्याचं कारण नाही, मात्र त्यासाठी पाण्याचा वापर हा शास्त्रीय पद्धतीनं अधिक तंत्रज्ञान वापरून केला गेला पाहिजे. त्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा जास्तीत जास्त

0: वापर करणं गरजेचं आहे. अशी परिस्थिती भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात पुन्हा पुन्हा येण्याची शक्यता दिसते आणि हे टाळायचं असेल तर सर्वात पहिलं कूपनलिकांच्या बाबतीत शासकीय नियम काटेकोरपणे पाळला गेला पाहिजे. 200 फुटापेक्षा जास्त खोलीच्या बोअरवेलवरती बंदी आणली पाहिजे. शेतीमध्ये पाण्याचा अतिशय जपून वापर करायला पाहिजे. घरामध्ये सुद्धा पाणी काटकसरीनं वापरलं गेलं पाहिजे. महापालिकेनं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेनं स्वच्छ केलेलं पाणी जे पुरवलं जातं ते पाणी केवळ पिण्यासाठी आणि स्वच्छतेसाठीच वापरलं गेलं पाहिजे. शेतात बांध आणि बांधावर झाडं, जंगलामध्ये झाडं ही आपण वाढवली पाहिजेत आणि ही झाडं सुद्धा स्थानिक वनाची असली पाहिजेत. हे जर आपण केलं नाही तर भविष्यामध्ये पुन्हा पुन्हा अशीच भीषण पाणी टंचाई आपल्याला पाहावी लागेल.
1: फ्रेंड्स, डॉक्टर व्ही एन शिंदे, कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी नोंदवलेलं मत आताच आपलं. तर पाणी बचतीचं महत्व आपल्याला कळलेलं आहे. फ्रेंड्स, पाणी वाचवा पाणी वाचवा हे आपण बऱ्याच वर्षापासून ऐकतोय. कृतीमध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय आणि यासाठी ऍक्शन मोड वरती आपण येणं गरजेचं आहे आणि हे आपल्याला म्हणजे तरुण पिढीला नक्कीच शक्य आहे. फ्रेंड्स, पाण्याचं महत्व, पाणी बचतीचा सल्ला आपल्याला कळलेला आहे आणि तो आपण अंमलात आणणार आहोत. या गॅरंटीसह आज इथेच थांबतीये. युववाणी निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे सादर करते डॉक्टर दीपक ठमके. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. पुन्हा आपण भेटणारच आहोत आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी कार्यक्रमात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्रात अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नात दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणार सहज संवाद आम्ही येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11 ते 12.
2: तेव्हा अवश्य का सहज संवाद.
3: इन्कम टॅक्स रिटर्न भरणार, जीएसटी चा रिटर्न भरणार, तर याच्याबद्दल कोणीही एआय ला विचारून की प्रोसेस काय असते आणि स्वतः ट्राय करून ते डेफिनेटली तुमचं काम करू शकतं. पण जिथे प्युअर प्रोफेशनल कॉम्पिटन्स किंवा प्रोफेशनल अक्युमेंट ज्याला आपण प्रोफेशनल डोक्याची गरज असते तिथे एआय काम नाही.
4: एआय चा वापर करून कुठेतरी पण आपल्याच कामाला मागे पडत असं वाटत.
3: मला पर्सनली नाही वाटत, कारण मी एआय चा वापर जो आहे तो माझ्या कंपॅनियन सारखा करतो, जिथे मला खूप सारं डेटा मायनिंग सारखी गोष्ट करायची असते, इंटरनेटवर शोधायचं आहे एखादी गोष्ट आणि मला सगळ्या गोष्टी एका ठिकाणी हव्या आहेत, तेव्हा मी एआय चा वापर करतो. जिथे मला वेगळ्या वेगळ्या लिंक्स मिळतात, मग मला जी वाटते की हा या लिंकवर मला मला जी माहिती हवी ती मिळते, त्याच्यात मी पुढे जातो, असा मी एआय चा वापर करत असतो.
4: नक्कीच. शेवटचा प्रश्न, जे विद्यार्थी या क्षेत्रात येऊ पाहतात किंवा करिअर बनवू पाहतात, त्यांना मी काय संदेश द्या?
3: संदेश एकच देईन की आपण जो अभ्यास 10वी पर्यंत लिहिला असतो, शाळा आपल्याकडून तो अभ्यास करून घेते, त्याच्यामुळे एक सेल्फ डिसिप्लिन आलेलं असतं आपल्यात. पण जे आपण कॉलेजला जातो, कॉलेजमध्ये जे स्वातंत्र्य आपल्याला मिळतं, त्याच्यामुळे ते सेल्फ डिसिप्लिन कुठे ना कुठे हरवतं. आणि सीए मध्ये नेमकं तेच हवं असतं आणि ते हरवल्यामुळे बऱ्याच मुलांना अपयश येतं सीए मध्ये. तर एकच संदेश देऊ इच्छितो की तुमचे सेल्फ डिसिप्लिन जे आहे ते स्वतःच हरवू नका, तुम्ही तुमचा टेम्पो हरवू नका अभ्यासाचा, सातत्य अभ्यासात. पुस्तक वाचताना किंवा कुठलंही अभ्यासाचं पुस्तक म्हणा किंवा सारणी काय तुम्ही साहित्य वाचताय, ते वाचताना तुम्ही एक ऍप्लिकेबिलिटीच्या दृष्टिकोनातून त्या पुस्तकाला बघा. तर

0: तो आहे किंवा
1: वाचायचं म्हणून
0: हा वाचायचं म्हणून वाचू नका.
1: नक्कीच तुमचं खूप खूप धन्यवाद, खूप खूप मनापासून आभार. तुम्ही जे मुद्दे मांडले, जे सांगितलं, ते खरंच बाहेर ठिकाणी कुठे सांगितलं जात नाही, किंवा जे विद्यार्थी या क्षेत्रात करिअर करू पाहणारे आहेत त्यांना या प्रकारचं कदाचित मार्गदर्शन नसेल मिळत. तुम्ही आजच्या मुलाखतीसाठी आलात वेळात वेळ काढणं, त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.
0: मी पण आकाशवाणीला धन्यवाद म्हणतो त्यांनी मला बोलवल्याबद्दल.
1: नक्कीच
0: धन्यवाद.
2: मित्रांनो, आपण ऐकत होतो CA कौस्तुभ औरंगाबादकर यांची भट हिने घेतलेली मुलाखत. आज 5 जुलै नॅशनल वर्क कॉलेज डे च्या निमित्ताने एकच गोष्ट पुन्हा आठवण करून देऊ इच्छितो. काम प्रेम करा, यासाठी मनापासून मेहनत करा, पण त्या धावपळीत त्यावर प्रेम करणाऱ्या माणसांसाठी वेळ काढायला विसरू नका, कारण आयुष्याच्या शेवटी आपल्याला हातात पद, पगार किंवा पुरस्कार नसतात, हात राहतात त्या फक्त जपलेल्या नात्याच्या आठवणी. याच सुंदर विचारासह आजच्या युववाणी कार्यक्रमातून मी समर बोबडे तुमचा निरोप घेतो. आपण ऐकत होतात आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला युववाणी कार्यक्रम, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साकरकर.

0: च्या समुद्रधुनीतून एलएनजी द्रवरूप नैसर्गिक वायू पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर एलएनजीच्या पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले गेले होते. महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगानं राज्यातले सर्व जिल्हाधिकारी आणि बालसंरक्षण कक्षाच्या अध्यक्षांना जिल्ह्यांमधल्या बालसंरक्षण व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेऊन 15 जुलैपर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अहवाल संबंधित विभागांकडून माहिती संकलित करून घे तर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पडताळणी करून वस्तुनिष्ठ स्वरूपात सादर करावा असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. आषाढी एकादशीच्या निमित्तानं संपूर्ण विठ्ठलमय झाला आहे. पूर्ण राज्यातून विठ्ठल भक्त पालखी पंढरपूरकडे मार्ग पूरकडे जाणाऱ्या पालखीचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं या पालखी सोहळ्याचं आणि वारकऱ्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. यावेळी तरुणांनी रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या काढून आणि फुलांची उधळण करत वारकऱ्यांचं स्वागत केलं. दरम्यान यवतमाळहून दिव्यांगांची वारी पंढरपूरला निघाली आहे. सेवा समर्पण प्रतिष्ठानचा हा उपक्रम वारसा हे तिसरं वर्ष आहे. पूर्णतः दिव्यांगांची पंढरपुरात जाणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच वारी आहे. 22 दिवस 521 किलोमीटरचा प्रवास करून दिव्यांग वारी पंढरपूर इथं पोहोचणार आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर
1: आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडकांचं आज निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आदरांजली वाहिली. विदर्भाच्या सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातलं त्याच्या योगदानाचं मुख्यमंत्र्यांनी स्मरण केलं. त्या निधनानं आपण विदर्भच्या सार्वजनिक जीवनाला एक उमळ अभ्यासू आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जयस्वाल यांच्यासह इतरांनीही तिडके यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तीजनबाई यांचं आज निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या आणि त्यांच्या उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 सुमारास त्यांची प्रज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. मृग नक्षत्रात हुलकावणी दिलेल्या पावसानं सध्या दमदार हजेरी लावली. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात रखडलेल्या खरीप पेरण्यात मोठी गती आली आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला समाधानकारक झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील एकूण 6,80,992 हेक्टर क्षेत्रापैकी तब्बल 50% क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या आहेत. भंडारा शहरातील खाम तलाव इथं रस्ता फुटल्यानं नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग असल्यानं स्थानिक प्रशासनाचं त्याकडे दुर्लक्ष होत आहे असा आरोप करत शिवसेना पक्षाच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. 24 तासांच्या आत रस्ता दुरुस्ती झाली नाही तर आणखी तीव्र आंदोलन करणार असल्याचं आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. नागपूर विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागातील संशोधक मृदुल जाणे यांनी वर्धा जिल्ह्यातून लेप्टोजेनिस हिस्टेरिका, पॉलीरॅकिस पंक्टीलाटा आणि पॉलीरॅकिस टीबिया या तीन अत्यंत दुर्मिळ मुंगी प्रजातींचा शोध लावला आहे. महाराष्ट्रातून या प्रजातींची नोंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. वर्धा जिल्ह्यातील मुंग्यांच्या विविधतेवर सुरू असलेल्या पीएचडी संशोधनादरम्यान या दुर्मिळ प्रजातींचे नमुने संकलित करण्यात आले आहेत. अकोला जिल्ह्यात मान्सून दाखल होऊनही अपेक्षित असा दमदार आणि सर्वदूर पाऊस होत नसल्यामुळे प्रमुख सिंचन प्रकल्पांमधील जलसाठा समाधानकारक पातळीवर पोहोचलेला नाही. अकोला शहराची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पात सध्या केवळ 19.4% उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. अकोला पाटबंधारे विभागानं काल प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार काटेपूर्णा प्रकल्पाची पाणी पातळी 340.8 मीटर असून त्यात 16.622 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणी साठा आहे. जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांपैकी मोरणा सर्वाधिक 53.30% भरला असून त्यामध्ये 17.95 दशलक्ष घनमीटर पाणी साठा आहे. हवामान. विदर्भात मागील 24 तासात गोंदिया जिल्ह्यात आलेकसा इथं सर्वाधिक 120 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. आज देखील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नागपूर, यवतमाळ, अमरावती आणि वाशिम इथं देखील अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उद्या वर्धा, अमरावती आणि वाशिम वगळता अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आहे. दरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील भारगड तालुक्यात 2 दिवस मुसळधार पाऊस पडल्यानं लाहेरी बिनागुडा मार्गावरील गुंडेनूर नाल्यात पूर आला असून गुंडेनूर, पेरमलभट्टी, पुंगासूर, तुर्रेमरका, दामरका इत्यादी गावांचा संपर्क तुटला आहे. 1 जुलैपासून आतापर्यंत भामरागड तालुक्यात 90.6 मिलीमीटर पाऊस पडला आहे. आज गडचिरोलीसह जिल्ह्याच्या अनेक भागात रिमझिम पाऊस सुरू आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या घटक महाविद्यालयातील मॉडेल कॉलेजमधील बीबीए शाखेचा विद्यार्थी रोहित राठोड याची इंग्लंड

होणाऱ्या काउंटी क्लब क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. रोहित भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करणार असून त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विवेक जोशी यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणं ही अभिमानाची बाब असून त्यात उत्कृष्ट कामगिरी करून महाविद्यालय आणि देशाचं नाव उज्ज्वल करावं अशा शुभेच्छा गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत ओकारे यांनी दिल्या आहेत. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सनं पॅराग्वेवर 1-0 असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत फ्रान्सचा सामना मोकोशी होईल. राऊंड 32 मधल्या शेवटच्या सामन्यात काल अर्जेंटिनानं काबो वेर्देवर कोलंबियानं घानावर विजय मिळवून राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. मुलांच्या जडणघडणीसाठी त्यांना आजी आजोबांच्या सहवासात वाढवण्याची गरज असतं. सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांचं प्रतिपादन. विदर्भातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तेडके यांचं आज निधन. मान्यवरांकडून आदरांजली. आणि आज विदर्भातील अनेक जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई उमा रायक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजनबाई यांच्यावर शासकीय इतमामा अंत्यसंस्कार. राज्यात आजही मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत. यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं. यासह राज्यभरातल्या पावसाबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर, माटुंगा, शिवाजी परिसर, घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली. कुर्ल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व वाहतूक एक तास थांबवण्यात आली. यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. बृहन्मुंबई क्षेत्रात गेल्या 24 तासात जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 74% पावसाची नोंद झाली आहे. क्षेत्राच्या विविध भागांमध्ये या कालावधीत 250 ते 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. पावसाबरोबर आल्या जोरदार वाऱ्यामुळे घणसोली आणि ऐरोली इथं इमारतींवरचे पत्रे उडून गेले. ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी साचलं, तसंच झाडं उन्मळून पडली. ठाणे एका इमारतीची गॅलरी कोसळल्यामुळे 2 जण जखमी झाले. ठाणे शहरासह कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली आणि नवी मुंबईतले अनेक सलभाग जलमय झाले असून अनेक रहिवासी पाण्यात अडकले आहेत. रायगड जिल्ह्यात नेरळ हद्दीतल्या पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या 4 जणांपैकी 1 जण दर कोसळून जखमी झाला. खोपोली इथल्या झेनित धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100+ पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. मुंबई गोवा महामार्गावर सुकेळ खिंडी पाणी साचल्यामुळे हा महामार्ग बंद आहे. तर रोहा भिसे नागोटणे मार्गावर भिसे खिंडीत दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे हा रस्ता दिवसभरासाठी बंद केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. खेडमधल्या जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली तर नारंगी नदीचं पाणीही पात्राबाहेर आलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातल्या सुमारे 70 गावांमधला वीज पुरवठा खंडित झाला आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसानं उघडीप दिली. अकोल्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात 2 दिवस मुसळधार पाऊस झाला. यामुळे लाहेरी बिनागुंडा मार्गावरच्या गुंडेनूर नाल्याला पूर आल्यामुळे गुंडेनूर, पेरलमलटी, पुंगासूर या गावांचा संपर्क तुटला आहे. पालघर, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातही पाऊस झाला.
0: विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दूरस्थ पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारनंही आपला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं.
2: ये भारत सरकार की प्रतिबद्धता परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी. मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो.
0: विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका मोहीम अर्थात VBG रामजी कायदा 1 जुलैपासून लागू झाला आहे. विकसित भारत या संकल्पना अधिक गती देण्याकरता या कायद्याअंतर्गत पुढच्या 5 वर्षांमध्ये देशातल्या 2,86,000 ग्रामपंचायतींमध्ये 7.5 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर होर्मुझच्या समुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. मुंबई अहमदाबादच्या बुलेटिन मार्गावर विक्रोळी बांद्रा कुर्ला संकुल या दरम्यानच्या भूगत बोगद्या कामाला आज सुरुवात झाली. रेल्वेमंत्री अनिल वैष्णव यांच्या हस्ते आज कामाचा औपचारिक प्रारंभ होणार होता पण खराब हवामानामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला.

काम तत्काळ सुरू करायचे आदेश रेल्वे मंत्रालयानं संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. गोशाळा हे गोशक्तीचं केंद्र झालं पाहिजे. इथे केवळ गायींचं संरक्षण संवर्धन नव्हे तर संशोधन झालं पाहिजे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या राज्यमाता गोमाता संवाद यात्रेच्या समारोप प्रसंगी ते आज नागपुरात बोलत होते. गोशाळांमध्ये गायीपण मिळणाऱ्या विविध उत्पादनांचा विकास आणि ब्रँडिंग झालं पाहिजे असं फडणवीस पुढे म्हणाले. उत्पादन करण्यासाठी विविध ठिकाणी शासनातर्फे कमी दरात स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात येतील असं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

च्या समारोप प्रसंगी ते आज नागपुरात बोलत होते. गोशाळांमध्ये गायीपण मिळणाऱ्या विविध उत्पादनांचा विकास आणि ब्रँडिंग झालं पाहिजे असं फडणवीस पुढे म्हणाले. उत्पादन करण्यासाठी विविध ठिकाणी शासनातर्फे कमी दरात स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात येतील असं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तीजनबाई यांच्या पार्थिव देहावर आज त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं आज निधन झालं होतं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज रंगमंचावर आकर्षकावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्ण आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिके यांचं आज निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आदरांजली वाहिली. विदर्भाच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातलं त्यांच्या योगदानाचं मुख्यमंत्र्यांनी स्मरण केलं. त्यांच्या निधनानं आपण विदर्भाच्या सार्वजनिक जीवनातलं एक उमद अभ्यासू आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जयस्वाल यांच्यासह इतरांनीही तिडके यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. जालना जिल्ह्यात परूर तालुक्यात रोहिणा पुलाजवळ आज सकाळी खासगी बस टायर फुटून बस उलटल्यामुळे 3 लहान मुलांसह एकाच कुटुंबातले 11 जण जखमी झाले. स्थानिक नागरिक, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणांनी तत्काळ मदत करून जखमींना परतूर, मंठा आणि वाटूर इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. महाराष्ट्र सेवा संघातर्फे प्रतिवर्षी आयोजित केलं जाणारं गिरिमित्र संमेलन यावर्षी 11-12 जुलै रोजी महाराष्ट्र सेवा संघाच्या मुलुंड इथल्या सभागृहात होणार आहे. यंदा या संमेलनाचं 23वं वर्ष असून युद्धभूमीवरील गिर्यारोहण ही यंदाच्या संमेलनाची संकल्पना आहे. गिर्यारोहण क्षेत्रात प्रतिष्ठेचे मानले जाणारे गिरिमित्र पुरस्कार या संमेलनात प्रदान करण्यात येणार आहेत. याशिवाय गिर्यारोहण विषयक माहितीपटांचं प्रदर्शन, प्रश्नमंजुषा तसंच ब्लॉग्स, रील्स आणि छायाचित्रण स्पर्धांमधील विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरीत आज अग्रमानांकित यान सिनरचा सामना शिंतारो मोचीझुकी याच्याशी होणार आहे, तर नोव्हाक जोकोविच समोर रोमान सॅफ्युलिन याचं आव्हान असेल. महिला एकेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंकाचा सामना नाओमी ओसाका बरोबर रंगणार आहे. काल महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत एलिजे मेर्टन्स हिनं जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेली एलेना रिबाका हिला पराभवाचा धक्का दिला, तर अलेक्झांड्रा इयाला हिनं तिसऱ्या क्रमांकाची टेनिसपटू इगा श्वियानिक हिच्यावर मात केली. पुरुष एकेरीत अलेक्झांडर झेरेव यानं मार्कोस गिरॉनला हरून पुढच्या फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं राज्यातले सर्व जिल्हाधिकारी आणि बाल संरक्षण कक्षाच्या अध्यक्षांना जिल्ह्यामधल्या बाल संरक्षण व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेऊन 15 जुलैपर्यंत विस्तर अहवाल सादर करायचे निर्देश दिले आहेत. हा अहवाल संबंधित विभागांकडून माहिती संकलित करून नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पडताळणी करून वस्तुनिष्ठ स्वरूपात सादर करावा असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल, तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. किनारपट्टीवर सोसाट्याचा हवा वाहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय

0: बातमीपत्र नमस्कार.
1: तुला कच्चे दिवस आतात.
2: अरे कॉलेजच्या आठवणी सोड, किती गोष्टी विसरून गेलो आहे.
3: तेव्हाचा बँक अकाउंट सुद्धा लक्षात नाहीये.
1: बँक अकाउंट सुद्धा असेल तर माहिती मिळू शकते.
3: कशी मिळू शकते?
1: उद्गमने. RBI उद्गम पोर्टल वर रजिस्टर करून लॉग इन करा आणि तुमचे डिटेल्स टाकून 10 वर्ष किंवा त्याहून जुनी निष्क्रिय खाती सर्च करा. बँके संपर्क साधून खातं सक्रिय करा.
3: आजच सर्च करतो.
1: मग आजचा चहा तुझ्याकडून.
3: हो.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क करा.
6: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकने त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात आणि या परंपरेला नवी झळाळी देणार तहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत. सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
7: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
6: सहज संवाद.
8: सहज संवाद.
6: श्रोतो, ज्यांनी असंख्य मधुर गांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्थितींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
9: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
6: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्क्षणांसर्वण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलै दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल सह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या असिता वाहिनीवर

0: श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसते. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून तान सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटी क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मा पण घडत गेलं. मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास, असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 असा वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना. आकाशवाणीच्या टेंट सोलून पॉलिसी अर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: पाने की हो आस, आस कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
2: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, धीबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
3: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
2: याबरोबरच गाण्याचा छंद जपत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
4: के हम खो गए प्यार की रागिनी में.
2: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठी तरुणी आरोही थत्ते हिची संवाद घेणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि स्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रासह देशातल्या अनेक राज्यांमध्ये SIR अर्थात विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहीम राबवली जात आहे. या SIR मोहिमेचं स्वरूप आणि महत्व तसंच या मोहिमेच्या प्रक्रियेदरम्यान नागरिकांची भूमिका आणि जबाबदारी कोणती असायला हवी तसंच ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर त्याचे कोणते फायदे आहेत याविषयी राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांची केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. सर नमस्कार. भारतीय निवडणूक आयोगाकडून सध्या महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये SIR अर्थात विशेष सखोल पुनरीक्षण ही महत्वाची मोहीम राबवली जात आहे. ही मोहीम नक्की काय आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, काय सांगाल?
1: दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण होतं, स्पेशल समरी रिव्हिजन होतं. म्हणजे ज्या मतदार याद्या सध्या अस्तित्वात आहेत त्या मतदार याद्यांमध्ये नावं ऍड करणं, नावं वगळणं किंवा शिफ्ट झाली असेल तर काही कोणाचे अर्ज आले असतील तर त्याची कार्यवाही ह्या गोष्टी होत असतात. पण मूळ यादी जी आहे ती विशेष सखोल पुनरीक्षणाद्वारे तयार केली जाते आणि ही यादी 2002 मध्ये तयार करण्यात आली होती. यापूर्वी सन 2002 नंतर सुमारे 24 वर्षानंतर आपण ही विशेष सखोल पुनरीक्षण संपूर्ण भारतामध्ये राबवतोय. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण एका राज्यात म्हणजे बिहारमध्ये जिथे इलेक्शन झाल्या तिथे पहिल्यांदा राबवलं आणि त्याच्यानंतर काही 10 स्टेटमध्ये ज्याच्यामध्ये पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ असेल तिथे सुद्धा राबवलं आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रासह 13 राज्यांमध्ये विशेष सखोल पुनरीक्षणाची कार्यवाही केली जाते. आता विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजे काय, तर मर्यादी जी आता सध्या ज्या मर्यादा आहेत त्याची पूर्णपणे नव्याने पडताळणी करणं आणि नव्याने यादी तयार करणं, पूर्णपणे नव्याने यादी तयार करणं हे याच्या मागचा उद्देश आहे. ज्या योगे सर्व मतदारांना किंवा पुढील ज्यावेळी आपल्या निवडणुका होतील त्यावेळी या निवडणुकांमध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारची आणि निकोप यादी तसेच दोषविरहित यादी आपल्याला उपलब्ध होईल या कारणास्तव हे विशेष सखोल पुनरीक्षणाचे कार्यक्रम राबवला जात.
0: विशेष सखोल पुनरीक्षण ही मोहीम राबवण्यामागचा मुख्य उद्देश कोणता आणि त्याचे फायदे कोणते होणार?
1: त्याच्यामध्ये काय झालं की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2002 मध्ये यादी आम्ही पहिल्यांदा म्हणजे विशेष सखोल पुनरीक्षणाद्वारे तयार केली. त्याच्या आधी विशेष सखोल पुनरीक्षण झालेलीच होती पण 2002 नंतर विशेष सखोल पुनरीक्षण नव्याने तयार झालेलं नाही. दरम्यानच्या काळात काय झालं की 2002 ते 2026 या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेलं आहे. इकडून तिकडे लोक गेलेले आहेत, शिफ्टिंग झालेलं आहे आणि लोकांनी आपली जागा बदललेल्या आहेत. काही लोक मुक्त झालेले आहेत यादीमधले आणि काही लोकांची नावं डुप्लिकेट स्वरूपात सुद्धा यादीमध्ये आलेली आहेत. लोक काय करतात की एका ठिकाणी त्यांचं नाव असतं, दुसरीकडे ज्यावेळी शिफ्ट होतात त्यावेळी तिथलं एखादं दुसरं डॉक्युमेंट दाखवून पुन्हा तिथे आपलं मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करून घेतात आणि अशा प्रकारे दोन दोन ठिकाणी सुद्धा त्यांची नावं राहतात आणि त्यामुळे काय होतंय की यादी फुगीर होते आणि अनेक तक्रारी निर्माण होतात की अनेक ठिकाणी मतदार यादीमध्ये अनेक नावं आहेत, डबल नावं आहेत, मृत व्यक्तींची नावं आहेत आणि या प्रकारच्या तक्रारी प्राप्त होतात. ह्या सगळ्यांचा विचार करून आयोगाने ही मोहीम सुरू केलेली आहे आणि याचा उद्देश एवढाच आहे की आपली मतदार यादी अगदी दोषविरहित आणि अचूक व्हावी आणि ज्या योगे मतदारांना त्यांचे जे प्रतिनिधी आहेत योग्य तरी निवडून देता यावेत यासाठी मतदार यादी तयार करण्यासाठी हा कार्यक्रम आहे.
0: विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेपूर्वी नागरिकांनी कोणती पूर्वतयारी करणं अपेक्षित आहे आणि जर नागरिकांना मतदार यादीशी संबंधित अगोदरची माहिती शोधायची असेल तर ती कुठे शोधायची याविषयी काही सविस्तर सांगाल का?
1: आम्ही तर 76% काम आमच्या स्तरावर केलेलं आहे म्हणजे त्याला मॅपिंग म्हणतात. या मतदार यादीरे अजून एक गोष्ट म्हणजे ही जी इंटेन्सिव्ह रिव्हिजन होते त्याच्यामध्ये अजून एक ऍडिशनल गोष्ट ऍड करण्यात आलेली आहे.

0: ती म्हणजे व्यक्तीचं नागरिकत्व. मतदाराचं नागरिकत्व असणं आवश्यक आहे, कारण जो संविधानातील जी कलम आहेत किंवा लोकप्रतिनिधित्व अधिनियमाच्या तरतुदी आहेत त्याप्रमाणे एखाद्याला देशातील कुठल्याही मतदार याचा मतदार व्हायचं असेल तर त्याला भारताचं नागरिक असणं आवश्यक आहे. त्यामुळं या इंटरव्ह्यू रिव्हिजन मध्ये नागरिकत्वात जोड देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं काय आहे की आपल्याकडे मतदार यादी तयार झाली ती 2002 मध्ये आणि नागरिकत्व अधिनियम सुद्धा 2003 मध्ये आलेला आहे. त्यामुळं 2002 ज्या इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या या आहेत इथे समजल्या गेल्या आहेत. त्यामुळं आता ज्या मतदारांची मतदारीमध्ये नावे असतील त्यांची किंवा त्यांच्या आई वडिलांची 2002 मतदार यादीमध्ये नावं असं महत्वाचं आहे आणि ते मॅपिंग त्याला मॅपिंग म्हणतो की जुळवणी म्हणतो त्या जुळवणीची प्रक्रिया ही आमच्या स्तरावर आमचे जे मतदान केंद्र स्तरीय अधिकारी आहेत त्यांच्या स्तरावर 76% प्रमाणात पूर्ण केलेली आहे. 24% प्रमाणात ती पूर्ण होऊ शकली नाही आणि ती आता या कालावधीमध्ये पूर्ण होऊ शकते. म्हणजे प्रत्यक्ष इन्युमरेशन फॉर्म ज्यावेळी घरोघरी घेऊन जातील त्यावेळी सुद्धा मॅपिंग हे होऊ शकतं. आता मतदारांनी करायचंय तर आमचे जे बीएलओ असतील ज्यावेळी त्यांच्या घरी इन्युमरेशन फॉर्म घेऊन जातील त्यावेळी त्यांच्याकडे आमच्या बीएलओंकडे मतदारांची 2002 मधली माहिती उपलब्ध असेल किंवा त्यांच्या आई वडिलांची 2002 मधली माहिती उपलब्ध असेल. मात्र काही वेळा शिफ्टिंग आलेलं असतं, कोणी दिल्लीवरून मुंबईत आलेला असतो किंवा कोणी कोल्हापूरहून पुण्याला गेलेला असतो, अशा प्रकरणात आमच्या बीएलओला ती माहिती त्याच्या मतदार यादीतून प्राप्त झालेली नसते. असे काय करायचंय, प्रत्यक्ष मतदाराला सुद्धा इलेक्शन कमिशनचं ईसीआय नेट म्हणून ऍप आहे, ईसीआय नेट किंवा व्होटर पोर्टल आहे. जर गुगलवर टाईप करून ईसीआय व्होटर पोर्टल किंवा ईसीआय नेट म्हणून जर टाईप करून घेतलं किंवा ईसीआयच्या वेबसाईटवर गेलं, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर जर गेलं तर तिथे एक टॅग येतो की आपलं 2002 जुन्या मतदार यादीतील नाव शोधा, म्हणजे मागील एसआयआर मधील नाव शोधा, असा एक टॅब येतो. चेक युअर नेम इन लास्ट एसआयआर असा टॅब येतो. त्या टॅबवर जर आपण क्लिक केलं आणि त्या टॅबवर क्लिक करून फक्त जुजबी माहिती त्याच्यामध्ये द्यायची आहे, आपलं नाव, आपला जर रिलेटिव्ह जर देता येत असेल तर शक्य नाही तर केवळ आपलं दिलं तरी चालेल, आपला 2002 मधलं राज्य, 2002 मधला जिल्हा आणि आपला 2002 मधला मतदारसंघ. बऱ्याच वेळा लोकांना मतदारसंघ माहिती असतो कारण त्यांचे आमदार त्या त्यावेळेचे कोण आहेत ते त्यांना माहिती असतं, त्याप्रमाणे मतदारसंघ माहिती असतं. आणि ह्या जर 3-4 माहिती जर टाकल्या तर त्यांना त्या व्यक्तीला त्याची 2002 मधली माहिती सहज उपलब्ध होऊ शकते. पूर्ण भारतली माहिती कुठल्याही, समजा चेन्नईमध्ये तो व्यक्ती 2002 मध्ये असेल तरी त्याला ती व्यक्ती माहिती त्याला उपलब्ध होऊ शकते. किंवा असला तो आताचा मतदार त्यावेळी 18 वर्षाचा नसेल तर साहजिक त्याचं नाव त्यावेळी असणार आहे. मग त्यावेळी आपले वडील किंवा आई किंवा आपले आजी किंवा आजोबा यांच्या नावाने जरी सर्च केलं 2002 मध्ये तर त्याला ती माहिती उपलब्ध करून घेऊ शकतो आणि ती माहिती त्याने फक्त आपल्याकडे स्वतःकडे उपलब्ध करून ठेवी. आमचा ज्यावेळी बीएलओ त्यांच्याकडे येईल, जर बीएलओकडे ती माहिती असली तर ठीकच आहे, स्वतःकडे नसेल तर त्या मतदाराने ती माहिती त्याला उपलब्ध करून द्यावी की माझी ही माहिती आहे 2002 मध्ये झालं काम. एवढंच आहे. इन्युमरेशन फॉर्म मध्ये तो एक कॉलम असतो 2002 माहिती भरण्याचा, स्वतःची माहिती किंवा स्वतःच्या वडिलांची माहिती, ही माहिती भरून द्या आणि खाली तुझी आपली स्वतःची आत्ताची नाव आणि मोबाईल नंबर एवढं भरून दिलं, इन्युमरेशन फॉर्म वर सही केली की त्याचा इन्युमरेशन फॉर्म भरला जाईल, त्यात मॅपिंग होईल आणि त्याचं मतदार यादीमधील नाव अबाधित राहील.
1: विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत बीएलओने नागरिकांच्या घरी भेट दिल्यानंतरची प्रक्रिया कशी असणार आहे, यावेळी नागरिकांना कोणती कागदपत्रं प्रत्यक्ष द्यावी लागणार आहेत याविषयी सांगा ना सर.
0: आता ज्यावेळी आमची ह्या कार्यक्रम सुरू झालेला आहे, हाऊस टू इनोव्हेशन म्हणून पण त्याला, तो आता 30 तारीख पासून सुरू झालेला आहे, 30 जून पासून आणि 31 जुलै पर्यंत आमचा कार्यक्रम सुरू राहणार आहे. तर या कालावधीत आमचा जो मतदान केंद्र स्तरीय अधिकारी ज्याला आपण बूथ लेवल ऑफिसर म्हणतो तो प्रत्येकाच्या घरी जाणार आहे आणि घरी गेल्यानंतर त्याच्याकडे प्रत्येक मतदाराचे डुप्लिकेट इन्युमरेशन फॉर्म म्हणजे आपण गणना प्रपत्र आहे ते असणार आहे. त्या गणना प्रपत्रामध्ये मी सांगितल्याप्रमाणे वडवाला त्याची आत्ताची माहिती उपलब्ध असणार आहे आणि सेकंड पार्टमध्ये त्याच्या मॅपिंगची म्हणजे 2002 मधील त्याची जी माहिती असेल किंवा त्याच्या पालकांची माहिती असेल ती उपलब्ध असणार आहे. तर तो ती माहिती संबंधित मतदारांना दाखवणार आहे, ही तुमची माहिती आहे, ही बरोबर आहे की सांगा, बरोबर असेल तर खाली फक्त तुमचं नाव सांगा आणि

0: तुमचा मोबाईल क्रमांक सांगा आणि जर आधार क्रमांक त्यांना द्यायचा असेल देऊ शकतात, आधार क्रमांक द्या आणि ती करा. एवढंच आता आपल्या मतदाराला करावं लागणार आहे. आणि समजा जर त्या मॅपिंगची माहिती आमच्या बीएलओ कडे उपलब्ध नसेल तर मी यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे तो त्याला काही माहिती विचारेल की ठीक आहे 2002 ची आम्हाला माहिती काही तुमची प्राप्त होऊ नाही, तर 2002 मध्ये आपण पूर्वी कुठे होता, त्यावेळी कुठे होता 2002 मध्ये, आपण जर 18 वर्षाचे नसाल तर आपले आई वडील त्यावेळी कुठे होते त्याची फक्त माहिती सांगा. आणि त्या आधारे ती माहिती दिल्यानंतर आमचा जो मतदान केंद्र स्तरीय अधिकारी असेल तो त्याच्याकडे जे ऍप असेल त्या ऍपच्या आधारेच तो तात्काळ ती माहिती त्या ऍपवरून उपलब्ध करून घेईल आणि ती उपलब्ध करून घेतलेली माहिती त्या गणना पत्रामध्ये भरेल आणि त्या गणना पत्रावर संबंधित जो मतदार आहे त्याची स्वाक्षरी घेईल. आणि ते स्वाक्षरी घेतल्यानंतर दोन प्रतीमध्ये असणार, एक प्रत ती त्या मतदाराला दिली जाईल, दुसरी प्रत जी आहे तो बीएलओ जो आहे आपल्याकडे स्वतःकडे ठेव. ज्यांचं मॅपिंग व्यवस्थित झालं आहे म्हणजे ज्यांची 2002 मधली माहिती उपलब्ध आहे अशा व्यक्तींना या गणना प्रपत्रा व्यतिरिक्त आणखी कुठलेही कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे काही मतदारांनी चिंतित होण्याची गरज नाही, कुठलंही वेगळं कागदपत्र त्यांची द्यायची गरज नाही. त्यांची सध्याची माहिती आणि 2002 ची मॅपिंगची माहिती एवढं सफिशियंट आहे. ज्यांची मॅपिंग झालं नसेल म्हणजे ज्यांची माहिती उपलब्धच होत नाहीये, आमच्या बीएलओने प्रयत्न करून सुद्धा किंवा त्या व्यक्तीला काही माहिती सांगता येत नसेल की माझी 2002 ला मी कुठे होतो किंवा काय माझी मतदार यादीमध्ये कुठे नाव असू शकतं याचं काही तो त्याला थांग पत्ता नसेल, तर अशांच्या व्यक्ती सुद्धा तो फॉर्म तसाच देऊ शकतो. त्याचा फॉर्म सही घेऊन मिळाल्यानंतर त्याचं नाव मतदार यादीत समाविष्ट होईल, ड्राफ्ट मतदार यादी म्हणतो त्याला, प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होईल. मात्र त्या व्यक्तीला त्या मतदाराला एक नोटीस जाईल. ही प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर जी आमच्या आजच्या प्रोग्राम प्रमाणे ऑगस्ट मध्ये पब्लिश होणार आहे आणि ही ऑगस्ट मध्ये पब्लिश 5 ऑगस्टला पब्लिश झाल्यानंतर त्या व्यक्तीला नोटीस जाईल, ज्याचं मॅपिंग जुळवणी झालेली नाही, 2002 ची माहिती ज्याची मिळालेली नाही त्याला नोटीस जाईल. आणि त्या नोटीस मध्ये असं म्हटलेलं असेल की आयोगाने जे 11 काही डॉक्युमेंट सांगितलेली आहेत, तुमचं तर 2002 मध्ये यादीत नाव दिसत नाहीये, मग काही डॉक्युमेंट जी 2002 पूर्वीचं तुमचं भारतीय नागरिकत्व दाखवू शकतात अशा 11 डॉक्युमेंट एखादं डॉक्युमेंट तुम्ही आम्हाला सादर करा, अशा प्रकारची नोटीस त्या मतदाराला जाईल. ज्यांचं नावच सापडलेलं नाही 2002 मतदार यादीमध्ये त्यांनाच केवळ ही नोटीस जाईल आणि त्यांना काही डॉक्युमेंट त्यावेळी द्यावे लागतील. आता
1: विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेदरम्यान नागरिकांची भूमिका आणि जबाबदारी कोणती असायला हवी, जनतेला आपण काय आवाहन कराल?
0: याच्यामध्ये नागरिकांची अतिशय महत्वाची भूमिका आहे, कारण आपल्याला माहितीच आहे की लागोपाठ निवडणुका होत आहेत, आत्ताच जनगणनेचा प्रोग्राम सुद्धा होत झालेला आहे, तर जनगणनेमध्ये सुद्धा जे इन्युमरेटर्स म्हणता येतील प्रगणक हे घरोघरी जाऊन नागरिकांकडून माहिती घेत होते. आणि त्यानंतर आता पावसाळे दिवस सुरू आहेत आणि आता आमचे बूथ लेवल ऑफिसर्स किंवा मतदान केंद्र स्तरीय अधिकारी सुद्धा त्यांच्या कामकाज करून प्रत्यक्ष घरोघरी भेट आहेत. मुंबईमध्ये किंवा कोकणामध्ये महाराष्ट्राच्या अन्य भागामध्ये सुद्धा पावसाचा जोर आहे, अशा वेळी अतिशय अडचणीच्या परिस्थितीतून आमचे मतदान केंद्र स्तरीय प्रत्येकाच्या घरी जात आहे, कारण हे अतिशय महत्वाचं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि ते चोखपणे निभावत आहेत. त्यावेळी मतदारांनी सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य करणं आवश्यक आहे, तर त्यांनी चांगलं सहकार्य केलं, त्यांनी चांगली माहिती दिली, तरच आपली मतदार यादी खूप छान होऊ शकेल आणि यापुढे काही याबाबत आरडाओरड होऊ शकणार नाही की कोणी बोलू शकणार नाही की मतदार यादीमध्ये या त्रुटी आहेत. त्यामुळे मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की ज्यावेळी हे मतदान केंद्र स्तरीय अधिकारी आपल्या घरी येतील तर त्यांना पूर्ण सहकार्य करा.
1: श्रोते हो, निवडणूक आयोगाची विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहीम 29 जुलै 2026 पर्यंत सुरू राहणार असून या अंतर्गत राज्यातल्या सुमारे 9,68,00,000 मतदारांच्या नोंदींची घराघरात जाऊन पडताळणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेमुळे आपली मतदार यादी दोषविरहित आणि अचूक व्हायला मदत मिळणार आहे. चला तर मग निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेला सहकार्य करूया आणि बळकट लोकशाहीचा आपला भाग घडवूया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. या सोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती

सर जो उठ जाते हैं वो रुकते नहीं, लंकार से।

0: आगे इज्जत का सवाल है, तुम नहीं
1: जानती। मैं सब जानती हूँ। यू गेट रेडी, आई नो मोर एक्सक्यूजेस, ओके?
2: शैलेश औटी, राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततार कायम, जनजीवन विस्कळीत। विकसित भारत जी राम योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित। ऑगस्टपासून तेल उत्पादनात प्रतिदिन 188,000 बॅरलची वाढ करण्याचा उपेक्षा निर्णय। आणि विख्यात गुंडवानी गायिका पद्मविभूषण तीजनबाई यांच्यावर स्वकीय इतमात अंत्यस्कार। राज्यात आजही मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे। ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीला फटका बसला आहे। अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत, त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं। यासह राज्यभरात पावसाबद्दलची अधिक माहिती आमच्या

0: आजही मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत, त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं. यासह राज्यभरात पावसाबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत आज सोसाट्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर, माटुंगा, शिवाजी पार्क, सर घाटकोर या ठिकाणी एक झाडं उन्मळून पडली. कुर्ल्या झाड अंगावरून एकाचा मृत्यू झाला. मुसळधार पाऊस जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व वाहतूक एक तास थांबवण्यात आली. यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. बृहन्मुंबई क्षेत्रात गेल्या 24 तासात जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 74% पावसाची नोंद झाली आहे. क्षेत्राच्या विभागांमध्ये या कालावधीत 250 ते 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. पावसाबरोबर आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे कणसोली ऐरोली इमारतीवरचे पत्रे उडून गेले. ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, तर झाडं उन्मळून पडली. ठाण्यात एका इमारतीची गॅलरी कोसळल्यामुळे 2 जण जखमी झाले. ठाणे शहरासह कल्याण, वंडी, उल्हासनगर, डोंबी आणि नवी मुंबईतले अनेक सखल भाग जलमय झाले असून अनेक रहिवासी पाण्यात अडकले आहेत. रायगड जिल्ह्यात नेरळ हद्दीच्या पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेल्या 4 जणांपैकी 1 जण दरड कोसळून जखमी झाला. खोपोली येथील झेनिथ धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100 पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. मुंबई गोवा महामार्गावर सुकेळ खिंडीत पाणी साचल्यामुळे हा महामार्ग बंद आहे. तर रोहा भिसेन गोटणे मार्गावर भिसे खिंडीत दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे हा रस्ता दिवसभरासाठी बंद केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. खेडमधल्या जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली, तर नारे नदीचं पाणी पात्राबाहेर आलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातल्या सुमारे 70 गावांमधला पुरवठा खंडित झाला आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसा उघडीप दिली. अकोल्यात मतमानावा तसा पाऊस झालेला. गडचिरोली जिल्ह्यात भांबर तालुक्यात 2 दिवस मुसळधार पावला. यामुळे लाहेरी भिनागुंड मार्गावरची गुंडेनूर नद्याला पूर आल्यामुळे गुंडेनूर पेरलमलभडी पुंगासूर या गावांचा संपर्क तुटला आहे. पालघर, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातही पाऊस झाला.
0: विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दुरुस्त पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं.
2: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी. मैं सभी राज्य सरकारों पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार अपना शेयर दिया वो अपना सदैव ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो.
0: पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर हुर्मुझच्या समुद्रधुनीतून एलएनजी अर्थात द्रव नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत झाल्यानंतर एलएनजीच्या पुरवठ्याचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. या वर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. पेट्रोलियम निर्यातदार देशांची संस्था ओपेक प्लसनं येत्या ऑगस्टपासून तेल उत्पादनात प्रतिन 188,000 बॅरलची वाढ करण्याचं ठरवलं आहे. 7 ओपेक प्लस देशांच्या आज झालेल्या ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सौदी अरेबिया, रशिया, इराक, कुवेत, कझाकिस्तान, अल्जेरिया आणि ओमान हे 7 देश ओपेक प्लसचे सदस्य असून पेट्रोलियम पदार्थांच्या जागतिक बाजारपेठ स्थैर्य आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं या बैठकीनंतर काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे. बाजारपेठ मागणीनुसार हे उत्पादन कमी जास्त केलं जाईल असंही या पत्रकात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मभूषण तीजनबाई यांचं आज निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 7:15 त्यांनी प्राणज्योत मालवली. तालीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. भारतीय संस्कृती जागत मंचावरण्यातलं त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील या शब्दात राष्ट्रपतींनी त्या आदरांजली वाहिली. तीजनबाईंनी भारताची समृद्ध लोकपरंपरा विशेषतः महाभारताच्या अजरामर गोष्टी जनमानसापर्यंत

0: नेल्या असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. तिजाईंच्या निधनं का आणि संस्कृती विश्वाची अपरिमित हानी झाल्याची भावना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. याशिवाय विविध क्षेत्रातले मान्यवर तिजनबाईच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहत आहेत. परदेशी गुंतवणूकदारांनी जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून 708 कोटी रुपये मूल्याचे भारतीय समभाग खरेदी केले आहेत. गेले सलग 3 महिने परदेशी गुंतवणूकदार भारतीय समभागांची विक्री करत होते. जून महिन्यात केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेनं केलेल्या अनेक उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम झाल्याचं आता दिसून येत आहे. जून अखेरपर्यंत ही विक्रीची ओसर दिसून आता खरी सुरू झाली. टेग्राम या लोकप्रिय संदेशवहन मंचावरून चित्रपट, ओटीवरील कार्यक्रम, इतर दृश्राव्य सामग्रीची बेकायदा देवाणघेवाण रोखण्यासाठी केंद्र सरकारनं टेलिग्रामला नोटीस बजावली. या संदर्भात केलेल्या कारवाईचा अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे निर्देश माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिले आहेत. कॉपीराईटचं उल्लंघन हा केवळ दिवाणी नव्हे तर फौजदारी गुन्हाही असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. बेकायदा सामग्री हटवण्यासाठी सरकारच्या सूचनांची वाट न पाहता टेलिग्रामनं स्वतः प्रभावी उपाययोजना कराव्या असंही या नोटीत नमूद करण्यात आलं आहे. नियमांचं पालन न झाल्यास कायदेशीर कारवाईचा इशाही सरकारनं दिला आहे. इंस्टाग्रामवरच्या सशुल्क जाहिरातींमधलं बाललैंगिक शोषण आणि शोषणात्मक आयासंदर्भात केंद्र सरकारनं मेटा या समाज माध्यम कंपनीला नोटीस बजावली आहे. बाललैंगिक शोषणाला प्रोत्साहन देणाऱ्या सर्व जाहिराती आणि आशय बंद करण्याचे आदेश सरकारनं त्याला दिले असून या करणी 7 दिवसांच्या सविस्तर स्पष्टीकरणही मागवलं आहे. व्यापार, स्थलांतर आणि इतर धोरणात्मक विषयांबाबत परराष्ट्र मंत्रालयाला आपण सल्ला देत असल्याचा दावा ही व्यक्ती समाज माध्यमांवर करत असून या संदर्भात शुल्क सेवा तसंच मंत्रालयाबरोबर कसं काम करावं याबाबत लोकांना माहिती देत आहेत याबाबतच्या दाव्यांचं परराष्ट्र मंत्रालय खंडन करत असून अशा व्यक्ती परराष्ट्र मंत्रालयाशी कुठलाही संबंध नसल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. तसंच सर्वांनी समाज माध्यमांच्या अशा प्रकारच्या खोट्या पोस्टपासून सावधानता बाळगावी असं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी इंडोनेशियाला दिलेल्या भेटीला 100 वर्ष पूर्ण झाल्या प्रित्यर्थ इंडोनेशिया सरकारनं येत्या वर्षभरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात ठरवलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा इंडोनेशिया दौरा उद्या सुरू आहे. त्यादरम्यान या शताब्दी कार्यक्रमांचा प्रारंभ होणार आहे. इंडोनेशियातले भारताचे राजदूत सुदीप चक्रवर्ती यांनी आकाशवाणीला ही माहिती दिली. गुरुदेवांच्या 3 महिन्यांच्या इंडोनेशिया भेटीत त्यांनी त्या देशाच्या संस्कृतीचा अभ्यास केला. इंडोनेशियाई मेणाच्या सहाय्यानं वस्त्र रंगवण्याची बाटकला त्यांनीच बालमध्ये नेली आणि आता ती शांतिनिकेतन बाटिक कला या नावानं प्रसिद्ध आहे. इंडोनेशियाचे पहिले शिक्षण मंत्री की हजार देवांता यांनी शांतिनिकेतनच्या संकल्पनेनं प्रभावित होऊन इंडोनेशियामध्ये बागेतल्या शाळा सुरू केल्या होत्या. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी देशाच्या नव्या नौदलातल्या कांगोन या युद्धनौकेवरून करण्यात आलेल्या क्रूज क्षेपणास्त्रासह विविध शस्त्र प्रणालींच्या चाचण्यांचं निरीक्षण केलं. सरकारी माध्यमांनी आज दिलेल्या वृत्तानुसार 5000 टन क्षमतेच्या कांगोन युद्धनौकेवर या चाचण्या शुक्रवार पार पडल्या. या चाचण्याचा उद्देश युद्धनौकेच्या लढाऊ प्रणालींची कार्यक्षमता तपासणं होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत ई रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते वितरित. ऑगस्ट पासून तेल उत्पादनात प्रतिदिन 188,000 बॅरलची वाढ करण्याचा ओपेकचा निर्णय आणि विख्यात पंडानी गायिका पद्मविभूषण जनबाई यांच्यावर शासकीय इमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: भारतीय राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन चित्रलोक क्रम आनेंगे बस थोड़ी ही देर.

0: Right, right, right. All right.
1: Here.

100 मेगाहर्ट्झ FM ध्वनी लहर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. शोधू यावे रात्रीचे 11:46 झालेत. आमची आठही प्रसारण सभा समाप्तीत आहोत. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 5:15. जय हिंद.